0: सामान लागेल, स्वतःच जेवण बनवायचं होतं, मग थोडस कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते हा एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे, विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडन मध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूड मध्ये उभे शूटिंग मध्ये दाखवले जातात गोष्टी.
1: अच्छा.
0: की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्ट मिनिस्टर असेल, बिग बेन असेल, किंवा ते कॅमडनचे एरियाज असतील, किंवा तुमचं ट्रॅफलगार स्क्वेअर असेल, हे सगळे एवढे प्रसिद्ध एरियाज आहेत की त्यांना

0: नाही.
1: अच्छा.
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकतं.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणारा आहे ना.
0: म्हणजे मी स्वतः व्हेजिटेरियन, त्यामुळे तिथे आम्हाला तर काही फरक
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली राईट फ्रॉम 7 stars टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा.
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी खर्च जेवण खर्च जेवण असतं, ते तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांचा

0: तेव्हा अशोक नायगावकरांची मुलगी असा भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूव असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही झालंय का कधी?
1: होतं, नक्कीच होतं, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे तिथे आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि ते माणसं जोडतात आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरणात
0: राहतात.
1: तर तसं त्यांचं आहे म्हणजे ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येते. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा,
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे. आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात, कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काही आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे तेव्हा त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या
0: ओळखी होतात
1: आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना भेटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले, तर ते एवढं मला अप्रूप आहे. म्हणजे आपले जे देशमुख साहेब
0: सीएम
1: त्यांना मी
0: विलासराव
1: देशमुख तिथे बाबांमुळे भेटली आहे आणि ते माझ्या

0: प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी उद्योगांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा असे मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुमच्या कार्यक्रमासाठी.
0: थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्वीने आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तो तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ओनली. धन्यवाद.

मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची।

0: नमस्ते प्रेक्षको, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंद दादांना आणायचं कारण म्हणजे अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंद दादांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचं असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं आणि खरंच आणि एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग फळापासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग फळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांना वगैरे कामं करत होतो एकांकिकांमधन, आणि दादर शबिला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे, म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश पुळेकर, बरेच खरं सुलभाताई, त्यांच्याबरोबर तर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचेच खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं. आणि मग ते हळूहळू शाळा, कॉलेज, मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, एकमेकांच्या स्पर्धा, सगळ्या स्पर्धा, अगदी राज्य नाट्य स्पर्धा, आंतरराज्य नाट्य स्पर्धा, हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्थात शाळेत असताना आमच्या सरांचं, विलास जोशी सरांमुळे लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो, त्यामुळे नेपथ्य कसं असावं, प्रॉडक्ट आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवलं गेलं होतं, त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे माझे, त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. अजित भगत असोत, प्रमोद पवार, विजय गोखले, किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे, यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली, त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधनं कामं केली, मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आउट झालो, आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची, माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं.
0: अच्छा हो.
1: आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला लेखनांच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. अर्थात ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळाला नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने. आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाचे ऑर्डर्स पण केलेले आहेत, अगदी फंक्शन्स पण खूप अटेंड केली, स्टील फोटोग्राफी केलेली आहे. मग शूटिंग हळूहळू, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो, आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला. मला प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, की अनेक चित्रपट त्यांनी केले होते, आता कोरोना काळामध्ये ते गेले, तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली, असिस्टंट म्हणून. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून, क्रेन उचलण्यापासून, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात, आणि नाटकाचे कसे, असं सगळं ते वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं. आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळवले मला, त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्यावर काम करतो, तर त्यांच्या चौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था, त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं.
0: अच्छा,
1: वेगळं कारण कसं आहे की एक नाटक वेगळं असतं आणि असं

0: मोठा शो जो असतो ना की ज्याला आपण मेगा शो म्हणतो की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअरिंग म्हणून साऊंड इंजिनिअर तिथे म्हणून काम करत होतो. तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे आणि मी आवाज बघून कापतो असा तो सगळा प्रवास आहे नाटकातनं सिरियल्समधनं आणि चित्रपटातनं.
1: नक्कीच सर फार अगदी मोजकच बोलतायत पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. जेडी आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि जेजी स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत आणि सरांनी जसं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते. तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं त्या संधीचं सोनं कसं केलं.
0: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो. परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून. त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये धमाल करतोस नाट्य प्रयोग केलीस किंवा एकांकत मध्ये कामं केलीस आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस मग मला एखादं गाणं म्हणून दाखव.

0: मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा विशेष सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या मुलाखती घेत असतो, ज्या महिलांनी प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचं स्थान अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आज महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीयेत. आणि त्याचंच एक बेस्ट एक्झाम्पल ज्यांना आपण अगोदरही आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकलेलं आहे, ज्यांच्यासोबत आपण खूप छान दिलखुलास गप्पा याही अगोदर मारलेल्या आहेत, पण एक खूप छान लॉंग ब्रेक नंतर त्या पुन्हा एकदा आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. द फाउंडर ऑफ वेली अँड फॅम आयकॉन आपल्या फाउंडेशनच्या सर्वे सर्वा अंजली साखरे मॅम आणि त्याचबरोबर VFI च्या दुसऱ्या ट्रस्टी जे खूप यंग आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या यंग जनरेशनला ती एक छान इन्स्पिरेशन ठरणार आहे. तर उन्नती सुद्धा आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आज की नारी या स्पेशल सेगमेंटमध्ये. अंजली मॅम, आपण नुकताच एक इव्हेंट केला ज्यामध्ये मला सांगायला अतिशय आनंद होतोय की विविध क्षेत्रातील महिला तुम्ही त्यांना एकत्र केलं, वुमन एम्पावरमेंटसाठी तो प्रोग्राम केला, महिलांचा सत्कार केला आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही एक सैनिकी कन्या आहात म्हणून त्या क्षेत्रातील सगळ्या अनेक लोकांना एकत्र करून त्यांचा तुम्ही सन्मान केला. तर मुळात ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली?
1: आपण हा आपला ज्या सर्वात प्रथम मी आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद मानू इच्छिते की बऱ्याच ब्रेक नंतर मी आता पुन्हा आले पण एक नवीन विषयाला त्यांनी सपोर्ट केला. सो थँक्यू सो मच, कारण ह्या माध्यमांचं सपोर्ट असल्याशिवाय आम्ही हे कार्य करू शकत नाही. सो सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार आणि मला हेही सांगायला खूप अभिमान आहे की नारी शक्ती जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोमल स्वतः अँकर होत्या, त्यामुळे तिने तोही प्रवास जवळ पाहिला आहे आणि यांनी हाही प्रवास फार जवळ पाहिलेला आहे. नक्कीच रेकमेंडेबल असेल असं मी मानते. पण कल्पना सुचली ह्याच्यासाठी कारण आपला महाराष्ट्र दिवस होता, कामगार दिवस ज्याला आपण 1 मे म्हणतो, तर त्या पूर्वसंध्येला आपण हा इव्हेंट कार्यक्रम घेतला होता उपक्रम. तर गिरण गावामध्ये राहणारी मी सो आणि गिरण गावाला कितीही मोठ्या कॉम्प्लेक्स जरी आले तरी अजूनही गिरण गावच समजलं जातं, त्यामुळे अशा गिरण गावामध्ये हा उपक्रम करावा आणि गिरण गाव इज नो मोर गिरण गाव हे सांगण्यामागची एक कल्पना होती. पण त्या जागतिक कामगार दिवसाला मी महिलांचं स्वरूप दिलं आणि महिला सुद्धा उत्तम
0: कामगार आहेत आणि त्यांना तेवढं
1: कामगार म्हटलं की फक्त पुरुष प्रधान संस्कृती माणसाची एक समजूत आहे. पण मी म्हटलं की ह्या इव्हेंटला आपण एक जसजसे आपण दरवेळेला एक काहीतरी विविध कल्पनेमधून एक ती लगोरी रचत असतो तसा हा महाराष्ट्र दिवसाचा कार्यक्रम पण रचत गेला आणि त्या दिनाच्या निमित्त आम्ही महिलांना बऱ्याचशा कम्युनिटीजना जिथे आपण बरेचसे व्यावसायिक महिला एकत्र येऊन त्या कट्ट्यांवर किंवा प्लॅटफॉर्मवर काम करतात अशा प्लॅटफॉर्म्सला आपण एकत्र आणलं. 10 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म्स आपण एकत्र आणले होते, 25 विविध क्षेत्रातील महाराष्ट्रभर त्यांचे प्रोफाईल जुरीमार्फत सिलेक्ट केले गेले आणि त्या प्रोफाईल्सला आपण उत्तेजनार्थ म्हणजे जे आपलं व्हॅलियंट फेम आयकॉन नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स ऑफ इंडिया आपण जे सर्टिफिकेशन किंवा टायटल आहे आपल्या अवॉर्डचं नामांकित, तर त्या नामांकिताला तसाच प्रोफाईल सूट होईल आणि अशा 25 महिलांची आपण निवड केली होती आणि पॅनल डिस्कशन्स होतं त्या प्लॅटफॉर्मवर, बऱ्याच महिलांचं मनोगत सुद्धा व्यक्त झालं आणि अनायसे चित्रपट सृष्टी म्हणजे आपण नेहमी तुम्ही जर म्हणत असाल की कलाकारांना कलाही महाराष्ट्राची म्हणा किंवा वेगवेगळ्या कलाकारांसाठी सुद्धा आपण उपक्रम केलेले आहेत, तर ह्या कलाकारांचा विचार करता आपण नुकताच प्रदर्शित झालेला गुलकंद सिनेमा तो सुद्धा 1 मेला त्या कलाकारांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन होतं समाजासाठी, तर म्हणून त्या उद्देशाने त्या प्लॅटफॉर्मवर आपण गुलकंद सिनेमा सुद्धा रिलीज केला. सई तामणकर म्हणा किंवा समीर चौफुले आणि एव्हरेस्टची टीम आणि वेट क्लाउडच आम्हाला लागलेली साथ म्हणजे सचिन मोठे सर आणि गोस्वामी सर या सगळ्यांनी तिथे हजेरी लावून या कार्यक्रमाला, किंवा मी तर म्हणेन की तो पहिला अवॉर्ड आम्ही सईनाच देऊन त्या कार्यक्रमाचा शुभारंभ सुरू केला. सर तो असा एक वेगळा अनुभव होता की अवॉर्ड रेकॉग्नायझेशन तर महिलांना मिळायलाच पाहिजे पण त्या त्या दिवसाचं महत्व जपलं सुद्धा पाहिजे. इव्हेंट आणि कार्यक्रम करताना त्या दिवसाचं महत्वाला
0: कुठेही म्हणजे ते कमी नाही झालं पाहिजे.
1: म्हणजे तुम्ही अवॉर्ड देतात पण त्याचं प्रोफाईल
0: खूप जास्त मॅटर
1: खूप जास्त मॅटर करतो. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती ऐकताना ते इतरांना प्रभावित
0: करतं.
1: म्हणजे ह्या गोष्टींची सांगड घालून तो उपक्रम
0: दाखवण्यात आला.
1: 3-4 महिन्याची ती मेहनत त्याच्यासाठीच असते की आपण काय करतोय, आपल्याला द्यायचा उद्देश काय आहे. कम्युनिटीलाही जोडताना मला त्यांना सांगावं लागलं की कम्युनिटी एकत्र येण्याची काय गरज आहे.
0: बरोबर.
1: आणि त्या प्रत्येक कम्युनिटीमध्ये त्या महिलांना उत्तेजनात बक्षीस न देता त्या कम्युनिटीला पारितोषिक दिलं गेलं. कारण हा विचार मनात होता की त्यांनी हे कार्य पुढे सतत
0: सुरू ठेवलं
1: पाहिजे. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर आपण 10-15
0: कम्युनिटीजना एकत्र
1: अवॉर्ड दिलं की तुम्ही खूप चांगलं काम करतात आणि त्याच्यासाठी हे नोटेबल पारितोषिक तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. सो हे एक मोटिवेशन प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून आपण एकमेकांची स्तुतीमध्ये रमतो आणि त्यांना मोटिवेट करतो.
0: नक्कीच उन्नती सुद्धा आता खूप मोठी पार झालेली आहे. मी असं म्हणेन की VFIचा तर उन्नती सगळ्यात पहिल्यांदा तर तुझं प्रोफेशन विषयी तू मला असं वाटतंय की सगळ्या आपल्या श्रोत्यांना सांगावंस आणि तुझ्या प्रोफेशनचा तू कशा पद्धतीने फायदा करून घेणार आहेस VFIसाठी.
2: ऍक्च्युली माझं प्रोफेशन म्हणजे करंटली तर मी रिसर्च स्कॉलर आहे. मी 3rd year ऑफ PhD मध्ये आहे आणि नोव्हेंबरमध्ये माझी PhD होणार आहे. आणि माझं जे PhDचा विषयच इट इज असोसिएटेड विथ ग्रीन एनर्जी एन्व्हायरमेंट. पण हे मला माझ्या एज्युकेशनला फील्डवरती पण आणायचं होतं. त्या माध्यमात मी कसं आणावं आणि ते को इन्सिडेंटली ते सगळं जुळत गेलं आणि मग मी VFI सोबत जोडले. आणि आता ह्या प्लॅटफॉर्ममधनं मी माझं एज्युकेशन कसं आत्मसात करून लोकांपर्यंत पोहोचवू शकते ही त्याच्या मागची संकल्पना आहे. आणि आमचे सगळे जर तुम्ही उपक्रम किंवा आमचे सगळे जर तुम्ही इव्हेंटसुद्धा बघितले तर ते फक्त एंटरटेनमेंट किंवा रिक्रिएशनल नसणार. ते त्याच्या माध्यमातून कसं आम्ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवू, कसे ते लोक इन्स्पायर होणार आणि ते हर इव्हेंटमधनं काही ना काही गेट अवे घेऊन जाणार. त्यांच्याकडे त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन पण त्या प्रोसेसमध्ये मिळत राहणार. आणि कसं असतं आपण जेव्हा लोकांना अप्रिशिएट करतो तर त्या अप्रिसिएशन पाठी ती जे ते त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होतो आणि मग लोक पण ते बघतात
0: आणि
2: त्यांना पण ते तसं करायची
0: इच्छा
2: निर्माण होते. ते खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही कम्युनिटी बिल्डिंग वरती जास्त फोकस केला आहे.
0: क्या बात आहे. म्हणजे मी अंजली मॅम तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही मला असं वाटतं दुसरी अंजली एक उभी करताय किंवा केलेली आहे. कारण ज्या पद्धतीने किंवा ज्या डेडिकेशनने तुम्ही एखाद्या इव्हेंटवरती फोकस करत असतात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या विषयावरती विषयाला हात घालता आणि तो विषय पुढे आणता, मला असं वाटतंय उन्नतीच्या बोलण्यातूनही आज तोच कॉन्फिडन्स कुठेतरी इकडे दिसतोय आणि त्या गोष्टी जाणवतात की हा तिला ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये करायच्या. तर मला तर म्हणजे सांगायला आवडेल की VFIच्या माध्यमातून आपण फक्त एंटरटेनमेंट बेसवरती करत नाही आहोत. आपण बरेच असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. मला वेगळा प्रश्न आहे थोडासा की आजकाल इव्हेंट्स म्हटलं की त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय पण तुम्ही मात्र अजूनही VFIच्या माध्यमातून होणारे हे इव्हेंट हे प्रत्येक वेळी समाजासोबतच जोडलेले असतात. हे असं म्हणजे कसं हे पुढे सुरू ठेवलंय?
1: एक तर हे कमर्शियल इव्हेंट्स नाही आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि म्हणूनच त्याला जागतिक म्हणा किंवा सामाजिक प्रतिमा निर्माण झाली आहे. कदाचित मी सांगेन की हा इव्हेंटचा डोलारा ना अशा 4 एंटिटीजवर उभा आहे. म्हणजे एक जर तुम्ही म्हणाल की आपण डिफेन्सला सपोर्ट करतो म्हणजे सिक्युरिटी आहे. आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो म्हणजे ती नारी शक्ती आहे. पर्यावरणाशी रिलेटेड हे जे 2 व्हर्टिकल्स बाकी होते म्हणजे पर्यावरण म्हणा किंवा ऑफकोर्स शी इज अ PhD रिसर्चर त्यामुळे हेल्थ ओके. सो त्यामुळे मेडिकल म्हणा डिफेन्स म्हणा किंवा वुमन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा अशा 4 पैलूंवर उभं राहिलेलं हे VFI फाउंडेशन. आय थिंक शी हॅज कम्प्लिटेड दिस फाउंडेशन ऑल कॉर्नर्स. सो त्यामुळे त्याला कमर्शियल रूप येऊच शकत नाही. जे आपण काम करतोय ते इतरांसाठीच करते. आणि मला हे सांगायला आवडेल की मी माझीसारखी अंजली उभी नाही, अशा बऱ्याच अंजली ऑलरेडी आहेत, त्या आता समोरून जुळू पावत आहेत. आणि त्यामुळे मला असं खूप छान वाटतंय की आता माझा तो रिसर्च संपला आहे, कारण एक रिसर्चर जॉईन झाली आहे आणि त्यामुळे अशा बऱ्याच अंजली जॉईन झालेल्या आहेत.
0: सो खूप खरं आहे. पण मी अगदीच सोप्या शब्दात जर सांगेन की VFIचं इव्हेंट म्हणजे काय, तर VFIच्या इव्हेंट तुम्ही जर अटेंड करताय तर तिथे तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तिथे तुम्हाला खूप जास्त मेहनत करून पुढे आलेली लोक त्यांना तुम्हाला भेटायला येणार आहे, भेटता येणार आहे. टॅलेंटेड लोकांना तुम्हाला तुमचं बिझनेस किंवा तुमचं स्किल एका वेळी अनेकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुमचं मनोरंजन सुद्धा होणार आहे. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे आपण नाही का टीव्ही बघतो तर टीव्हीवरती एक वेगवेगळे कार्यक्रम असतात, इकडे वेलियंट फेम ऐकवांचे कार्यक्रमामध्ये एका कार्यक्रमामध्ये अशा सगळ्या गोष्टी असतात. सो हा प्लस पॉईंट आहे आपल्या VFIच्या सगळ्या कार्यक्रमांचा. या दोघींसोबतच्या ह्याच्या गप्पा आहेत, दिलखुलास गप्पा आहे, अशा सुरू राहणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती आपला हा स्पेशल प्रोग्राम ऐकत रहा आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण व्हीएफआयची टीम म्हणेन मी आज, केवळ अंजली मॅम नाहीये तर उन्नती सुद्धा जी व्हीएफआयची ट्रस्टी आहे ती सुद्धा जोडली गेलेली आहे. आणि या दोघींसोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. अंजली मॅम, मी बऱ्याच वेळाला पाहिलेलं आहे की तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटला जास्त फोकसमध्ये ठेवता, किंवा असं नाही की मला महिलांचा सन्मान करायचा आहे तर तेवढ्या पुरता मर्यादित न राहता ऍक्च्युअलमध्ये महिलांचं जे काम आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय आणि त्या कामाचा इतरांना कसा फायदा होईल याकडे तुमचा कल राहतो. आज आपण बघतोय, आज आपल्या महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी युद्धजन्य परिस्थिती असली तरी तिकडे त्या महिला ठामपणे लढत आहेत आणि अशाच पैकी काही महिलांचा तुम्ही सन्मान केला होता, तर या सगळ्या विषयावर एक महिला म्हणून काय सांगाल?
1: सन्मान हा एक तिला काय म्हणतात तिचा हक्काचा मान आहे तो, आणि तो तिला मिळायलाच पाहिजे. इट इज जस्ट अ वन स्मॉल टोकन ऑफ अप्रिसिएशन जे मी करू शकते त्यांच्यासाठी, पण वास्तविक तिला तिने केलेल्या प्रत्येक कामाचा गौरव तर हा झालाच पाहिजे.
0: बरोबर,
1: ते रिस्पेक्टिव्ह वेदर यू गिव्ह द ट्रॉफी ऑर नो, पण त्या त्यावेळी त्या त्या कामाचं रेकमेंडेशन गेलं पाहिजे. कारण ती जेव्हा खूप चांगलं काम करते किंवा त्यामागची जी धडपड असते त्याच्यामागे सुद्धा तिचा पूर्ण परिवार असतो. इट इज नॉट की तुम्ही त्या महिलेचा सत्कार करता म्हणजे त्या तिचं एकटीचं त्यात कॉन्ट्रीब्युशन असतं असं नाहीये.
0: तिच्या समाजाचा
1: सपोर्ट, तिच्या फॅमिलीचा सपोर्ट असतो, त्या सगळ्यांनाही ते रेकमेंडेशन जात असतं. कारण तुम्ही कोणत्याही स्पीचमध्ये जर तुम्ही बाईला जेव्हा बघत असाल तर ती नेहमी आपल्या मागे उभ्या राहणाऱ्या भक्कम टीमचा उल्लेख करतेच करते. मग तो समाज असो, तो तिच्या इव्हेंटची टीम असो, किंवा मग ती तिची फॅमिली असो, तर त्यामुळे त्या एका बरोबर बऱ्याच जणांचा गौरव केलेला असतो. तर त्यामुळे एका एका बाईमुळे 10 जण अजून मोटिवेट होतात, त्या एका फॅमिलीमुळे अजून समाजातल्या 10 जणांना ते. सो इट इज अ सायकल, यू हॅव टू ब्रिंग इट इन द नोटिस ऑफ द सोसायटी की ह्या अशा महिलांचा सत्कार किंवा त्यांनी केलेल्या कामाचा जो काही आहे तो उल्लेख झाला पाहिजे. थ्रू द इव्हेंट और थ्रू द सोशल मीडिया पण कळलं पाहिजे, कारण ही एक समाज जागृतीची चळवळ आहे. सो पण असे आपण उपक्रम करत
0: नाही. उन्नती, मी तुझ्याकडे येईन. मॅम बद्दल बोलायचं गेलं तर मॅमना बराच एक्सपिरियन्स आहे. त्यांनी फाउंडेशन खूप छान पद्धतीने रन केलेलं आहे किंवा त्यांनी इव्हेंट्स खूप छान पद्धतीने आतापर्यंत कंडक्ट केलेले आहेत. पण बिईंग अ गर्ल, तू एज्युकेशन करतेस प्लस तू आता यासोबत व्हीएफआय सोबत जोडली गेलेली आहेस आणि तू एक सगळ्या यंग जनरेशन समोर एक काहीतरी

0: आदर्श ठेवू पाहतेस? असे तुझ्यासारख्या ज्या अनेक मुली आहेत ज्यांना बरेच प्रश्न पडतात ना की आता मी पुढे काय करू, त्यांना तू काय छान एक्झाम्पल त्यांना सेट करतेस, तर तू त्यांच्यासाठी काय बोलशील?
1: मलाही ऍक्च्युली हा प्रश्न पडला होता की मी आता पुढे कसं हे त्याला इम्प्लिमेंट करू. पण कोइन्सिडेंटली माझा जो हेतू होता आणि माझे जो इंटेन्शन होते ते प्युअर होते, म्हणून मला तशी अपॉर्च्युनिटीज पण मिळत गेली. आणि त्या अपॉर्च्युनिटीजला तर मी सगळ्यांना हे सांगेन की तुम्ही कुठलीही अपॉर्च्युनिटीज जर तुमच्याकडे येते तर ती सोडावी नाही, त्याला ग्रॅप करणं हे पहिले महत्वाचं आहे. ते नंतरचं नंतर आपण बघू शकतो की कसं त्याला इम्प्लिमेंट करू, पण ग्रॅबिंग अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली आपली जी सोसायटी आहे आपण हे मान्य केलंच पाहिजे की ती थोडीशी पॅट्रियार्कल आहे, पण त्या पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये पण आता चेंजेस येत आहेत. तर ह्या इव्हेंट्समुळे काय होतं की जे वुमन ना आम्ही अवॉर्ड्स किंवा रेकॉग्निशन देतो त्याची फॅमिली पण नोन होते, आणि त्या फॅमिलीमुळे दुसरी फॅमिलीज पण मोटिवेट होतात की आम्ही आमच्या ज्या घरच्या लोकांनी पण हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, आणि दॅट रेकॉग्निशन गिव्ह्स देम दॅट पॉवर की हा आम्ही पण काही मोठं करू शकतो. ती जी एक फायर असते ना ती इग्नाइट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आय थिंक, आणि ह्याच्यामुळेच मी ह्याच्यासोबत जोडले आहे. प्लस माझा मेन मोटिव्ह हेच होता की माझं एज्युकेशन हे PhD किंवा डॉक्टरेट डिग्री पर्यंत सीमित नाही, तर ते लोकांपर्यंत पण पोहोचवण्याचं जो एक इंटेन्शन आहे तो साध्य झाला पाहिजे, आणि तेच माझं खरं एज्युकेशन मग मी त्याला स्वीकार करू शकेल की डॉक्टरेट झालं आणि डिग्री झाली ते मोठी गोष्ट नाही आहे, पण ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि कसं लोक पण त्यांच्या आयडियाज किंवा आम्ही कशा कोलॅबोरेटिव्ह वे मध्ये सगळ्या गोष्टी करू शकतो.
0: क्या बात आहे, म्हणजे मला असं वाटतं तुझे खूप क्लिअर इंटेन्शन आहेत की मी जर PhD करते, मी जर डॉक्टरेट करते तर ऑफकोर्स त्या डॉक्टरेटचा त्या PhD या समाजासाठी फायदा झाला पाहिजे, हे क्लिअर इंटेन्शन ठेवून तू या फील्डमध्ये आली आहेस असं मी खूप ठामपणे सांगेन. कारण तुझ्या बोलण्यामधला तो कॉन्फिडन्स आणि त्या गोष्टी खूप क्लिअर पद्धतीने दिसून येत आहेत. थोडासा वेगळा प्रश्न घेईन, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी हा तुझा पार्ट नव्हता, पण तू त्यामध्ये आलीस. अंजली मॅम कडून कोणत्या आणि कशा गोष्टी शिकतेय सध्या?
1: त्यांच्याकडनं तर शिकणं चालूच आहे आणि नेहमीच मी शिकत राहणार आहे त्यांच्याकडनं. पण इव्हेंट हा माझा पार्ट नव्हता हे तर तुम्ही करेक्टली पॉइंट आउट केलं. पण जेव्हा मी या प्रोसेस मध्ये आले तेव्हा मी हे ऍक्च्युली एन्जॉय करायला लागले की हे कसं मॅनेज करायचं, कारण की काय होतं की जेव्हा आपण 10 गोष्टी मॅनेज करतात आपला ब्रेन ट्यूनअप होतं मल्टी टास्किंग करण्यासाठी, आणि एक काम किंवा टाइम मॅनेजमेंट कसा करावा, आपले बाकीची गोष्ट अफेक्ट नाही करून आपण एक्स्ट्रा काही गोष्टी करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळतात. आणि त्याच्या आणि ह्या एज मध्ये जर मी हे शिकते आहे तर हे माझ्या पूर्ण लाईफ सोबत मी कॅरी करू शकेन, तर या गोष्टी मला शिकायला मिळालं या
0: इव्हेंट. क्या बात आहे, म्हणजे मला असं मी सांगेन की तिचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि पुढच्या इव्हेंटमध्ये ती अजून आग लावून टाकेल. म्हणजे मी अशाच भाषेत बोलले कारण ती एकदम हे. येस मॅम,
2: एक छोटासा चुटकुला सांगायला खूप आवडेल. समाजाने काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट झाली तिथे की त्या इव्हेंटमध्ये आलेले एक प्रोफाईल जो होता तो एका सरांनी मला दिला होता त्यांच्या वाईफसाठी की बरीच वर्ष त्यांनी प्रिन्सिपल पर्यंत पोहोचून काम केलं आणि अजूनही त्या मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात असं त्यांचं म्हणणं होतं. की मी तुमचं सगळं ऐकलं आणि मला वाटतं की माझ्या बायकोला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे. सो ही मुंबईतलाच एक प्रस्ताव होता आमच्याकडे आणि 25th एंट्री ही तिची होती त्या महिलेची. सो मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की खरंच अशा म्हणजे खरंच ह्याचं स्वरूप आहे की खरोखर त्यांना आपल्या बायकोसाठी हे अवॉर्ड डिझर्विंग वाटलं आणि त्यांनी त्यांचा प्रोफाईल पाठवून ते आम्ही त्यांचं नॉमिनेशन करून घेतलं त्या प्रिन्सिपल्सच्या होत्या. पण त्या इव्हेंटमध्ये त्यांनी ठामपणे हक्काने त्या स्टेजवर येऊन सांगितलं की मला कोणाच्या हातून ते इव्हेंट
0: अवॉर्ड करायचं.
2: तर त्यामुळे ही त्या प्लॅटफॉर्मची पॉवर होती की एका महिलेने ते येऊन सांगावं की मला कोणाच्या हातून ते अवॉर्ड घ्यायचं. दिस इज समथिंग एज अ लर्निंग फॉर मी ऑल्सो. की जसं ती सांगते की मला बरंच काही शिकण्यासारखं आहे, तसं मीही अजून बरंच काही शिकले. म्हणजे तो ठामपणे विश्वास की मला कोणाच्या हातातून इव्हेंट माझं पारितोषिक घ्यायचं आहे हे तिचं वक्तृत्व जे होतं ते मला खूप आवडलं आणि हे मी कधीच असं पाहिलं नाही, त्यामुळे हा एक्सपिरियन्स मला खूप आवडला. त्यांना मी धन्यवाद केलं की खूप छोटी गोष्ट आहे पण ह्याला खूप मोठं धाडस
0: लागतं. हो म्हणजे सगळ्यांसमोर स्टेजवर ते येऊन ते सांगतात की मला यांच्या हातले न
2: घेता
0: की मला कोणाकडून घ्यायचं हे त्यांनी
2: छोटीशी इच्छा व्यक्त केली की नाही यांच्या मला तुझ्या
0: हातचं आहे.
2: कारण हे जे म्हणजे त्या बाईने माझ्यावर दाखवलेला विश्वास त्या अवॉर्डने ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे ह्या अशा प्लॅटफॉर्म्स जे आपण काम करतो ते फक्त इव्हेंट पुरता नाही आहे, तो तुमचा हक्काचा व्यासपीठ आहे आणि ते तुम्ही नक्कीच माझ्यापर्यंत तुमची कळकळ पोहोचू शकता.
1: ह्याच्या माध्यमातून आपल्याला हे पण कळलं ना की आपली जी टॅगलाईन आहे विक्ट्री फॉर इंडिव्हिज्युअल हे पण
0: नाही. दॅट्स ट्रू. म्हणजे
2: व्हॉइस फॉर इंडिया ऑफकोर्स VFI ला बरेच मिनिंग्स आहेत. ऑलमोस्ट 21 मिनिंग्स आपण शॉर्ट डाऊन केले आहेत. सो इट इज नॉट ओनली VFI इज VFI बट इट इज व्हॉइस फॉर इंडिया. यू कॅन इव्हन कन्सिडर अस फॉर युअर व्हॉइस.
0: डेफिनेटली. सो मी आपण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या. आपण बऱ्याच गोष्टी या इव्हेंट विषयी पण बोललो. मॅम कलाकारांचं पण म्हणाला तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता. मला एक खूप छान गोष्ट आवडली की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळेला अवॉर्ड फंक्शन म्हणजे फक्त ते अवॉर्ड फंक्शन असतात, मग ते कलाकारांचं अवॉर्ड फंक्शन, कलाकारांचा पुरस्कार सोहळा वेगळा होतो, स्त्रियांचा कर्तृत्ववान स्त्रियांचा कला पुरस्कार सोहळा वेगळा होतो. पण तुम्ही असं न करता मला एक गोष्ट खूप छान आवडली की तुम्ही अनेक लोकांना एकत्रित बांधलं. इकडे विविध क्षेत्रातले कलाकार होते, गुलकंदची टीम होती, गुलकंद चित्रपटाची टीम होती, त्यानंतर अश्मिक कंबळे सारखे कलाकार होते, आर्टिस्ट होते, तर या सगळ्यांना पण तुम्ही एकत्र आणलं. तर कलाकारांसाठी एक हक्काचा व्यासपीठ तुम्ही नेहमीच देत असता, कारण आपल्या VFIच्या माध्यमातून नृत्य स्पर्धा झालेल्या ज्याला खूप उदंड प्रतिसाद मिळालेला आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
2: कलाकार कलाकाराशिवाय हे एंटरटेनमेंट ऍक्च्युली इनकम्प्लीट आहे. म्हणजे मी किती एंटरटेनमेंट करू शकते, पण कलाकारच एक एंटरटेनमेंट हा प्रकार खूप छानपणे रुजवू शकतो. आणि जसं आपण म्हणतो की सॉफ्ट कॉर्नर पण माझी एक महत्वाची भूमिका ही जी आर्म फोर्ससाठी आपण काम करतो, तसं डेडिकेशन माझं एक कलाकारांसाठी सुद्धा आहे. सो हे एक कॉर्नर आहे, त्याच्याशिवाय कुठलाही इव्हेंट हा इनकम्प्लीटच आहे. आणि त्या त्या कलाकारांना दिलेला तो हक्काचा व्यासपीठ,
0: बरोबर,
2: हा मला असं वाटतं तेही कॅज्युअल आहे. म्हणजे बालगंधर्व किंवा महाराष्ट्राचा लावणी सम्राट जे अश्मिक कामते आहेत ते ह्या संस्थेशी बऱ्याच वर्षापासून जुळलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची कला आणि त्यांनी जोपासलेली त्यांची कला ही खूप महत्वाची आहे. आणि महाराष्ट्राची लोकधारा जी आपण आहे, लोकनृत्य जे आहे, ते जगासमोर आणणं खूप गरजेचं आहे. कारण कुठेतरी काळानुसार आपण त्याला मागे सोडत चालले आहोत आणि म्हणूनच आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये ती काळाची गरज म्हणून कलाकारांना दिलेला तो स्पेस किंवा त्यांचा हक्काचा वेळ हे आम्ही तो ठेवलेलाच आहे की लोकांनी पुढे जाताना हे आपल्या हक्काच्या लोककलेला कधीच विसरू नये.
0: दॅट्स ट्रू.
1: नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटी साठी पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सिंग खूप महत्वाचे
2: आहे.
0: सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. उन्नती, तू VFI सोबत या वर्षीपासून जॉईन झाली असतेस. तू खरं तर हा प्रश्न मी मॅम साठी पण ठेवलेला आहे, पण मी तुला विचारेन, तू स्वतः VFI ला येत्या काही वर्षांमध्ये कुठे पाहतेस आणि काय विजन घेऊन तू आलेली आहेस VFI साठी?
1: ऍक्च्युली VFI चे गोल्स आम्ही शॉर्ट टर्म्स ठेवतो. आम्ही एक एक इव्हेंट वरती असा फोकस करतो की ते किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणून आम्ही वाईड स्केल विजन तर आता सध्या मी माझ्या लेवलवरती विचार नाही केलाय, कारण की मी छोट्या स्टेप्स वरती बिलीव्ह करते. स्मॉल स्टेप्स ऍट अ टाइम बट विथ अ बिग इम्पॅक्ट. तर मी त्या स्टेप्स वरती विचार करून ते इन्फ्लुएन्सिंग करायचा माझा एक मोटिव्ह आहे आणि एक एम आहे. तर जे पण पुढचे उपक्रम असणार किंवा पुढची ऍक्टिव्हिटीज असणार, आम्ही ते एक एक ऍक्टिव्हिटी पर्सनलाइज आणि कस्टमाइज ठेवू आणि आमचे मोटिव्स आणि एम्स त्याच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो स्ट्रीम लाईन वे आहे ते आम्ही ठरवू त्याच्यात.
0: हा बात आहे. म्हणजे अंजली मॅम, मी उन्नतीकडून आज इतके मोठे मोठे शब्द ऐकते की म्हणजे ती खरंच, आपण एक असतो ना की मला करायचं आणि म्हणून मी आले, पण तिचं तसं नाहीये. ती खूप विचार करून आणि विचार करते आणि केलेला आहे VFI चा. मॅम मी सरळ मुद्द्याला साथ घालते. अपकमिंग काय असणार आहे, धमाकेदार, कारण वी आर इंटरेस्टेड आणि वी आर व्हेरी क्युरियस अबाउट इट की आता पुढे काय होणार आहे, कारण नेहमी तुम्ही काहीतरी हटकेच घेऊन येता, आता काय हटके असणार आहे.
2: सो कसं ना की हवामानाचा अंदाज तुम्ही नाही लावू शकत की आता पुढे येणारं हवामान काय असेल, म्हणजे जून मध्ये पडणारा पाऊस हा मे मध्येच पडला. सो आता बीएफआयचा पुढचा इव्हेंट नक्की काय असेल, पण येस जो पण असेल तो म्हणूनच उन्नती मॅडम ज्या म्हणाल्या की स्टेप बाय स्टेप आम्ही विचार करतोय, कारण ती काळाची गरज आहे. पुन्हा पुन्हा मी हेच म्हणते की खरं म्हणजे आता आपण हे बोलणं अपेक्षित आहे, आता आपण हे करणं अपेक्षित आहे. रुटीन जे रिपीट आहे ते नाही, पण आता ह्याच्यामध्ये अजून काय करू शकतो आणि आता समाजाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे. आणि आता असं झालंय की मला नाही ठरवता येत आहे की मला करायचं काय, पण कदाचित ते समोरूनच मागे की आता आपल्याला हे झालं पाहिजे. सो त्या विषयाला अनुसरून आता येणारा उपक्रम आहे, मला खरंच आवडेल सांगायला, कारण दिस इव्हेंट इज गोइंग टू बी रिपीटेड अगेन. कारण आपण गेल्या वर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला होता खूप प्रचंड उत्साहाने, आणि त्यात कारगिल विजय दिवसामध्ये असणारे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स ज्यांनी कारगिल जवळून पाहिला होता, अनुभवला होता, आणि ते सगळे सैनिक ह्यावर्षी सुद्धा येणार आहेत. आणि ह्यावर्षी आपण ऐकत असलेल्या 2025 मध्ये बऱ्याचशा उलाढाली, बरेचसे कॉन्फ्लिक्ट, बरेचसे छोटे छोटे जे वॉर्स चालू आहेत त्या सर्व विषयाला धरून समाजामध्ये त्या सैनिकाची प्रतिमा किंवा ते बॉर्डरवर आहेत, पण आपण समाजात काय केलं पाहिजे एक सैनिक म्हणून. सैनिक आपल्या हृदयात नाही तर तो विचारात असला पाहिजे. सो हा एक धोरणेचा मी फक्त थीमच सांगू शकते
0: की
2: सैनिक हा आता हृदयात नाही तर तो आपल्या विचारात असला पाहिजे.
0: टॅगलाईन मिळालेली आपल्याला,
2: ते खरं कारगिलचं स्वरूप असणार आहे. सो ती एक्साइटमेंट मला वाटतं राहू देत, आणि पण उत्सुकता वाढू देत की सैनिक विचारांमध्ये म्हणजे नक्की काय. सो हा जो पर्व असेल म्हणजे 26 मे ते 26 जुलै हा आकर्षित करण्याचा काळ आहे की सैनिक विचारांमध्ये कसा आणायचा, तर हे कॅम्पेन चालणार आहे विचारांमध्ये सैनिक बिंबवण्याचं. सो हे आमचं पुढचं धोरण आहे, आणि ते कोणाकोणाच्या विचारांमध्ये भिनणार आहे त्या सगळ्याची पूर्वतयारी मला खरंच आनंदाने सांगावंसं वाटेल की ही उन्नती झेटवा करत आहेत.
0: नाईस.
2: सो त्या विचारांची काळजी सध्या ह्यांच्याकडे सोपवली आहे.
0: क्या बात आहे. सो मी आताच इतकी एक्सायटेड झाले की हे नाव ऐकूनच थोडस असं झालं ना की हा दिस इज सो इंटरेस्टिंग. आणि फक्त इंटरेस्टिंग नाहीये तर आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणार असं काहीतरी आहे. आणि अंजली मॅम, खरंच तुम्ही खूप जास्त क्रिएटिव्ह आहात, नेहमी काही ना काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात, आणि तुमच्या वेगळेपणाला त्या उन्नतीची साथ मिळालेली आहे, त्यामुळे VFI अजून नक्कीच खूप खूप भंडाट आणि खूप काहीतरी वेगळं घेऊन येईल अशी मी ते आशा व्यक्त करते. आणि उन्नती तुला सुद्धा आणि मॅम तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत, असेच खूप पुढे जात राहा, आणि नेहमी खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी ज्या लोकांच्या फायद्याच्या असतील, ज्या देशाच्या फायद्याच्या असतील, ज्या महिलांच्या फायद्याच्या असतील, अशा गोष्टी छान तुम्ही करत राहा. कारण मला असं वाटत नाही की तुम्ही कोणता असा एखादा पर्टिक्युलर भाग सोडलेला आहे, तर सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांना पुढे घेऊन जायचं. सो मला हा तुमचा एक उद्देश आहे.
2: मला इथे अपील करावंसं वाटेल की समाजासाठी आम्ही विचार तर करतो, पण समाजाचे सैनिक म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारावं. महाराष्ट्राच्या या शासनाकडून सुद्धा हेच अपील करेन की आमच्यासारख्या समाज सैनिकांवर त्यांचं लक्ष असू देत, कारण जसं आपण महिलांना खूप छान पुढे जाताना बघत आहोत, तर आमच्या चळवळीतून काही चुका झाल्या तर सामाजिकरित्या त्याची माफी असावी, काही कोणी मुद्दामून करत नाही, पण ह्या प्रवासाला, ह्या इंटेन्शनला, ह्या प्युअर भावनेला लोकांनी खूप छान स्वीकारावं आणि या चळवळीत त्यांनी सामील व्हावं. आणि शासनाने सुद्धा अशा समाज सैनिकांवर, अशा आमच्या मुलींवर लक्ष ठेवावं, जेणेकरून ह्या प्रगतीला अजून एक चालना मिळेल. वी डोंट वॉन्ट द सपोर्ट एज काइंड ऑफ काइंड ऑर मनी, बट वी वॉन्ट समबडी शुड यु नो आपल्याला एक स्टँड. They should, the community should stand with it. आमचं हेच आवर्जून म्हणणं आहे की लोकांनी उभं राहावं आणि एकत्र उभं राहावं, कारण एकत्रितपणा येण्यासाठी जी मेहनत लागते ना, तीच खूप महत्वाची आहे. त्यामुळे दिस इज अ बटालियन, इट इज अंजलीज बटालियन, अंजलीज आर्मी म्हणा, जे काही म्हणायचं तुम्ही म्हणू शकता, पण त्या चळवळीत सामील व्हा आणि यू ऑल शुड स्टँड विथ अस बिकॉज वी आर डुईंग दिस नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये एक अशी महिला जी महिला वर्गावर काम करते, एक अशी मुलगी जी पर्यावरणावर काम करते, आणि दोघींची सांगड मिळून ह्या दोन महिला, आय एम शुअर की ह्या दोन महिला सुद्धा विश्वविक्रम करूच शकतील. आणि पुन्हा एकदा तुमच्या समोर ह्या दोन महिला त्याच योद्ध्यांसारख्या पुढे येणार आहेत आणि हे येणाऱ्या काळात कळेल
0: नक्कीच. खर तर अंजली मॅम असं सतत ऐकत राहू असं वाटतं, शी इज सो पॉझिटिव्ह वाईब्स प्रचंड आहेत ऍक्च्युली, आणि खूप मजा येते मला आणि उन्नती मला तुझ्याकडूनही त्याच आता वाईब्स कुठेतरी मिळत आहेत, कारण यू आर विथ हर आणि ते आहे तुमचं ते वाईब्स झालेले आहेत. आणि बस इतकंच म्हणे की अशाच पुढे जात राहा दोघीही आणि खूप छान काम करत राहा, करत आहात, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केलात की आता तुम्हाला ठरवावा नाही लागत कारण आता लोकांच्या डिमांड सर, तर ही खूप तुमच्या कामाची पोच पावती आपण म्हणूया. तर असेच तुमचं काम पुढे जात राहू अशा शुभेच्छा इथे देते आणि श्रोते हो आपली ही आजची विशेष मुलाखत आज की नारी या सेगमेंटमध्ये, जे आपल्याकडे भक्कम दोन नारी ज्या जॉईन झालेल्या आहेत, ज्यांचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत, त्यांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आज की नारी या सेगमेंटमध्ये अंजली साखरे मॅम सोबत, उन्नती सोबत, मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

95.5 FM माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो, अनेक व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याकडून त्यांचे अनेक अनुभव असतील किंवा त्यांच्या विषयाचं जे काही ज्ञान आहे ते आपण इतर श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. आणि आजचा विषय जो आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे किंवा मला अगदीच भावलेला विषय आहे. कारण मी असं म्हणेन की मुली ह्या स्ट्रॉंग असतात हे आपण ऐकलेलं आहे, पण मुली ह्या स्ट्रॉंग असतात याचं एक उदाहरण माझ्या समोर माझ्या सोबत बसलेलं आहे. आणि त्या स्वतःला अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वतःला त्या प्रूव्ह करू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली दाडकर. सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विद आरजे कोमल. तर आज आहे 20 मे आणि वेळ आहे सकाळचे 9:10. तर आजच्या दिवशी अर्थात 20 मे रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या यावरती आपण एक नजर टाकणार आहोत आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेगमेंटला. तर आज आहे जागतिक मधमाशी दिन अर्थात वर्ल्ड बी डे आणि आजच्या दिनविशेष आज कोणत्या महत्वाच्या घटना घडल्यात यावरती एक नजर टाकूयात. तर आजच्याच दिवशी 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत अर्थात कलकत्ता भारतीय बंदरावर पोहोचला. 1540 मध्ये छायाचित्रकार अब्राम आर्टलियस यांनी पहिले आधुनिक अॅटलस थिएटर ऑब्रिस टेरारम मध्ये प्रकाशित केले. 1873 मध्ये लेवी स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्यांच्या बटणांसह निळ्या जीन्सचे पेटंट घेतले. 1891 मध्ये थॉमस एडिसनने किनेस्कोपचा पहिला नमुना जो आहे तो प्रदर्शित केला. 1902 मध्ये क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले. 1927 मध्ये सौदी अरेबियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. 1948 मध्ये चियांग काई शेक यांनी चीन प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून याची निवड झाली. 1990 मध्ये हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळहून पहिली छायाचित्रे पाठवली. 1996 मध्ये देशाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यांबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला. 2000 मध्ये राष्ट्रकुल संसदीय घटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती GMC बालियोगी यांची एकमताने निवड झाली. 2001 साली चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2011 साली झारखंडच्या गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल यांनी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला होण्याचा मान मिळवून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म 1818 साली झाला. केसरीचे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1850 मध्ये झाला. ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1851 मध्ये झाला. आंबवण्याच्या प्रक्रियेसंदर्भात केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1860 मध्ये झाला. प्राच्य विद्या संशोधक भाषाशास्त्रज्ञ आणि साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1884 मध्ये झाला. छायावादी विचारधारेतील हिंदी कवी सुमित्रा नंदन पंत यांचा जन्म आजच्याच दिवशी 1900 मध्ये झाला. त्याचबरोबर वेल्वेट पॅकर्डचे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन वेल्वेट यांचा जन्म आजच्याच दिवशी 1913 मध्ये झाला. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कृषीमंत्री आणि संरक्षण मंत्री इस्रायली सेनाचे प्रमुख मोशे दायान यांचा जन्म आजच्याच दिवशी 1915 मध्ये झाला. रेडबुलचे सहसंस्थापक डिट्रिक मत्सेकिज यांचा जन्म आजच्याच दिवशी 1944 मध्ये झाला. कॅमेरूनचा फुटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म आजच्याच दिवशी 1952 मध्ये झाला. त्याचबरोबर आज इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल्स डे सुद्धा आहे. आजच्याच दिवशी 1506 साली क्रिस्तोफर कोलंबस जो इटालियन दर्यावर्दी आणि संशोधक होता त्यांचं निधन झालं. केशव चैतन्य उर्फ बाबासाहेब चैतन्य जे राघव चैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु होते यांनी जुन्नरजवळील ओतूर येथे समाधी जी आहे ती आजच्याच दिवशी 1571 साली घेतली. इंदूरच्या राज्याचे संस्थापक मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती आणि मुत्सदी मल्हारराव होळकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1766 मध्ये झालं. समाज सुधारक व सुसंस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1878 मध्ये झालं. स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांचं निधन आजच्याच दिवशी 1932 मध्ये झालं. कम्युनिस्ट नेते आणि प्रभावी वक्ते भाई विष्णुपंत चितळे यांचं निधन आजच्याच दिवशी 1961 मध्ये झालं. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर लीला मुळगावकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1992 मध्ये झालं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के ब्रह्मानंद रेड्डी यांचं निधन आजच्याच दिवशी 1994 मध्ये झालं. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शिक्षण क्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1997 मध्ये झालं. भारतीय मानव वंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचं निधन 2012 साली आजच्याच दिवशी झालं. रिमोट कंट्रोलचे शोधक युजीन पॉली यांचं निधन आजच्याच दिवशी 2012 साली झालं. तर या होत्या आजच्या महत्वाच्या घटना. तर आज मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आहे जागतिक मधमाशी दिन. 20 मे रोजी जगभरात जागतिक मधमाशी दिन जो आहे हा साजरा केला जातो. या दिवशी मधमाशा मधमाशी पालनाचे महत्व सर्वसामान्यांना कळावे यासाठी मधमाशी पालन कार्यक्रम आयोजित केले जातात. पराग कण म्हणून मधमाशांच्या भूमिका ते जंगलाचे पुनरुज्जीवन करण्यास कशी मदत करतात याविषयी भर देण्यात इथे येतो. मधमाशांची संख्या धोक्यात असल्यामुळे जागतिक मधमाशी दिन आम्हाला मधमाशा आणि इतर पराग कणांचे संरक्षण कसे करावे याची माहिती देतो. स्लोवेनियन बीकीपर्स असोसिएशनने जागतिक मधमाशी दिनासाठी पुढाकार घेतला जो आता जगभरातील प्रकरणांद्वारे साजरा केला जातो. अलीकडे जगभरातील लोकांमध्ये मधमाशा धोक्यात येण्याबद्दलची चिंता जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली, परंतु या युगात त्यावर कारवाई कशी करावी याबद्दल दुर्मिळ माहिती झाली आहे. म्हणूनच जागतिक मधमाशी दिवस लोकांना मधमाशांचे महत्व भविष्यासाठी त्यांचे संरक्षण कसे करता येईल याबद्दल शिक्षित करण्यासाठी अस्तित्वात आहे. तुम्हाला या अस्पष्ट कीटकांना नामशेष होण्यापासून वाचवायचे असेल तर जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यामध्ये आपणही सहभागी व्हावं. तर श्रोते हो, या होत्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी. आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या घडून गेल्या होत्या यावरती आपण एक नजर टाकली. तर आता वेळ झालेली आहे एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेण्याची आणि आता आम्ही तुम्हाला ते गाणं ऐकणार आहे. अर्थात ज्या चित्रपटाची आपण गेली अनेक वर्ष वाट पाहत होतो की कधी येईल याचा सिक्वेल, कधी येईल हा लवकरच पार्ट टू. तर अर्थात देऊळ बंदचा सिक्वेल आता येणार आहे, पार्ट टू येणार आहे आणि मोहन जोशी साक्षात स्वामींच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर स्वतः मोहन जोशी सर जे होते ते या अगोदर काही वर्ष आजारी होते, त्यांना पॅरालिसिसचा एक झटकाही येऊन गेला होता, त्यामुळे त्यांनी या शूटिंगमध्ये त्यांनी नकार दिला होता. पण तरीही प्रवीण तरडे यांचं फार मत स्पष्ट होतं की तुम्ही बरे झालात की आपण हे शूटिंग करूयात, कारण आता लोक जे आहे ते दुसऱ्या कोणाला स्वामींच्या भूमिकेमध्ये पाहू शकणार नाहीत. आणि अशा पद्धतीने या चित्रपटाला वेळ गेला, पण हा चित्रपट लवकरच आता सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रक्षेपित होणार आहे, प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटातलं हे पुढचं गाणं आपण ऐकूयात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
1: ओ अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तुमचं अस्तित्व आहे
2: जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच.
1: चला मग मी पण तुमचं अस्तित्व मान्य करते. आता तुम्ही तुमची परीक्षा द्या.
2: परीक्षा द्यायला परीक्षा हॉल मध्ये नेण्याऐवजी या टोमॅटोच्या बॉल मध्ये काय घेऊन तुम्हाला? चला मॅडम प्रश्नपत्रिका द्या.
1: तुम्ही प्रश्नपत्रिकेतच उभे आहात. परीक्षा झेपली नाही वाटत. मिळाली का एसटी स्वर्गाची?
3: अवलई जणांची एसटी चुकती, पण तुम्हाला आज माझी एसटी गावली टायमिंगला.
4: ती एकटी कोणाशी बोलते?
5: नसणार कोणतरी दिसत हिला.
6: नसणार कोणतरी याला दिसत ना, एक तर येडा असत नाही तर पुण्यवान असत.
1: बाईच्या मनाची

0: कपडा काढा. ओ ओ ओ हो, चला चला पुढे चला.
1: एक्सक्यूज मी, तुमचा चेहरा मी पाहिल्यासारखा.
2: अहो आपण सगळे स्वामींचे भक्त, सगळ्यांचे चेहरे सारखेच. मी काय, तो फॉरेनर काय, ती झाडूवाली. हा आणि तो बघितला का?
0: चला चला.
3: वल्लभ शूलक.

0: तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलंय. एक वेळ मला नाकारलंस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस.
1: कौन सा सवाल लिए कंधे पर, पटक रहा है तू दर दर, उसका जवाब दिया खुदा ने

0: की हा पासवर्ड 8 कॅरेक्टर्स चा आहे.
1: 5 अल्फाबेट, 1 सिम्बॉल आणि 2 आकडे. 2 आकडे असलेला पासवर्ड शोधायचा आपल्याला.

हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. वेळ आहे सकाळचे 9:20 आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल या सेगमेंटमध्ये आता पुढे वळूयात. आणि पुढचा सेगमेंट आहे श्रोत्यांच्या कविता. आणि आज खूप एक सुंदर कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. आणि कवितेचं शीर्षक आहे वाट. वाट पाहणं सोडून दिलं, वाट मात्र तीच आहे. वाट पाहणं सोडून दिलं मात्र वाट तीच आहे. दूर गेली क्षितिजा पार, वाट मात्र तीच आहे. हिरव्या गार कडा सुकून गेल्या धुणी, गेले पावसाळे अनेक आणि उन्हाळेही गेले. कित्येक आले येऊन गेले वाट सरू, वाट मात्र तीच आहे. पाऊल खुणा उमटून गेल्या, वाट मात्र तीच आहे. कित्येक लोटल्या रात्र सूर्यासम उजळले दिन, ती मात्र वाट सारखीच आहे. कित्येकाने घेतले विसावे, कित्येकाने यावे जावे, ती वाट मात्र तिथेच आहे. कित्येकाने चुकून अडावे अन अडून चुकावे, कित्येकाने चुकून अडावे अन अडून चुकावे, ती वाट मात्र मोकळीच आहे. कित्येकाने किती चुकावे, कित्येकाने प्रत्येक वेळी माफ करावे. कितीदा करावे मलाच माफ, कितीदा करावं मनास साफ, ती वाट मात्र तशीच आहे. कितीदा हसून जगाशी जुळावे, कितीदा दुरावून नव्याने मिळावे, ती वाट मात्र अशीच आहे. कितीदा व्हावी ओळख नव्याने, कितीदा अनोळखी खोटे बहाने, ती वाट मात्र तीच आहे. खूप सुंदर कविता आहे. पण या व्यतिरिक्त अजून एक गोड कविता जी मला आवडलेली आहे, जी मी तुम्हाला इथे ऐकवणार आहे. आणि कवितेचं शीर्षक आहे निराशा. मनातले शब्द बोलण्यात ना आले, चालण्यात माझे अस्तित्व संपले. मनातले शब्द बोलण्यात ना आले, चालण्यात माझे अस्तित्व संपले. परिस्थिती समोर हताश मी होऊन स्वप्न मी माझे पुसले. खूप बोलावंस वाटतं कधी, खूप बोलावंस वाटतं कधी, धनाचे आकर्षण माझ्याकडे ना चमकले आणि मीही बोलणे सोडले. आकर्षणाशिवाय साथ देईल असा हात नाही उमगला, आकर्षणाशिवाय साथ देईल असा हात नाही उमगला आणि मीही माझा मार्ग शोधला. रंगवला होता आकाश सारा, रंगवला होता आकाश सारा.

करा पण सारेच स्वप्न ते वास्तवाने दिला चटका आणि स्वप्नही पाहणे सोडले. सर्वस्त केले उद्ध्वस्त मी तुलनाच संपली मागण्याची. सर्वस्त केले उद्ध्वस्त मी तुलनाच संपली मागण्याची. कारण ही बोलकी सारी निष्कारण माझ्या जगण्याची. कारण ही बोलकी सारी निष्कारण माझ्या जगण्याची. तर खूप सुंदर कविता आहे, पण आपल्याला समहाव कधी कधी आपण लो फील करतो. आपल्याला असं वाटतं की सगळं संपत चाललंय, मी एकटा पडलोय, मी एकटी पडली, आता माझं पुढे काहीच होणार नाही. आणि हे आपण म्हणजे मला असं वाटतं आपण फायनान्शियली स्टेबल असलो, आपण मेंटली स्टेबल असलो, आपण खूप छान काम करत असलो, पण ॲट दी एंड सर्टन पॉईंट नंतर कधीतरी ही फिलिंग येणं गरजेचं आहे. आणि ही फिलिंग ज्या वेळेला येते ना, तेव्हा काय करायचं सांगू, एक खूप छोटासा सल्ला देते. मी गाणं जे इथे तुम्हाला ऐकवते ते गाणं तुम्ही शांत डोळे बंद करून फील घेऊन ऐका. जगातली सगळी दुःख एकीकडे जातील आणि तुमचं मन जे आहे ते शांत होईल. तर मी जे गाणं तुम्हाला ऐकवतीये ते गाणं खूप सुंदर आहे. आणि हे गाणं ऐकून तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला किती शांत वाटलं, तुम्हाला किती हलकं वाटलं हे मला नक्की सांगा. बरं, चला तर मग या गाण्याचा आस्वाद घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कमल. काय मग हे गाणं ऐकून बरं वाटलं ना? झालं की नाही तुमचं मन शांत? अर्थात हे गाणं तसंच आहे. तर आता पुढे वळूयात आणि आपल्या आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे आणि त्या काय आहेत याकडे आपण एक नजर टाकूयात. तर श्रोते हो, आजच्या आपल्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कमल तुम्हाला हे सांगते की बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवतो, थकवा येतो, तर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपला तो थकवा किंवा तो आपल्याला थकवा जाणवणार नाही किंवा अशक्तपणा जाणवणार नाही, तर त्यासाठी काय करायचं या गोष्टींमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर व्हिटॅमिन डी हा शरीरातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन डीची कमतरता जी आहे ती भरून काढू शकता. या व्यतिरिक्त आहारात बदल, व्यायाम आणि प्राकृतिक सप्लिमेंटचा समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन्सची कमतरता जी आहे ती पूर्ण करू शकता. सतत थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं, पाठीमध्ये सांधीवात, हाडांमध्ये सतत वेदना, केस खूप प्रमाणात गळणं, जखम लवकर बरी होत नाही, वारंवार आजारी पडण्याचा धोका, तर हे सगळे सिम्पटम्स आहेत व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीचे. अर्थात तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीचे कमतरता असल्यानं कोणते लक्षणं जाणवतात, तर ही ती सगळी लक्षणं आहेत. तर आता आपण व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी काय करू शकतो? सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सगळ्यात मोठा आणि मोफत स्रोत आहे. आपलं शरीर स्वतःहून अन्नातून पुरेसा व्हिटॅमिन डी बनवू शकत नाही जोपर्यंत त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं बसायला हवं. रोज सकाळी 10 ते 3 या दरम्यान 15 ते 20 मिनिटं उन्हात बसायचंय. उन्हात हात आणि चेहरा ठेवल्यानं त्वचा प्राकृतिक स्वरूपात व्हिटॅमिन डी तयार करते. मशरूम उन्हाच्या आणि यूव्ही किरणांच्या संपर्कात येतात, त्यामुळे मशरूम खाल्ल्यानं सुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता जी आहे ती पूर्ण होण्यास मदत होते. शाकाहारी लोकांनी व्हिटॅमिन डी युक्त फॉर्टिफाईड खाद्यपदार्थ जसं की दूध, दही, ओट्स, संत्री या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. पनीर आणि चीज यामध्ये कॅल्शियम सोबतचे थोडे व्हिटॅमिन डी देखील असते. मर्यादित प्रमाणात स्वयंपाकात या पदार्थाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची खूपच जास्त कमतरता असेल तर फक्त अन्नातून ती भरून काढणं कठीण होतं. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणं हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे. आणि अभ्यासात दिसून आलं आहे की 100% शाकाहारी अन्नातून शरीराची व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करणं कठीण असतं. म्हणून वर्षातून एकदा तरी व्हिटॅमिन डीची जी आहे ती रक्त तपासणी करून घ्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन डी 3 चे 600 किंवा गोळ्या सुरू करा. या गोळ्या सहसा आठवड्यातून एकदा दुधासोबत तुम्ही घेऊ शकता. तर अर्थात जर तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, जर सतत अशक्तपणा जाणवतोय किंवा कंटाळा आल्यासारखं वाटतं, तर अर्थात व्हिटॅमिन डीची कमतरता जी आहे ती तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी प्रयत्न करा, नॅचरली ते वाढवण्याचा प्रयत्न करा. उन्हामध्ये जाणं म्हणजे अगदीच रखरखत्या उन्हात नाही तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जा. त्या व्यतिरिक्त काही पदार्थांमधून ते व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात जाईल असा प्रयत्न करा आणि जेणेकरून तुम्हाला पुढे हेल्दी वाटेल, बरं वाटेल. याच नोटवरती आता अजून एक आपण एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
1: न करता भरजरी पितांबर फाडून दिला चिंदी म्हणून आणि सख्ती बहीण सुभद्रा बसली नखरे करीत स्वतःच्या श्रीमंती शालू आणि शेल्यांना जपत.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला जर काही आम्हाला आर्टिकल्स पाठवायचे असतील किंवा तुमच्या जर काही कविता असेल, फरमाइश असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 9167993999. बरं, या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला आपले सेगमेंट्स कसे वाटतात, कोणते सेगमेंट्स आवडतात, नक्की तुम्ही आम्हाला कळवा. सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सोशल मीडियावरती तुम्हाला आपले रिसेंट अपडेट जे आहेत ते कळतील. आज आपल्याकडे वेगवेगळे आरजे आहेत, वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. आरजे सीमा यांचा सगळ्यांना आवडणारा स्वादका जायका सेगमेंट आहे, आरजे ज्योती यांचा भ्रमंती सेगमेंट आहे, आरजे सीमा यांचा विविधा म्हणून एक छान खूप सुंदर सेगमेंट आहे, त्याचबरोबर आरजे शब्बीर यांचा कहाणीओ का गुल्लक हा सेगमेंट, आणि आरजे तेजस्वी आणि आरजे कोमल यांना तुम्ही विविध सेगमेंट्समधून नेहमीच ऐकत असता. तर असे सगळे आपल्या आरजेंचे सेगमेंट्स किंवा आरजेंचे जे काही नवीन नवीन कार्यक्रम जे आहेत ते आपल्या आचार्य 90 FM वरती सुरू आहेत. ते कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. आणि आता पुढे वळूयात. फ्रान्समध्ये सध्या खूप सगळ्यात जगातील मोठा आणि मानाचा कान्स फेस्टिवल जो आहे तो सुरू होता, आणि यंदाचा कान्स फेस्टिवल मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुद्धा अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे, कारण मराठी कला विश्वातली एव्हरग्रीन जोडी म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्यांच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि पत्रकार जयंती वाघदरे या सुद्धा कॅन्ससाठी पोहोचल्या. सध्या सोशल मीडियावर या सगळ्यांचे फोटो जे आहेत आणि व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत, आणि आता अशातच एका मजेदार व्हिडिओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. प्राजक्ता, अंकिता आणि निवेदिता यांच्यामध्ये फॅशन, ग्लॅमर, कपडे आणि मेकअप या विषयांवर जोरदार गप्पा सुरू होत्या, आणि एकाच गाडीतून प्रवास करत असताना अशोक सराफ यांना या तिघींच्या गप्पा ऐकाव्या लागत होत्या. यावरून निवेदिता सराफ यांनी हसत अशोक मामांना विचारलं, अशोक आमच्या तिघींबरोबर बघून बसून तुला कसं वाटतंय? यावर अशोक मामांनी आपल्या नेहमीच्याच खास शैली संस्कृतमधील एका शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, मी आता किंग कर्तव्य विमूढ झालो आहे. तर आता किंग कर्तव्य विमूढ म्हणजे काय? तर अशोक मामांनी अचानक संस्कृत शब्द वापरल्याने गाडीतील कोणालाच त्याचा अर्थ पटकन समजला नाही, त्यामुळे स्वतः अशोक सराफ यांनी या शब्दाचा सविस्तर अर्थ समजावून सांगितला. ते म्हणाले, याचा अर्थ खूप डिटेलमध्ये आहे. किंग कर्तव्य विमूढ म्हणजे नेमकं काय करू आणि काय नाही हेच सुचत नसलेली गोंधळलेली अवस्था. तर अर्थात सध्या यांचे व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होत आहेत. तुम्ही हे व्हिडिओज पाहताय का? रेड कार्पेटवर अशोक सराफ यांनी पांढऱ्या रंगाचा सूट, काळ्या रंगाची पॅन्ट असा राजेशाही लुक केला होता, तर निवेदिता सराफ यांनी पारंपरिक पैठणी नेसून केसांमध्ये पांढऱ्या गजरा माळून पारंपरिक दागिन्यांचा साज करत मराठमोळी संस्कृती जपली. रेड कार्पेटवर येताच अशोक मामांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळीने नऊवारी साडी नेसली, अंकिता वालावलकरने कोकणची संस्कृती जपणारा अप्रतिम लुक केला होता. तर या सगळ्यांचे हे लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडिया ओपन केलं, सोशल मीडियावरती गेलं की सगळीकडे हे चौघ पाच जण दिसत आहेत, आणि अर्थात आपल्या मराठीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तर श्रोते हो, आता पुढे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि आपल्या सेगमेंटमध्ये आपण आता पुढे वळणार आहोत आणि आजची बोधकथा, आज एक खूप सुंदर बोधकथा तुम्हाला मी इथे सांगणार आहे. निस्वार्थी साधू, समाजसेवा हीच ईश्वर सेवा ही पटवून देणारी ही मराठी बोधकथा आहे. रामपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात सर्व काही खुशाल चाललं होतं. त्या गावाबाहेर एक भगवान शंकराचे प्राचीन मंदिर होते. त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दूर दूरून लोक येत असत. गावाबाहेरच्या त्या एका मंदिरात एक साधू पुरुष कायम वास्तव्य करून राहत होता. त्याला कधी कोणी पूजा अर्थ्या ध्यानधारणा करताना पाहिले नव्हते, पण दिवसभर तो गावातल्या कोणाला ना कोणाला मदत करत असे. एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामात मदत करी, एखाद्या वयस्क माणसाला जंगलातून लाकडांची मोळी आणून दे, कधी एखाद्या आजारी माणसाची सेवा शुश्रूषा करी, तर कधी गावातल्या मुलांचा अभ्यास घे. कोणी जे देईल ते खाऊन मंदिरात येऊन झोपे. रोजच्या प्रमाणे बरीच कामे करून साधू मंदिरात येऊन झोपण्याची तयारी करत होता. तेवढ्यात भोवताली दिव्य प्रकाश दिसला. एक देवदूत तिथे आला. त्याच्या हातात एक भली मोठी यादी होती. त्या यादीत तो काहीतरी शोधत होता. साधूने त्याला विचारले, आपण काय शोधत आहात? देवदूत म्हणाला, ही श्रेष्ठ भक्तांची यादी आहे, ज्यांनी आपले सारे जीवन परमेश्वराला समर्पित केले. त्या यादीत तुझे नाव आहे का हे मी शोधत होतो, पण ते कुठे दिसत नाही. साधू ते ऐकून हसला आणि शांतपणे झोपायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच प्रसंग घडला. यावेळी देवदूत एक वेगळीच यादी घेऊन आला होता. यावेळी साधूने उत्सुकता दाखवली नाही. तेव्हा तो देवदूत म्हणाला, ही अशा व्यक्तींची यादी आहे की जे देवाचे लाडके आहेत आणि त्या यादीत तुझे नाव पहिले आहे. अर्थात समाजसेवा हा परमेश्वराचा भक्ती करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे आणि निस्वार्थपणे सेवा करणारा नक्कीच देवाला आणि सगळ्यांना आवडतो. आजकाल खूप कमी लोक अशी आहेत ना आपल्या अवतीभोवती जी आपल्याला सहजरित्या मदत करून जातात, मनात कोणतेही अपेक्षा न ठेवता. तो मला काय करेल, मी त्याची मदत केल्यानंतर मला काय मिळणार आहे, ही भावना कुठेही मनात न ठेवता फार कमी लोक आपल्याला अगदी निस्वार्थ भावनेने मदत करत असतात. पण एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात अशी असेल जी तुम्हाला निस्वार्थ भावनेने मदत करतीये, तर तुम्ही खरंच नशीब वाणार. बरं, याच नोटवरती आता ऐकूयात एक पुन्हा एकदा सुंदरसं गाणं. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा. आणि मला असं वाटतं हे गाणं तुमच्याही तितकंच आवडीचं असावं. आणि येस, शंकर महादेवन यांचं हे गाणं आहे. आणि हा चित्रपट जो आहे, हा चित्रपट सुद्धा सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाने राज्य केलं होतं. अर्थात चित्रपट आहे कट्यार काळजात घुसली. आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं हे पुढचं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपण आता वळणार आहोत आपल्या पुढच्या एका सेगमेंटकडे. अर्थात आता ही जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे ही कविता मला कथा जी आहे ही मला एका श्रोत्यांनी पाठवलेली आहे आणि ती कथा खूप सुंदर आहे. मला असं वाटतंय मला ती खूप आवडली आणि तुम्हालाही ती तितकीच आवडेल. सकाळचे 9:50 झालेले आहेत. आपण आपल्या आजच्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि तितक्यात एक खूप जादा म्हटलं खूप छानसं काहीतरी तुम्हाला ऐकवून जावं म्हणून ही एक बोधकथा आहे. मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे ही सांगणारी ही मराठी बोधकथा आहे. एक होता शेतकरी, त्याला 3 मुले होती. तिघांची लग्ने होऊन सुना घरी आल्या. त्याची शेतीवाडी खूप मोठी होती त्यामुळे तो विचार करत होता की या सगळ्या शेतीवाडीचा कारभार कुठल्या सुनेकडे सोपवायचा. एक दिवस त्याने तिन्ही सुनांना बोलवून त्यांच्या हातात एक एक गव्हाचा दाणा दिला आणि सांगितले हा प्रसादाचा दाणा आहे, नीट जपून ठेवा, मी परत मागेन तेव्हा द्या. मोठ्या दोन्ही सुना दाणा घेऊन गेल्या व आपापल्या दागिन्यांच्या डब्यात तो दाणा त्यांनी जपून ठेवला. धाकट्या सुनेने विचार केला की सासऱ्यांकडे मोठी तिजोरी आहे, तिथे दाणे न ठेवता ते आपल्याकडे कशाला दिले असतील. थोडा विचार करून ती परसात गेली. तिथे तुळशी वृंदावन होते, त्याच्याजवळ तो दाणा जमिनीत पुरून तिने पाणी घातले. रोज ती तुळशीची पूजा करायची तेव्हा त्या दाण्याला पाणी घालायची. जिथे तो दाणा रुजला छान रोप तयार झाले, ते मोठे झाले, त्याला एक घोसदार कणीस लागले, दाणे चांगले भरले, त्या कणसातून ओंजळभर गहू मिळाले. तिने परसात एक वाफा तयार केला व त्यात ते सर्व गहू पेरून टाकले, गव्हाचे छोटे शेतच. दुसऱ्या दिवशी त्यातून पोतेभर गहू मिळाले. मग तिने नवऱ्याशी बोलून आपल्या शेतातला एक तुकडा हे प्रसादाचे गहू लावण्यासाठी मागून घेतला. अशी 7-8 वर्ष उलटली. एके दिवशी शेतकऱ्यांनी तिन्ही सोनांना बोलवून गव्हाचा दाणा द्यायला सांगितले. एव्हाना तो दाणा किडून गेला, त्याचा भुसा झाला आणि तो किडा तो दाणा जो आहे तो मुंग्यांनी खाऊनही टाकला होता. मोठ्या दोघी सुना काही दाणा आणू शकल्या नाहीत. धाकटी सून म्हणाली प्रसादाचा दाणा आणायला 10 बैलगाड्या लागतील, एका दाण्याचे इतके दाणे झालेत. शेतकऱ्याने धाकट्या सुनेकडे सारा काही कारभार सोपवला. अर्थात तात्पर्य हेच, देवाने प्रत्येकाला काही ना काही देणगी दिली आहे. कुणाला छान चित्रकला येते, कुणाला उत्तम स्मरणशक्ती आहे, कुणाकडे उत्तम शरीर संपदा आहे. देवाने दिलेली देणगी जर नीट वापरता आली नाही तर ती निरुपयोगी होते. त्यामुळे देवाच्या देणगीचा चांगला वापर करा, त्याचा विकास केला तर माणूस मोठा होतो. अर्थात ही अतिशय छान बोधकथा तुम्हाला कशी वाटली? मलाही खूप आवडली आहे. तुमच्या सर अशा काही गोष्टी असतील, आर्टिकल्स असतील, कविता असतील आणि तुम्हाला वाटत असेल की हे लिखाण केवळ तुमच्यापुरतं मर्यादित न राहता ते बाकीच्यांनीही ऐकावं तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि आता याच नोटवरती वेळ झालेली आहे इथे तुमच्या सगळ्यांची रजा घेण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर सोशल मीडियावरती आचार्य 90 FM ला फॉलो करायला विसरू नका. आणि फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, युट्यूब असेल, सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा. आणि येस, स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. यानंतरच्या सेगमेंटमध्ये ऐकणार आहात तुम्ही आरजे तेजस्विनी यांना रंगीला रे या सेगमेंटमध्ये. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
1: इतना क्यों याद आ रही हो? What do you expect? ट्रेन से कूद कर लौटा हूं? Hey,

नमस्कार प्रेक्षक, सुप्रभात. आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज नाट्य मालिका आणि चित्रपट अभिनेते अतुल महाजन यांचा वाढदिवस आहे. आज अर्थातच आपण जाणून घेतो आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृती दिन आहेत त्यांच्याविषयी. वेंगुर्ल्याचे सुपुत्र असलेले गेली अनेक वर्ष अतुल महाजन हे नाटक मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यांचं शालेय शिक्षण वेंगुर्ला हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण खर्डेकर महाविद्यालयात झाले. प्रकाश परब आणि शशिकांत यरनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते अभिनेता म्हणून घडत गेले. इंदिरा, कोडमंत्र, ए भाऊ डोकं नको खाऊ, आरण्यक या नाटकात त्यांनी अभिनय केला आहे. लष्करी जीवनातील कडक शिस्तीचा परिचय देणाऱ्या कोडमंत्र या नाटकात अतुल महाजन यांनी एका सैन्य अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. सिंधू, माझी तुझी रेशीम गाठ, ठरलं तर मग, भाग्य दिले तू मला इत्यादी मालिकेत त्यांनी अभिनय केला आहे. फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील श्री महाजन यांनी साकारलेल्या तात्या कारेकर या व्यक्तिरेखेला उत्कृष्ट वडील म्हणून पुरस्कार लाभला आहे. सध्या अतुल महाजन यांचं भूमिका हे नाटक जोरात चालू आहे. अतुल महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आपल्या आचार्य 90 FM तर्फे आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर प्रेक्षक हो, आता जाणून घेऊया आज 20 मे रोजी कोणाचे वाढदिवस आहेत त्यांच्याविषयी. जय मल्हार या पौराणिक मालिकेतील म्हाळसा देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी हांडे हिचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 20 मे 1991 रोजी भंडारा इथे झाला होता. सुरभी हांडेने जय मल्हार या मालिकेत काम केलं होतं. लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत देखील ती एका मुख्य भूमिकेत आहे. सुरभीचं बालपण जळगाव या शहरात गेलं होतं. इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण तिने जळगाव इथेच पूर्ण केलं. नंतर तिने पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेली. सुरभी अवघ्या 16 वर्षांची असताना स्वामी या नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नंतर तिने स्टँड बाय या हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली ती जय मल्हार मालिकेमुळे. मराठी मालिका विश्वात जय मल्हार या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशा या मालिकेतील प्रत्येक पात्रही रसिकांच्या रोजच्या आयुष्यातील एक भाग होऊन गेलं. अशाच पात्रांपैकी एक म्हणजे म्हाळसा खंडेरायाची अर्धांगिनी. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडेला सुद्धा अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. त्यानंतर सुरभी लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत झळकली होती. याशिवाय ती अग्गबाई अरेच्या 2 या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर आंबट गोड या मालिकेतून देखील ती दिसून आली. तसंच लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत देखील सुरभीनं उत्तम अभिनय केला होता. सध्या सुरभीचा एक गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे. आपल्या सुरेल आवाजात सुरभी एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ ऐसी बात हो गई हे गाणं गाताना दिसते. सध्या सुरभी परत एकदा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाली असून नेहमी काहीतरी पोस्ट करताना दिसून येते. सुरभीने फेब्रुवारी 2019 मध्ये जळगावच्या दुर्गेश कुलकर्णी यासोबत लग्न केलं. लग्नाआधी सुरभी आणि दुर्गेश कुलकर्णी खूप चांगले फ्रेंड्स होते. त्यानंतर त्यांचं मैत्रीचं रुपांतर रिलेशनशिपमध्ये झालं आणि त्यांनी लग्न केलं. तर अशा सुरभी हांडेला आपण आचार्य 90 FM तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया छानसं गाणं.

शको आज कॉस्ट्यूम डिझायनर आणि अभिनेत्री संयोगिता भावे यांचाही वाढदिवस आहे. टीव्ही मालिका चित्रपट आणि नाटकातला अनुभवी चेहरा म्हणजे अभिनेत्री संयोगिता भावे. संयोगिता भावे यांचं शालेय शिक्षण रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल पुणे इथे झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण एसएनडीटी इथे झालं. प्रसिद्ध लेखक योगो जोशी यांची या त्या नात, पण आजोबांच्या नावाचा स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी त्यांनी कधीच उपयोग करून घेतला नाही. खरं तर व्यवसायाने त्या कॉस्ट्युम डिझायनर. घराबाहेर 1999 मध्ये आलेल्या मराठी चित्रपटाच्या कॉस्ट्युम डिझायनिंगसाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता. बरोबरीनं त्या अभिनयातही रमल्या. देखणा चेहरा, भाषेची उत्तम जाण, भाषेचा एकावसा लहेजा, कणखर आवाजाची देण, अभिनयाची हातोटी आणि तितकेच बोलके डोळे, या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी अनेक भूमिकांना न्याय दिला. उंच माझा झोकामध्ये सुभद्रा काकू, मंथरा या त्यांच्या गाजलेल्या भूमिका होत. तसंच त्यांनी लक्ष्मी सदैव मंगलम मध्ये साकारलेली भूमिकाही गाजलेली होती. त्यांनी मी मराठी वाहिनीवर अनोळखी या रहस्यमय मालिकेत पण काम केलं आहे. क्राईम पेट्रोल या नामांकित शो मध्ये संयोगिता यांनी किमान 10 नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. चाइल्ड माफिया, सेक्स रॅकेट चालवणारी महिला या त्यांच्या ग्रे शेडच्या चर्चेत आलेल्या भूमिका होत्या. सुरुवातीला मी आव्हान म्हणून या भूमिका केली, पण नंतर अशाच भूमिका ऑफर होऊ लागल्या. मुळात मला हिंसक भूमिका आणखी अतिरंजितपणे साकारणं पटत नाही, आवडतही नाही. त्यातील काही सीन प्रतिकात्मक केल्यास त्यातील जो अपेक्षित प्रभाव साधता येतो की माझं हे मत दिग्दर्शकापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. अशा भूमिका स्वीकारण्यासाठी नाही म्हणणंही अनेकदा अवघड होऊन जातं. अभिनयाला जिवंतपणा येतो तो कलाकाराच्या डोळ्यातील भावामुळे. डोळ्यातून अभिनय दाखवणं हे कोणत्याही कलाकारासाठी आव्हानच. देखणे डोळे हा संयोगिता यांचा वेगळेपणा अधोरेखित करतो खरा, पण घाऱ्या डोळ्यांमुळे त्यांना सातत्याने आक्रमक, हिंसक आणि नकारात्मक भूमिका मिळतात. या साचेबद्ध मनोवृत्तीमधून माध्यम कधी बाहेर येणार असा प्रश्न संयोगिता उपस्थित करतात. त्या म्हणतात, कलाकार डोळ्यातून अभिनय भावना व्यक्त करतात, पण घाऱ्या तिळांमधून नेहमी नकारात्मक भाव का कसा आणता येईल? घारे डोळे म्हणजे विलन असे समीकरण का केले कुणास ठाऊक. सुरुवातीला समाधानानं मी निगेटिव्ह भूमिका केल्या, पण कालांतरानं अशाच भूमिका मिळू लागल्या. उलट घाऱ्या डोळ्यात अभिनयाचे इतर कसब कसे आणायचे याचा मी सदोदित प्रयत्न केला. सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या कटाळ काळजात घुसली या संगीत नाटकाची वेशभूषा संयोगिता भावे यांनी केली होती. तसंच बालगंधर्व चित्रपटातही संयोगिता भावे यांनी कॉस्ट्युम आणि ज्वेलरी डिझाईन केलं होतं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत संयोगिता भावे यांनी वसू आत्याची खलनायिकेची भूमिका साकारली आहे. संयोगिता भावे यांना 5 वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालेलं आहे. अलीकडे संयोगिता भावे यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. आपल्या आचार्य 90 FM तर्फे संयोगिता भावे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, आज 20 मे आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 20 मे 1850 पुणे येथे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे त्यांचे वडील चिपळूणशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पुना कॉलेज आणि डेक्कन कॉलेज इथे झाले. 1871 साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णूशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतीशास्त्र या विषयांचा तसंच इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. बीए होण्यापूर्वी विष्णूशास्त्री आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकाचे कामकाज पाहत असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण आणि ख्रिश्चन मिशनरी यावरील टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी 1875 मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एखादी मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक 25 जानेवारी 1874 सुरू केले. 7 वर्ष ते अखंड चालले. महाविद्यालयातील शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. 1872 ते 1877 पुण्यातील तर 1878 ते 1879 सालादरम्यान रत्नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचं त्यांनी काम केलं. 1874 साली चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले. 1874 सालापासून हयात असेपर्यंत म्हणजे सुमारे 8 वर्ष त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधातून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण तसंच साहित्यिक लिखाणही लिहिलं. 1878 साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या आणि सामान्य जनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्य इतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. 1875 साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने किताबखाना नावाचा पुस्तकांचं दुकान उघडलं. उमलत्या पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्दिष्टातून 1880 साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापन केली. 1881 सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्र पुढे चालवली. आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू व दिंडी या 5 संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचं उतार्यासहित रसपूर्ण विवरण असे. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं निधन 17 मार्च 1882 रोजी झालं. प्रेक्षक, पुन्हा एक छान गाणे ऐकूया आणि रुजू होऊया आरजे तेजस्विनी सोबत आचार्य 90 FM वर.

तर प्रेक्षको आता जाणून घेऊया 20 मेला खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांचा स्मृतिदिन आहे त्याविषयी. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 कोल्हापूर इथे झाला होता. आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैज्ञानिक दिले आहेत. अशा थोर आसामींपैकी एक म्हणजे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. जयंत नारळीकर यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांच्या आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी इथे झाले. त्यांनी 10वीला असतानाच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील 2 पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखवला होता. 1957 साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज येथे गेले. तेथे त्यांना BA, MA, PhD या पदव्या मिळाल्या. शिवाय रँगलर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल आणि इतर अनेक बक्षीसही मिळाली. 1966 साली फ्रेड हॉईल यांनी इन्स्टिट्यूट ऑफ थेरॉटिकल एस्ट्रॉनॉमी नावाची संस्था सुरू केली, ज्याच्या स्थापनेत डॉक्टर नारळीकरांनी महत्वाची भूमिका बजावली. 1966 पासून 1972 पर्यंत ते या संस्थेत कार्यान्वित होते. या दोन्ही शास्त्रज्ञांनी मिळून गुरुत्वाकर्षणावर एक सिद्धांत मांडला, ज्याला होईल नारळीकर सिद्धांत असं म्हणतात. तो सिद्धांत सांगतो की वस्तूच्या कणांचं अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणिती असते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचं काम पाहून त्यांना विविध प्रकारे सन्मानित केलं आहे. 1965 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन आणि 2004 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. यासोबत त्यांना डॉक्टर भटनागर स्मृती पारितोषिक, MP बिर्ला सन्मान तसंच फ्रेंच एस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचे पिक्स जूल्स जेन्सन यासारखे अनेक सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. डॉक्टर नारळीकर लंडनच्या रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे 6 अधिकारी आहेत. तसंच इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते अधिष्ठात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीद्वारे देण्यात येणारे इंदिरा गांधी पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात आलं आहे. वैज्ञानिक विषयातील त्यांचं साहित्य पाहता विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना 1996 साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक दिलं आहे. ज्येष्ठ गणितज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर या जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत. मंगला नारळीकर यांचं काही काळापूर्वी निधन झालं. जयंत नारळीकर यांचं 20 मे 2025 रोजी दुःखद निधन झालं. प्रेक्षको, दिवसभर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतींचा आस्वाद घेणार आहोत आचार्य 90 FM वर. तर मी आरजे तेजस्विनी आज तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्या. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, फक्त ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: Hello friends, welcome to Acharya 90FM, your own radio. Myself, RJ Tejaswini. We have, thank you Dr. Sekman today, so we have invited Dr. Madhura Mari Bakshi ma'am. Ma'am, welcome to Acharya 90FM.
1: Thank you. It is my pleasure to be here.
0: Yes, ma'am. I'll just give us a small brief about Dr. Madhura Mari Bakshi. She is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated service in child care. Born and raised in Thane, Dr. Madhura built her academic foundation at Saraswati Vidyalaya and Kelkar College before pursuing her MBBS at Tena Medical College, Navi Mumbai. She went on to complete her DNB in pediatrics at Central Railway Hospital, Bhiwandi, and further she continued with her clinical skills at renowned institutions such as Wadia Children's Hospital in Mumbai and Krishna Children's Hospital in Hyderabad. Beyond her medical practice, Dr. Madhura is also an award-winning poet. She received the prestigious Silver Medal for Poetry from former President of India, Shri K. R. Narayanan, and this year published her book, Reflections, a collection of introspective and soulful poems. Dr. Madhura is currently a consultant at Prakash Jodh and Care Hospital in Chembur, the Child Clinic in Kurla, and Critic Care Asia Hospital, where she is known for her compassionate approach to both children and parents. She holds a postgraduate diploma in pediatric nutrition and has a strong interest in pediatric behavioral disorders, areas where her insight and empathy bring immense value to families. So we'll know about her 15 years or more than that journey of Dr. Madhura ma'am. So first of all, I would like to know, as you were already into Wadia, the renowned hospitals like Wadia Children Hospital and Krishna Children Hospital, so I'm very much excited to know your Wadia Hospital's journey. How was it like?
1: So thank you first of all for having me here. So this whole MBBS course is a 4.5 years course along with 1 year internship which we did in Navi Mumbai Municipal Hospital in Vashi.
0: Okay.
1: After that, we have a post-graduation for which I did it in Railway Hospital, Bhiwandi.
0: Mm-hmm.
1: And post that, I was in Hyderabad initially in mm-hmm. Krishna Children's Hospital, which is specialized for newborn care. So I worked in neonatology department for 2 years there. And then for gaining experience, I was at Wadia Children's Hospital.
0: Mm-hmm.
1: And there I was for some time working in pediatric neurology department, mm-hmm. where we handled cases with pediatric epilepsy, mm-hmm. fits, just that.
0: Yeah.
1: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
0: Mm-hmm.
1: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
0: Mm-hmm.
1: So
0: that was various
1: experiences.
0: आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जेव्हा लहान मुलांचे आजार होतात की लहान मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं फार आपल्याला फार असं खूप कठीण वाटतं. पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते, कारण आपण एकदम आपली मानसिकताच बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतो त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात, तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही हँडल
1: हो? ओव्हर द इयर्स, ऑफकोर्स. दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली, कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड व्हेन शी, मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स, मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो, अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तर तसं तर डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट. इवन नॉट ओनली माय चाइल्ड, पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा, कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात, तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूल शांत होत नाही, घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं. बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं, सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज व्हेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशनसाठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची, मग तो सिक बच्चू बघणं हे खूप त्रासदायक असतं, पण डेफिनेटली वी हॅव टू डील विथ इट. कारण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एनी पेरेंट इज पेशन्स. कारण वी हॅव टू बी पेशंट की ही काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत, तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक, माझे हस्बंड ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, डोळ्याचे डॉक्टर आहेत, सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं, पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढंही मोठी गोष्ट असते. पेरेंट्सना समजवणं, मुलाशी बोलणं, त्याला काय होतंय ते जाणून घेणं, आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे, हे झालं तर हे करावं ते करावं, त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्व्ड. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतं हे समजून घेणं. कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ठीक आहे, ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार, ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर्स समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिम्पथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे. आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
2: नक्कीच. आपण आता पॅरेंट्स बद्दल बोललो, पण मोठा टास्क असतो तो मुलांचा. कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात, आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे, म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होतंय आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे, आणि काही गेम्स पण आलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्सचं कसं रिलेट करू शकतो. काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही काही इव्हन क्लिनिकमध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे, तर दे मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये तुमचा सेटअप आहे?
1: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाइल्ड फ्रेंडली आहे, आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज, आणि आय एनकरेज म्हणजे की इव्हन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे युज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत, आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स. आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ऍज अ गिफ्ट. सो दे विल ऑलवेज, एक छोटीशी मुलगी येते ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम, करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साईड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं, काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात, काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल अॅटमॉस्फिअर अदरवाईज. आणि टॉईज असतात, खेळ असतात, आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते, स्माइलीवाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येलो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाइम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो सेट लिया है पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडंसं प्लेफुल इंटरॅक्टिव्ह, आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस अॅटमॉस्फिअर. कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांची पेंटिंगचे फोटो मला पाठवतात, माझ्या मुलीने हे ड्रॉईंग केलं, ते ड्रॉईंग केलं, किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात, बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग फॉर द पेशंट, पण शेवटी त्यांना माहिती आहे की टुचूक देणार आहे. सो दॅट इज,
2: हा, ते आता टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रन. सो यू गो थ्रू ऑल दिस, म्हणजे काय तेव्हा परिस्थिती असते व्हॅक्सिनेशनची? आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो, कारण वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक व्हॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असते. सो हाऊ इज इट?
1: सो युजली ती चेन रिएक्शन असते की व्हॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेनमध्ये सुरू होतात, आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड हे. सो युजली मी पेरेंट्सना सांगते, थोडंसं मोठं मुलं असेल तर त्यांना सांगून आणा की आज व्हॅक्सिन आहे, काही नाही चेकअप करताय म्हणून केलेलं. सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स किंवा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर 1 इयर ओल्ड, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे. कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही, आपण नेहमी खेळत खेळतच येतात. फक्त देईपर्यंत ते थोडंसं जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं. युजली एक माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते, खुळखुळा वगैरे काहीतरी, किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 इयर्सची जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 च्या मध्ये एवढे व्हॅक्सिन्स नसतात. सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय युजली मी चेकअपला येतोय दॅट इज ओके. आणि 5-6 वर्षी तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1-2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी वॅक्सिनेशनसाठी.
2: अच्छा, आता आपली जी डिग्री आहे 5.5 इयर्स व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्रीमधनं मिळतं, पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वेन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युअली गोईंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केला आहे आतापर्यंत?
1: दुसरं एक मी मगाशी वॅक्सिनेशन बद्दल बोलत होते ते एक पॉईंट मला आठवलं की माझे माझ्याकडे स्टिकर्स आहेत वॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत, ऍपल्स आहेत, छोटा पिनचे. सो माय सेकंड थिंग इज की वॅक्सिन दिल्या दिला कुठलं स्टिकर पाहिजे तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझं सिम्पल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता. मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिम्पल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं तर तेव्हा प्रोसिजर करायचं आहे आम्हाला हे तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे होईल. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंट शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर आय रिअलाइज द इमोशनल कनेक्ट. म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 मंथ टू 12 मंथ्स मधले जे तिचे माइल स्टोन्स कसे होत आहेत मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो ते

0: कमी आहेत, आयसोलेटेड आहेत मुलं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच, हायपर ऍक्टिव्हिटी, ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात, म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे, आय कॉन्टॅक्ट आहे की नाही, ओपीडी कारण तो घाबरलेला असतो डॉक्टरांना, त्याच्यामुळे तसं अवॉइड करतो, पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे, बोलवलं की ऐकतोय का, तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
1: किंवा त्याला ऐकू येतंय का,
0: ऐकू येते.
1: अच्छा, बऱ्याच गोष्टी आहेत, खरं वास्ट फील्ड आहे. तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा, आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ओझे. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिसनिंग टू आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. अँड इन टुडे इन आर थँक यू डॉक्टर सेगमेंट वी हॅव इन्व्हायटेड डॉक्टर मधुरा माळी बक्षी मॅम. मॅम, ॲज यू आर स्पेशलाइज्ड इन पेडियाट्रिक न्यूट्रिशन, आय वुड लाईक टू नो वॉट द डायट ऑर वॉट चिल्ड्रन शुड ईट बेसिकली, सिन्स वी आर इन टू द फास्ट फूड जमाना.
0: करेक्ट.
1: सो कुड यू पुट मोर लाईट ऑन दॅट?
0: करेक्ट, करेक्ट. सो this is a very vast topic. कारण my half of my OPD goes in only diet discussion. त्याच्यामुळे if I'm crossing the time, please tell me की
1: no, that's okay.
0: Yeah. So सगळ्यात important first thing is पहिले 6 महिने exclusive breastfeeding. पहिले 6 महिने फक्त आईचं दूध, ते सोडून पाणीही नाही, जनम गुट्टी बाल कडू नथिंग, ओनली दॅट आणि विटॅमिन डी ड्रॉप जे डॉक्टर प्रिस्क्राइब करतात, अदर देन दॅट प्रिस्क्राइब मेडिकेशन नथिंग एल्स. कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि तहानही भागवतो. इट प्रोव्हाइड्स विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी, की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं. 6 महिने हे ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत, पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतो. सो आधी त्याला विनिंग म्हणायचे, पण आता तो विनिंग वर्ड काढले. विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं. फ्रॉम 6 मंथ्स टू 9 मंथ्स द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात, भरपूर नट्स हे ते, पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं. हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय. सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स, म्हणजे राईस आहे, मुगाची डाळ आहे, किंवा नाचणीचं सत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी, रव्याची पेज वगैरे, हे सगळं सुरू करतो. वी ट्राय अँड अवॉइड व्हाईट, म्हणजे प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 इयर. एग व्हाईट आपण अवॉइड करतो. फ्रॉम 9 मंथ्स त्यांना टेस्ट नीट कळायला लागते. सो 9 to 12 मंथ्सच्या मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट, म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स सीझनल असतील ते, दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही, म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं. सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत, किंवा भातही, किंवा मॅश्ड बनाना आहे, ते त्यांना देऊ शकतो. तर त्यावेळेला हा एक मेन असतं. तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डायट असं कंटिन्यू ठेवतो. नॉन व्हेजिटेरियन डायट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो. 1 इयरच्या नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोलमधून सगळं खाऊ शकतो, म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो. फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं, आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात, ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात. बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं, कारण बिस्किट एक एकदम इझी स्नॅक होतो, त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं, पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात नाही.
1: इव्हन चॉकलेट्सचं बॉम्बरमेंट फार आहे,
0: चॉकलेट्स, बिस्किट, आणि काय होतं त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो, त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही. ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, दुधाचं प्रमाण 1 वर्षानंतर मुलांना 1/2 लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं. सो काय होतं ह्याच्यामध्ये, बरीच मुलं माझ्याकडे येतात जे 1-1.5 लिटर दूध दिवसाला, म्हणजे आईच्या दुधाचं नाही दुसरं जे वरचं आहे ते देत असतात, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये, बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया, म्हणजे त्याच्यात आयन नसतं, त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही, त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं. त्याच्या पुढे त्याने युजली 2 to 5 इयर्सच्या मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 मील्स दिवसाला देणं आणि 2 हेल्दी स्नॅक्स असं कॉम्बिनेशन ठेवतो. त्याच्यात भर मेन मी हे करते की

0: सीझनल
1: फ्रुट्स
0: व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स मध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात. पालक मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात. सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जर व्हेजिटेरियन डायट मध्ये सोयाबीन पनीर आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे, इवन जे स्प्राउट्स असतात राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं. मखाना पण डाळी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियड मध्ये द्यायचा असतो. साधारण 4 मील्स पुरतात मेन. आता डाएटच्या रिलेटेड ह्या एज ग्रुपमध्ये मेन काय आहे, फूड फसिनेस आहे. त्याच्यामध्ये माझा एक मेन एक मेसेज राहील पेरेंट्ससाठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड. आपण एवढं बघतो आपण पार्क मध्ये प्ले एरियामध्ये आया नाही तर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात प्रत्येक वेळा आणि तो मुलगा सो पळत असतो. फॉर दॅट चाइल्ड फूड इज पनिशमेंट नॉट नरिशमेंट. सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंटसाठी आहे. सो लेट द हंगर डिसाईड हाऊ मच फूड. सो मुलांनी येऊन बसू देत मगच त्याला खायला द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इवन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग हाताने खाणं हे मुलाला शिकायला पाहिजे. इवन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं. म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हजबंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं, तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायचं. सो देर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्वॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण नेऊ शकतात त्यांना, किंवा टेबल सेट करणं, परत आवरणं, ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे, पण फूड जोपर्यंत बघत नाही, त्याचा वास घेत नाही, त्याला फील करत नाही, तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही. सो द चाइल्ड हॅज टू लुक ॲट द फूड, स्मेल द फूड, ईट द फूड. सो ओनली देन इट विल बी अचीव्ड. आणि फायनली ओल्डर एज ग्रुपमध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं, आणि स्पेशली जे ऍडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं. आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे.
1: आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या, ट्युजडेला ते द्या, तर डज इट हेल्प?
0: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडंसं बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सीज आहे, मुलांची नाही म्हणते, जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही. त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे. म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल, पराठा पण चालेल किंवा इडली पण चालेल, सो दॅट कॉम्बिनेशन वर्क्स.
1: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्ती प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा, कारण खूप लहान मुलं आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती नाही तर बाहेर खेळणं नाही, कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाहीये, त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं, त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे किंवा ओबेसिटीची कारणं काय असू शकतात?
0: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसले, 4-5 मुलं याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडंसं रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं की बाबा ऊन लागलं तर काय, ऊन लागतच नाही मुलांना. आणि व्हिटॅमिन डी उन्हातच असतं आणि आपलं पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं, हां डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक, हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं, पण डेफिनेटली आउटसाईड प्ले. सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते, जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाहीये किंवा असं काय आहे, तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठवा, क्रिकेट खेळायला पाठवा. जेव्हा माझ्याकडे येतात आया आणि सांगतात हा अभ्यास करत नाही, तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं, मग तो म्हणायला क्रिकेट किंवा हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना काही काही मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात, म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा, जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे, पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट, आंटी नेहमी फिरत अभ्यास करायची, मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून यायची. सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना. सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस, सो लेट देम हे. सो डेफिनेटली स्क्रीन कमी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं, जंक फूड म्हणजे मी युजली मुलांना ना, जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात, त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट, दिस इज प्रोटीन, दिस इज फायबर, दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट्स. तर हा पाच आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे आणि तू रोज प्रत्येक ह्याचे दोन दोन पदार्थ खायला पाहिजे. कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे? एनर्जीसाठी. आणि युजली सगळ्यांच्या डाएटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतात, कारण पोळी भाजी सॉरी पोळी भात ब्रेड इडली सगळे लोक खातात. पण मेन प्रॉब्लेम केव्हा? प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा? ठीक आहे, प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं बऱ्यापैकी. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं? सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील, मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते हीट ऑल्सो वेल आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत जातं. त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाइड, म्हणजे प्लेईंग आउटसाइड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिसनिंग टू आचार्य 90 FM योर ओन रेडिओ अँड टुडे इन अ थँक यू डॉक्टर सेगमेंट वी हॅव इन्व्हायटेड डॉक्टर मधुरा मणी बक्षी मॅम. मॅम, आपण आता चॅलेंजेस कडे वळू, कारण तुम्ही आधी स्वतः इतर डॉक्टर्स म्हणजे हॉस्पिटल्सला अटॅच होता, जसं की वाडिया किंवा हैदराबादमध्ये. आता तुम्ही यू आर रनिंग युअर ओन क्लिनिक प्रकाश ज्योत आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा, तर पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच चॅलेंजेसना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागलं? आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया आता.
0: सो चॅलेंजेस, तर बेसिकली मी आय वुड लाईक टू से दॅट द लेटर आय, की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेअर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस. मुलांना काय झालं ते एक्सप्रेस करता येत नाही, तेव्हा तुम्ही त्यांना डायग्नोस करा. पण ह्या चॅलेंज बद्दल आम्ही ट्रेंड आहोत, दॅट इज वाय वी आर पीडियाट्रिशियन, की मुलाला ताप आहे तेव्हा तो सुस्त आहे, मग परत ऍक्टिव्ह होते, मोस्ट लाईकली व्हायरल फिवर असेल, किंवा तो खूप रडतोय, सर्दी होती तर मोस्ट लाईकली इयर पेन असेल. सो दॅट वी आर रेडी फॉर. द चॅलेंजेस विच वी आर नॉट रेडी फॉर आर द वन्स विच आर युजली विच मॅटर. त्याच्यामध्ये एक आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याच वेळा पेरेंट्स इंटरप्रिट करतात की माझ्या मुलांनी केळं खाल्लं म्हणून त्याला कफ जमला, 10 दिवसापूर्वी तो डोक्यावर पडला म्हणून त्याला ताप आला, तर ते त्याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करणं. दुसरं आहे इंटरफेरन्स बाय रिलेटिव्स किंवा कलीग्स, किंवा हे की मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो, किंवा हे औषध दे, हे वॅक्सिन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इनपेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना, तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा, सो आय कॅन अंडरस्टँड की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये, पण काही डिझिजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक, डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो तर ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट, तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट, सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळा त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेटली आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर की मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड अ ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
1: मुलं पण तुमच्याकडे येतात.
0: बाकी दुसरं वॅक्सिनेशनचं तुम्ही एक खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे वॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात. तर मी पेशंटना म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का ते म्हणतात हो किंवा आपण हेल्मेट घालतो तर हे का घालतो आपण
1: सेफ्टीसाठी
0: तर वॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे सेफ्टी म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही वॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन अराउंड 80-90% जसं मी टायफॉइडचं वॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाहीयेत किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होती. आणि वॅक्सिन मध्ये कसं असतं माझी मुलीला मी जेव्हा वॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाली की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का
1: बरं
0: ती म्हणली नाही प्रॅक्टिसला लागणार तर मी म्हटलं म्हणजे वॅक्सिन मध्ये आपण तेच करतो जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं वॅक्सिन देतोय तर त्याच किटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाईट वेन दॅट मेन इन्फेक्शन म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह वॅक्सिनेशन. बरेच वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत देर इज डिफ्थेरिया टेटनस पोलिओ ह्या सगळ्या गोष्टी इव्हन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात तेही इम्पॉर्टंट आहेत पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाहीये पण डेफिनेटली दोज हू कॅन दे शुड बी गिव्हिंग वॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
1: अच्छा चालेल आता फार आपण थिअरटिकल बोललोय आता थोडं लाइटर नोटकडे देते तुम्हाला म्हणजे अर्थात तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचंय कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे रिफ्लेक्शन्स नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून घर सांभाळून घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
0: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहित होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते तीही अर्धवट राहिली आणि नंतर सडनली ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा 7वी-8वीत गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन आणि देन आय वॉज एनकरेज त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही ठेवल्याही नाही पण माझी बहीण आहे तिने मला मी जेव्हा 10वीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र आणि एक छोटंसं पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रीफेस लिहिली होती सो ते मी अगदी छान तिने असं हँडमेड बनवलं होतं तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले हे झालं मग पोएट्री गॉट लॉस अमिट प्रिस्क्रिप्शन सो मग काहीच नाही केलं. मी नंतर लास्ट इयर सडनली माझी डॉटर स्टार्टेड ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्रीमध्ये आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं रिफ्लेक्शन अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत त्या स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
1: नक्कीच. आणि बिंग अ डॉक्टर यू मस्ट बी सर्विंग अ सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प घेणं तर तुम्ही अशा कॅम्प्समध्ये तुमचे मेडिकल कॅम्प तुम्ही घेता का किंवा यू आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
0: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरव्हील क्लबची आणि बहीण पण, सो त्यांच्या थ्रू इवन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची, तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस कॅम्प कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
1: सिरीज
0: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात, ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये, तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल.
1: ओके,
0: सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला, मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण आम्ही सिरीज केले की इवन पेशंट्स पण काही काही मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांनी वेगवेगळा आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा तिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र ते इट ओनली से टॉक, म्हणजे तुम्हाला काही होत असेल तर बोला.
1: ओके,
0: तर सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन फॉर द चिल्ड्रन आणि ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट.
1: नक्कीच. आता मला वाटतं आपल्या पॉडकास्टची शेवट आपण तुमच्या छानशा कवितेने करूया अशी मी तुम्हाला विनंती करते.
0: सो आय थिंक ह्याच्यातली माझी जी एक फेवरेट आहे ती, सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टीरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे, क्युरियसली येट हेझिटंटली I slowly traced my way. The path looked familiar, though profoundly unknown. The uncharted place had mystery deeply within soul. Fear gripped me and my mind was covered with frost. A step ahead and I was completely lost. In the uninhabited, unknown, untouched land, I felt abandoned with no help at hand. Me and myself, an isolated soul, I started enjoying my own company as the mystery unrolled. Nothing so beautiful my eyes witnessed, nothing to quench my thirst, but my heart was overwhelmed with joy, ready to burst. I felt happy that day wherever I went, so foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
1: Wow. So thank you, Doctor, for coming here and joining us for this small program, which is on Acharya 90 FM. So how do you find it? Thank you for coming here. Thank you,
0: Madhura. Very nice. Thank you so much.
1: Thank you. So today in our Thank You, Doctor segment, we had Dr. Madhura Mali Bakshi, which is, she is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am. So please be connected. We stay tuned to Acharya 90 FM. Myself, RJ Tejaswini, taking your leave. Thank you.
0: Thank you. Thank you.

0: त्यांना स्पेशल करतोय, कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर
1: नमस्कार नमस्कार
0: मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतं म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं. पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणीही माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटला सगळ्यांना आनंदच होत असेल इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बऱ्याच वेळा काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला सुरुवातीलाच तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे आणि ह्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाही आहे, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून, त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरुपौर्णिमा सादरीकरण असू दे या सगळ्या माध्यमातून मुंबई ठाणे कुठेही म्हणू नका महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा हा त्यांचा आणि तर अर्थातच आपण गुरुंचा आपण म्हणतो की गुरुवे नमः इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरंच भाग्य आहे की असे गुरु मिळणं, तर त्या भाग्याचा असं बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं. तर ते भाग्य तुम्हाला लागलं तर त्याविषयी आपण गुरुंपासून आत्ताच सुरू करतो.
1: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले. आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला

0: मी करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले, तू दोघांची नावं घेतली, पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर, आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर, आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहिती आहे, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी एक निवडणं, त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे, पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झाल्यावर त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे, तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर विरियर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना, तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. तर ही गुरूंची ताकद आहे, त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसे मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असाच नुसता उल्लेख केलेला एका गुरूंचा, आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकली आहेस. आणि आज मला कळलं की तू तबला शिकली आहेस, तबला विचारत आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास, तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. तरी खूप मोठी गोष्ट आहे तेजस्वी. सांगू का, एकतर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ते पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरांचं खूप फॅसिनेशन होतं, घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवे. मग मला आई किंवा पप्पाही रादर पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे, तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानातना. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकल्स अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईन्सचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू करायचे थंजन झंझन करायचं. पण ते लहानपणी खूप गोड वाटत होत. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात, विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होत. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमून शाळा होती, अगदी फ्रँकीचा आणि बालमून शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती. आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी, मग ऍडमिशन मिळाली. तो एक माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ऍडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मग मी गपचूप 6 महिने शिकवत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राहाल घरी. पण ठीक आहे, पप्पांना शक्य नव्हतं कारण दोघांवर अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोक म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती. म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्यात टोन असतो की आम्ही जोगळेकर गाणं नाचायचो. कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले. आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे, त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणा आणि बनारस घराण्याची छाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येत आहेत वर्कशॉपसाठी, तर तुला यावर्षी जायचं आहे. तर मावशींनी सांगितलं जायचंय, म्हटलं हा शेवटचा शब्द, म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय. आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडकफडक आम्ही नाचायचो, धाकडांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो, त्याच्या अपोजिट इकडे की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. अंग वेगळं होतं त्यांचं, ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतात, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवत आहेत, हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला, तर तसं नाचलं पाहिजे. गुरु काय शिकवत आहेत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरुंनी आनंद घेतला पाहिजे तो, हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरुंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं, दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दीदी आणि महाराजजी सांगायचे की मुझे देखना इसका, अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई है. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो. पण भेळ नाही करत त्याची. आणि ते सांगून की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे, आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय. असं नाहीये की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाही आहे, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स, म्हणजेच अर्चना नृत्यालय. तिने अर्चना आर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे. ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती आणि अर्चना ताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे म्हणजे असा होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाहीये आणि ती झाली नाहीये. असं प्रत्येक कुठली माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरने आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरने हा नवीन कॉन्सेप्ट आणलं, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू तेजस्वी, इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यात, मला अजूनही असं फील होत ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो. आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यू आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजजी पूजा करत होते, त्यांचे छोटे छोटे छोटे देव असायचे सगळीकडे, ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन, आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराजजी होते, मी होतो. म्हणलं क्या महाराजजी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले अर्चना के पास सीख रहे हो, और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, पर तुम्हारा गुरु के प्रति, तीनों के प्रति जो प्यार है ना वो कहीं कम नहीं लगता है, और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझे असं वाटलं की मी ना जिंकलो ह्याच्यात, दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली, की महाराजजी यांना मी त्यांना काय गिफ्ट देऊ. कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली, की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्टिक गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली. आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या, आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचं. ते यावेळेस महाराजी येणार होते, म्हटलं ह्यांना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलं आहे आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. तर हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं. पण मावशी सॉरी अर्चनाताई आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तुने मेरा भी अंगनाचा और तुम्हारे गुरु का भी अंगनाचा असं महाराजजी म्हणाले. आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजींचं पण अडॉप्ट केलंय. पास मी म्हटलं मी जिंकलो इकडे मी जिंकलो. म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळला ना, तो विश्वास ठेवून शिकणं. आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाही आहे.
1: सगळ्यांना आवडेल जर तुम्ही छोटस उदाहरण दिलं तर.
0: मी आता ना खरं सांगू मी खूप मोठं असं वाटायला बडाय छडाय करतोय बट असं नाही आहे. काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं. मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल पण काय ऑब्झर्वेशन असं. एकदा महाराजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक 8-1 मुलं होती तिथे. तर महाराजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगट बिंगट घेऊन आणि शाश्वती दिदी अचानक ओरडल्या रुक जाओ. तर सगळेजण असलो काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते है. तब आमचं एवढं हिरमू झालं ना, म्हंटल अरे एवढे शिकायची संधी. ते म्हणाले सीखो पर बैठ के सीखो, पहिले समज लो. किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आत्ता म्हंटल तेच की बैठ के पहिले समजो फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही उठणार तितके दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाट मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली, दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजी गात होते. गाता गाता महाराजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या, क्यों रुक गए महाराजी क्या हो गया. तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लड़की में जो भाव दिखते है ना वो किसी के ऊपर नहीं दिख रहे, जो मैं कोशिश कर रहा हूं कहने की वो उसको समझ में आ रहा है, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते थांब सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींचं होतं, मी ना सांगावं की नाही कळलं पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग प्रॅक्टिसची खूप गरज आहे पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची.
1: काही स्टुडंट आपण म्हणतो ना ते वर्षभर अभ्यास करतात आणि मग पास होतात. आणि हा कसा लगेच काल वाचलं परीक्षा आज फक्त
2: ऑन द स्पॉट पण बऱ्याच गोष्टी.

0: मला अभ्यास अजिबात आवडत मला अभ्यास अजिबात आवडत नाही, मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना सर म्हणजे माझे आता बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो तोडावायचा, तोडा लक्षात असायचा पण सम कोणाला लक्षात येत. मग त्या ज्या फोर्स मध्ये समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्या जणी समजा ता करून सम असते आणि माझा एकटा दहा, तर मावशी लगेच म्हणायच्या हे काय सगळे चुकलात ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला आता हे मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगायची मावशी नाही तो चुकलाय आम्ही बरोबर आहोत. पण तो काही कॉन्फिडन्स असायचा माझा पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गेली आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून 10 देण्याची सवय नव्हती, पण मी काही 2-3 वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. हा मग तसं ना मुली कधी कधी असं वाटतं मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो, मग त्या सोडायच्या. मग मावशी म्हणायच्या तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत करत करत हा डोलारा उभा राहिला. तर ही गंमत आहे.
1: देवाचे आहे तसेच गुरुंचे आशीर्वाद आहे. पण तू एक छोटीशी विश्रांती घेऊया.

0: दीक्षांते यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 98.1 रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. मधुरा, तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुमची पहिली भेट, त्याविषयी थोडी उत्सुकता आहे, कसे भेटला आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं ह्या दोघांविषयी
1: डेफिनेटली. सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्यावर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी शिकत होते पण समहाव माझं तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. तर ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणती चांगला गुरु हवा आहे. आणि आमचे साठे काका म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला काही मला मंदिरं आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे.
0: पार्वतीने केवढी
1: तपश्चर्या केली, मी तो स्ट्रगल केलाय ह्याला भेटेपर्यंत. सो तिकडे बरेच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवा आहे आणि मला कथक मध्ये काही करायचं, काहीतरी करायचं, छान करायचं. तर त्यामुळे माझं त्या ट्रिप करून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते. की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल, माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र, पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. एक वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्यानंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, माझा भाऊ आहे आणि मी कथक शिकते असं त्याला सांगितलं. तरी विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तू गुरुच्या शोधात आहे. तर म्हणाला की तू का थांबली आहेस ना, तू सुरू कर कोणीतरी शोध काय आहे वगैरे.
2: मी कधीच स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
1: कधीच नाही,
2: कधीच, नेव्हर एव्हर.
1: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं काही चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्स मध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करत होते की कुणाकडे करू कुणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम, की दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे. म्हटलं ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहेत, तर तो म्हणाला इथेच आहे प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे मी कधी येऊ शकते, तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्याकडे गेले, त्याआधी मी व्यवस्थित माझ्या आधीच्या गुरुंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे, तर ड्यू ऑल रिस्पेक्ट मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं. त्यांनी मला आशीर्वाद दिले, ते म्हणाले की ठीक आहे यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा एक हात तास क्लास असेल, आम्ही सकाळी 10 क्लास होता. मी गेले 10 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते, बसते काय आहे बघूया वगैरे. 10, 11, 12, 1 लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकलीस मला करू दाखवलं. मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं ते, म्हणजे येत नव्हतं ते करून दाखवलं. मग तुम्हाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते. नाही क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके. म्हटलं ठीक आहे मी थांबते. सो असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप कथकचं स्वरूप बघितलं त्या 1:45 ते 4:05 मध्ये की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडस असतं की आधीच्या गुरुंबरोबरच आपलं रिलेशनशिप तिथे नवीन ठिकाणी यायचं नवीन स्टाईल अडॉप्ट करायची सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने गुरुन त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कशी झाले.
2: म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये, मी परत सांगतो, गुरु म्हणणं नशिबाचा भाग आहे आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला, आजही आहोतच, मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना तेव्हा आपल्याला माहित नसतं समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो, त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही ते कारणाने इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो आपण, जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारणास्तव आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये, कधी कधी मुलांना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते, कदाचित विद्यार्थ्याला ते रिसीव्ह करता आलं नसेल असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे, माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे, माझ्याकडे हस्तकरण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचं आणि परीक्षा द्यायचं. संपला विषय.
0: हे झालं गुरु शिष्याचं. पण मला विचारायचं
2: परत ती तिथे झालं की सुरुवात कडून झाली.
1: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे वी युज टू
2: शिकायच्या आधी
1: हा शिकायच्या
0: असं नाही झालं की नाही हाच मला वर म्हणून
1: नाही तेव्हा
2: आता
1: तर काही डोक्यात नव्हतं आमच्या. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीतही मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचा मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते
0: हा
1: तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण म्हणजे असे संवाद आमचे. नॉट ॲट ऑल म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं म्हणजे अजूनही वाटतं आय एम रिअली प्राऊड.
2: अगं तुला लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातलेत म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये, मी तुला सांगू का सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो, कारण आमची वेवलेंथ जुळी. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपलं पटलेलं एकमेकांचं, अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली, शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं. आणि तेव्हा इतकं मी बोलतो आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार कधी करणार आणि हा तुम्हाला कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय, आपल्याला मनातलं बोलता येतं, मग आपणच लग्न करून टाकूया. ते सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं. इतकं सगळं क्विक होतं ते. म्हणजे त्यांच्या घरातल्या ना पण पचेपर्यंत माझ्या घरातल्या पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं आणि ते पण गपचूप. आम्हाला मला तुला सांगू
1: म्हणजे
2: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून नाही कारण मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझा इंट्रोवर्ट आहे आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही. मला खूप लोक आहेत खूप मला कंटाळा येतो मला गप्पा मारायचा तर कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायचे दोन तीन जण आहेत मजा येते पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाही आहे मी. तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही. मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा माझं जगणं काय आहे नृत्य परफॉर्मन्स रिहर्सल्स आणि क्लास हे माझं आयुष्य आहे आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर घरात माझी आई माझी बायको आणि माझी पुतणी ह्याच्यात माझं जग संपत. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवतो. माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे. ती खूपच गमतीशीर आहे म्हणजे तिच्यावर तू एक पाच मिनिटं गप्पा मारशील ना तू म्हणजे मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते इतकं तिचं आहे. ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं होतं एका मिटिंगला. तिच्या पण खूप काही काही कमिटमेंट असतात पण ते सगळं बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल पण हिला नाही कधी वाटलं.
1: सांगू का कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट
0: आणि मुली जास्त
2: एक्झॅक्टली.
1: मी खरं सांगू कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतो सांगताना की मी 12 वर्ष त्याच्याकडे शिकतीये. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते. पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून डे वन प्रेम होतं अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणून तितकाच आवडायचा आणि आज तो मला माझा नवरा माझा पती म्हणूनही तितकाच आवडतो.
2: तुला गंमत माहिती आहे ही खूप कठीण गोष्ट आहे पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा ही जेव्हा क्लासमध्ये असते ना म्हणजे एक तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावं तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच आपणारते. पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते. मलाच प्रश्न पडतो ही कसं इतकं छान ती मॅनेज करू शकते म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे. पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे आणि ती छान सांभाळते म्हणजे

0: अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मीटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही, ती तिकडे कुठेतरी बाहेर बस, तिला सांगावं लागतं तू बस इथे इतकं आहे. म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो. एक्झॅक्टली तसं आहे. सो
1: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे आणि तिथे तुम्ही 100% असाल. सो मी प्रयत्न करते, ऑफकोर्स त्याचाही तो प्रयत्न डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं छान जपतो, इतकं सुंदर त्याला गुंजारतो, वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी पुतणी आहे त्यांचं नातं, आम्हाला तिघींनाही ऍट द सेम टाइम तो स्पेशल फील करवतो. म्हणजे असं आम्हाला कुठे नाही वाटत की हिला कशाला असं करतोय, हे कशाला करायला पाहिजे, असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000% मिळतो, 100 नाही 1000.
0: नाही नेहमी करते आणि मला असं वाटतं हे नॅचरल आहे, हा माझा स्वभाव नॅचरल आहे, हे काही मला असं काही करावं लागत नाही, ते सहज होतं. म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं, बाबांना काय आवडतं मला माहिती असतं, मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
1: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, तर हे मी त्याला एकदाच सांगितलं होतं, त्याला ते एवढं लक्षात होतं. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती तर मी म्हणजे त्याने मला मी क्रोशाचं काहीतरी आता नवीन असं ट्राय करते, तर त्याने मला मागे लागून नाही तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची. तर शी वॉज लाईक तिच्या डोळ्यात पाणी आलं की ताई तू कसं म्हटलं हे इथे आहे माझ्या
0: मला आहे.
1: छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण ऍब्सल्यूट.
0: आज पण माझ्या बहिणीचा बर्थडे आहे तर मी अक्षरशः इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काही ते घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे, मला असं ते दिखावं तर माझ्यात नाहीच आहे, मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवर, त्याच्यानंतर एक साधा माणूस असतो, एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून देतो. सेलिब्रिटी तुम्ही म्हणता, मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत, सेलिब्रिटी लोक म्हणतात, पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं का, बाहेर घरी पण म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे मैत्रिणी आहेत त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो, त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.
2: थोडं पर्सनल झालं, आता परत एक थोडीशी विश्रांती घेऊया आणि मला वाटतं विश्रांतीपेक्षा आपण दुसरा भागच करूया. तर सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय, मयूर मेहते आणि मधुरा मेहते यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.0. भेटूया.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण मी सुवर्णा क्षेमकल्याणी. मंडळी, आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये मी बोलणार आहे अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक अशी सरस गीत दिली. नुकताच म्हणजेच 3 मे रोजी त्यांचा स्मृती दिवस होऊन गेला आणि 10 मे हा त्यांचा जन्मदिवस. याच निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा प्रयत्न. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतेय. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी मी बोलतेय. खरं तर कोणताही चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी त्या चित्रपटातल्या गीतांचा खूप मोठा वाटा असतो हे आपण आजतागायत पाहिलंय. जेव्हा आपण मराठी सिनेसृष्टीचा विचार करतो तेव्हा काही दशकं या गीतकाराने एकाहून एक अजरामर अशी गीतं आपल्याला या मराठी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून दिली आहेत. आपण या गीतांचा उल्लेख तर करणार आहोत, तसंच त्यांच्या जीवनपटाविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आज आपण बोलत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश गोविंद खेबुडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 10 मे 1932 रोजी हळदी तालुका करवीर इथे झाला. वडील इंग्रजी राजवटीत 15 रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचं बाळकडू त्यांना घरीच मिळालं. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्यानं 12 बलुतेदारांची लोकप्रिय गीतं ऐकल्यामुळे ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतातून अजरामर केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी म्हणजेच 1948 मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचं घर जळालं आणि त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांनी आयुष्यातली पहिली कविता लिहिली. तिचे शब्द होते, मानवते तू विधवा झालीस. यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातनं दिसू लागलं. पुणे आकाशवाणीने त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारून एक नवं दालन त्यांना उघडून दिलं आणि 1956 साली त्यांचं पहिलं देशभक्तीपर गीत रेडिओवर प्रसारित झालं. नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकलं आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतलं. 1960 साली रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी खेबुडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि करवीर नगरीच्या प्रतिभेचा वारसा या कलावंताने नाव गाव कशाला पुजता मला हो म्हणतात लवंगी मिरची ही फरमास लावणी त्यांनी लिहिली. ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली. 1960 सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले.

प्रसंग आला तरी त्यातून नवीन काहीतरी निर्माण होत असतं. 1956 मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची त्यांना संधी दिली. तो चित्रपट म्हणजे रंगल्या रात्री अशा. आयुष्यातली पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी उत्तम गीतकार असल्याचं सिद्ध करून दाखवलं. जगदीश खेबुडकर हे उत्तम गीतकार तर होतेच पण उत्तम शिक्षक सुद्धा होते. शिक्षकी पेशामध्ये असल्याने आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा ते नेहमी विचार करायचे. इसवी सन 1974 साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्य संस्था स्थापन केली. स्वरमंडळ संस्थेतर्फे रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर 1980 मध्ये रंगतरंग आणि इसवी सन 1982 मध्ये रसिक कला केंद्राची त्यांनी स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारा गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसवला होता आणि त्याचे सुमारे 2000 जास्त कार्यक्रम झाले. 1986 मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी नाट्य छंद आणि 1986 मध्ये अभंग थिएटर्सची त्यांनी स्थापना केली. मराठी चित्रपट सृष्टीतील एक थोर गीतकार म्हणून जगदीशजींचा उल्लेख करावा लागेल. त्यांची कारकीर्द ही तशीच आहे. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहिली. 25 पटकथा संवाद, 50 लघुकथा, 5 नाटकं, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म्स, अनेक मालिका गीतं, इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांची सांगीतिक कारकीर्द ही 5 दशकांइतकी मोठी आहे. त्यांच्या कारकिर्दीत भालजी पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध 36 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पवार असे 44 संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा 34 गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केलं आहे. मंडळी, जगदीश खेबुडकर यांचा जीवनप्रवास आपण उलगडत आहोतच, पण त्याचबरोबर त्यांनी साकारलेली काही सुंदर अशी गाणी सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकतोय. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. या गाण्यानंतर पुन्हा आपली भेट होईलच विविधा या कार्यक्रमात.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या विविधा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. आणि आज आपण जाणून घेत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश खेबुडकर यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग इथे आवर्जून सांगावा असं वाटतो. 1973 साली व्ही शांताराम यांनी खेबुडकर यांना विचारलं, तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा ग दी माडगुळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला ते जमेल का? त्यावर त्यांनी कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास मी व्यर्थ घालवणार नाही असं उत्तर दिलं आणि पिंजरा या चित्रपटासाठी 110 गीतं लिहून त्यातली 11 गीतं या चित्रपटासाठी निवडली गेली. आज सुद्धा सगळी गीतं रसिकांना तितकीच ताजी वाटतात. 3.5 शक्तीपीठांचं वर्णन करणारे दुर्गा आली घरा हे सगळ्यात मोठं 16 मिनिटांचं गाणं खेबुडकर यांनी लिहिलं आहे. खरंच या एका किस्स्यावरून आपल्या लक्षात येतं की जगदीश खेबुडकर यांच्या अंगी किती प्रतिभा असू शकते. एका चित्रपटासाठी 110 गीतं लिहिणारा माझ्या मते हा एकमेव असा गीतकार असावा. आणि खरोखरच पिंजरा हा चित्रपट आणि त्यातली सगळीच गाणी ही अजरामर आहेत यात काही शंका नाही. मंडळी, ज्या चित्रपटाचा आपण उल्लेख केला आहे अशा पिंजरा या चित्रपटातली सलग 2 गाणी आपण ऐकणार आहोत आणि गाण्यानंतर आपली ही चर्चा अशी सुरू राहील. तेव्हा ऐकूया जगदीश खेबुडकर यांच्या गीतांविषयी. ऐकत रहा आचार्य 90 FM.

आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण बोलतो आहोत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. 1960 साली वसंत पवारांनी रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी जगदीश यांच्याकडून 3 लावण्या लिहून घेतल्या आणि मग कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यातली गाजलेली लावणी म्हणजे नाव गाव कशाला पुजता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. तसंच झुंज चित्रपटातलं कोण होतीस तू काय झालीस तू हे तरुणाईला वेड लावणारं गाणं लिहिणारे गीतकार म्हणजे जगदीश खेबुडकर. 1963 साली भालजी पेंढारकर निर्मित साधी माणसं या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली. भालजी म्हणाले, लोहार काम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीत सुद्धा ते आनंदाने कसे राहतात, हे सगळं वर्णन या गाण्यात आलं पाहिजे. आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत, त्याची बायको लोहारीण आहे जयश्री गडकर, नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दात प्रकट करते हे सगळं या गाण्यात आलं पाहिजे आणि हे थीम सॉन्ग म्हणून वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे. भालजींनी सारांश सांगून संपवला. यावर खेबुडकर म्हणाले, बाबा तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झाल्यात, मी मोकळा चालूय, मला एक कागद आणि पेन द्या. त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितलं आणि ते गाणं होतं, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

गाणंही तुफान गाजलं आणि चित्रपट गीतलेखनात प्रस्थापित अशा गदी माडगुळकर, पी सावळाराम आणि शांता शेळके यांच्या पंक्तीत जगदीश खेबुडकर जाऊन बसले. आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी सगळीच गाजली, पण देहाची तिजोरी या गाण्याने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोहोचले. याचबरोबर खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातली गाणी. व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती आणि त्यातली केवळ 11 गाणीच निवडण्यात आली. याच चित्रपटातली तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून तब्बल 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातली एकही न आवडल्यानं मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार सतत घोळत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. वा झक्कास, गाणं खास जमलं बरं का, अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

11 लोकप्रिय गीत असलेला पिंजरा हा त्यांचा 100वा चित्रपट. इथून पुढे सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा ओघ सुरूच राहिला. माहेरची साडी या चित्रपटाने तर यशाचं शिखरच गाठलं. त्यातील सर्वच गाणी गाजली, विशेषतः सासरलाही बहीण निघाली या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला.

तर अशा रीतीने ही वेगवेगळ्या धाटणीची गाणी, लावणी असेल, भक्तिगीत असेल, सगळी त्यांनी इतक्या छान त्यांची प्रतिभा वापरून ही गाणी लिहिली की आज सुद्धा आपल्या ओठात, आपल्या मनात ती गाणी रुंजी घालतायत. रसिक हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी, त्यांच्या प्रतिभेविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आज त्यांच्या जीवनपटातल्या काही किस्स्यांबद्दल आपण बोललो, तसंच काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तर याच नोटवर एक छानसं गाणं ऐकूया. तेव्हा तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुमच्यासोबत आहे मी, तुमची आरजे मैत्रीण सुवर्णा.

कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आज आपण बोलतो आहोत जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. खेबुडकर म्हणायचे, प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्द सामर्थ्य मिळते इतकेच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तकं चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकतं आणि आठवणीत राहतं ते खरं काव्य. जगदीश खेबुडकर यांच्या कारकिर्दीतल्या 46 वर्षात अंदाजे 400 चित्रपटांसाठी गीतांचे सगळे प्रकार त्यांनी हाताळले. अगदी बालगीतापासून प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, अंगाई, कीर्तन, वासुदेवगीत, कोळीगीत, गण गवळण व घातक्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. गदिमा, बासी मर्ढेकर, भारा तांबे ही आदरस्थाने, सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी ते सोनू निगम अशा सर्व नामांकित गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. जगदीश खेबुडकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. एकूण 11 वेळा राज्य शासन पुरस्कार, गदिमा पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, रसरंग फाळके पुरस्कार, शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, शाहू पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक आणि इतर पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलंय. जगदीश खेबुडकर यांची गीतं पूर्वीच्या पिढीपासून आजच्या पिढीला देखील तितकीच भावतात हेच त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. जगदीश खेबुडकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात पण बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली. त्यांनी खरं तर इतकी गीतं लिहिली आहेत की त्यांचा उल्लेख करणे एका कार्यक्रमात केवळ अशक्य. पण त्यातूनही जी गाणी आपल्या ओठांवर वारंवार येतात अशा काही गाण्यांचा इथे उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. आधी मी काही चित्रपटांची नावं सांगते. साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा या चित्रपटांसाठीची त्यांची गीतं अतिशय गाजली. आता त्यांची काही प्रसिद्ध गाणी, आज प्रीतीला पंख हे लाभले, ऐरणीच्या देवा तुला, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सत्यम शिवम सुंदरा, मोरया मोरया, चंद्र आहे साक्षीला, मला हे दत्तगुरु दिसले, ही त्यांची काही प्रचंड गाजलेली अशी गाणी. श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं आणि त्यांच्या काही स्मृतींना आपण उजाळण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मानवंदना पाहण्याचा हा छोटासा प्रयत्न. कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह. मला मात्र इथेच निरोप द्या. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंद दादांना आणायचं कारण म्हणजे अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंद दादांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचं असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं आणि खरंच आणि ते एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग परळपासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग परळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांना वगैरे कामं करत होतो एकांकिकांमधनं आणि दादर शबिल्ला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे, म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश कुळेकर, बरेच खरं सुलभाताई, त्यांच्याबरोबर तर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचे खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं आणि मग ते हळूहळू शाळा कॉलेज मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, एकांक स्पर्धा, सगळ्या स्पर्धा, अगदी राज्य नाट्य स्पर्धा, आंतरराज्य नाट्य स्पर्धा, हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्थात शाळेत असताना आमच्या सरांचं म्हणजे विलास जोशी सरांमुळे लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो, त्यामुळे नेपथ्य कसं असावं, आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या. त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे माझे, त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. अजित भगत असोत, प्रमोद पवार,

0: विजय गोखले किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधून कामं केली. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आऊट झालो आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची. माझी माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला लेग्रेंच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. आता ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळालं नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने. आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाच्या ऑर्डर्स पण केलेले आहेत, अगदी फंक्शन्स पण केली, स्टील फोटोग्राफी केलेली आहे. मग शूटिंग हळूहळू, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला. मला प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, की अनेक चित्रपट त्यांनी केले होते, आता कोरोना काळामध्ये ते गेले, तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली. असिस्टंट म्हणून हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून, क्रेन उचलण्यापासून सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात आणि नाटकाचे असं सगळं ते एक वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं. आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळवले मला, त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो, तर त्यांच्या सौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था, त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं. वेगळं कारण कसं आहे की एक नाटक वेगळं असतं आणि असा मोठा शो जो असतो ना, की ज्याला आपण मेगा शो म्हणतो, की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत, मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा, तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला. आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअरिंग म्हणून साऊंड इंजिनियर तिथे म्हणून काम करत होतो. तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे. आणि मी आवाज बघून कापतो असा तो सगळा प्रवास आहे, नाटकातनं, सिरियल्समधनं आणि चित्रपटातनं.
1: नक्कीच सर फार अगदी मोजकच बोलतायत, पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते, पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. जेडी आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत. आणि सरांनी जसं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते, तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये. नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका, तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं, त्या संधीचं सोनं कसं केलं?
0: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो. परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून, त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये धमाल करतोस, नाट्य प्रवेश केलीस किंवा एकांकत मध्ये कामं केलीस, आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस, मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस, मग मला एखादं गाणं म्हणून दाखव.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणेन मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात. त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याच विषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडता या गप्प्यांमध्ये सांगेनच. पण कुणालचं तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू सो मच.
0: नक्कीच कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅप्लिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्समध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठाहून. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. मला IPS ऑफिसर बनायचं होतं होय, पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काही करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइममध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
0: क्लासेस अवेलेबल होतात पटकन
1: तसं हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माइम होतं, तर युथ फेस्टिवल नावाची कल्चरल प्रोग्राम असतो, तर मग मी त्यासाठी रुबियामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्स साठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है तो आप चलो ऑडिशन देने. बोलो अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माइम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
0: क्या बात है. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय. पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माई मार्टची वाट धरली की मला माई मार्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील. कारण एकतर वाट अडथळीची होती, म्हणजे थोडेसे हे होते, समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचं आहे?
1: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले घरातल्यांनी, पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आहे आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवा आहे की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचंय ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट होणार. त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता हा. नाहीतर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली मग गोष्टी करायला
0: लागतात,
1: पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं की त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकलो, हे मला रिअलाइज खूप लेट झालं.
0: बरोबर.
1: पण मी हाच मी माईंड मध्येच होतो आणि अजूनही आहे, मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा असा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
0: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
1: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर ते एलिम्सचं पण मला परफॉर्मन्स आठवतंय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस पास के पीछे हो.
0: एक्झॅक्टली.
1: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला. आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन, आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत, आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजमध्ये काम करणार.
0: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आहे आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोमुरात गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचे ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात एक माईम आर्टिस्ट म्हणून?
1: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप, म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं युथ फेस्टिवलसाठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी इतके दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी ही कला, ही अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती
0: खाली दिमाग
1: म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग आणि ते मी एवढं हे केलं. आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले.

0: मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे तुम्ही मला विचारू नका पण कोणी नव्हतं पण मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायचे अरे हा काय वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो पण आता मी सांगणार कसं आहे ना की यार तर मी असंच एकदा बसलो चहा पित आणि बडबडत होतो की ठीक यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो स्कूलमध्ये विचारतो मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो मी त्यावेळेस म्हणायचो की यार फ्रीमध्ये करेन मी मला फक्त हे दाखवायचंय माझी कला काय आहे ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास मॅम नाही भेटल्यात पण ठीक आहे मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतोय मग मी त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव तर म्हटलं आम्ही येत जाईल नाही फुल टाइम तू शिकव इथे कारण की त्या मुलांमध्ये बदल झाला इथे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्पमध्ये तर म्हटलं ठीक आहे मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली मग मी एक स्कूल मग तो माझ्या स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत आर्टमध्ये की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते नाही पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली तर मला आता कधी कधी असं होतं की 1-2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभरात पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
1: चालतात
0: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो मी तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला कारण कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली की मला
1: सोर्स
0: तोच आहे आणि माझं काम पण चालू राहतं माझं डोकं पण चाललंय मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी
1: येतात
0: आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम थिएटर माईम करून काय होत नाही तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील तर मी त्या गोष्टी ऐकल्या तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे पण ठीक आहे मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया तशा याच्याने मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून
1: सुरू झाला बरोबर
0: त्यावेळेस
1: बरोबर आहे म्हटलं ना की कला नाही म्हणजे जे आहे ते आहे कारण आर्ट ही कला सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामं नाही राहू शकत म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचंय कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे आणि मुळात बिझी म्हणजे काय कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत त्यामुळे कंटाळा तर मुळीच नाहीये
0: आणि इंटरेस्ट आहे माझा इंटरेस्ट ह्या फील्डमध्ये तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत नाही मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार जर मला दुसरी काम आहे तर आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे
1: येस आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम
0: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना तर मला ह्याला युटिलाइज करायचं
1: बरोबर सर या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माईम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असं असा चेहरा घेऊन जात नाही एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे आणि मग त्यात तो मेकअप आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे भरपूर असतील तसे किस्से?
0: खूप वेळ असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ, आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही स्पेशली लहान मुलांना, कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या लहान मुलं जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा एक ऑटोग्राफसाठी तर त्याचा इंटरेस्ट आहे, मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माझी माणूस होऊ शकतो, आणि माझ्या इग्नोरन्समुळे
1: यू फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
0: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाडी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती तिथे फक्त टचअप करून
1: करच आहे.
0: किस्से
1: म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही पण जरी लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
0: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
1: काही असे हात लावायला पण येत
0: असते. खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळाच, कोण काहीतरी वेगळाच आहे, मग ते असे टच करतात की ते हात लावतात, मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली तुम्ही खरे आहात, म्हणलो मग मी बोललो, मी म्हणलो होय मी बोलू शकतो, म्हणता तुम्ही
1: क्या म्हणजे एकंदरीत म्हणून आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
0: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
1: मिळत,
0: कारण की माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला, त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
1: ट्रू. खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी असं जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत, ती चांगली गोष्ट आहे नो डाऊट, पण आपलं हे जे माइम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
0: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत नाहीये, पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माइंड या फील्डमध्ये, होय खरी गोष्ट आहे, बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय, आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. ते स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल, इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत त्या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म, तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की ती तशी, ओ वाव किती छान परफॉर्मन्स आहे त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशनमध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो, पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे, माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट
1: घडवायचे.
0: तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता, तर मुलं तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन्स घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या, आणि मायाकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा, म्हणजे स्केड्यूल मॅनेज करायला. आणि माझा पर्पज तोच आहे की, आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला, पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
1: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय, पण इकडे काहीच नाहीये, म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असे विविध सण असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जात आहे का, कारण आत्ताची जी जनरेशन आहे जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय, तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला ते डिफिकल्ट वाटतंय किंवा काय, त्यांच्याकडून कसा हे आहे रिवर्ट
0: एक्सप्रेसिव्ह तेवढं आत्ताची जनरेशन नाहीये. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
1: मोबाईल असतो,
0: हा फोन किंवा काही गोष्टी बघायच्या म्हणजे टीव्ही पण तेवढ्या तेवढ्या. पण आता मुलांचं जसं झालंय की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे, तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात, आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत एक्सरसाइज, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
1: करतो.
0: की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतंय एवढं तुम्ही मला बोलवलं नाही, तर मला जर छान वाटतंय तर मला माझं
1: बॉडी स्ट्रक्चर
0: गेस्चर, मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो. मग ते अपवाप असे असतात काही मुलं
1: असे सगळ्यांच
0: होतात. हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
1: आम्ही तेच म्हणाले ना, माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
0: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन, कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतो. स्पाईन वरती काम,
1: बरोबर
0: माझा फोकस तोच आहे.
1: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय.
0: होय, तरच एक्सप्रेशन आहे ना. जर मी असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी
1: आहे, एक्सप्रेसिव्हच नाही करताच
0: येणार. तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला, कारण की एन्व्हायरमेंट, स्कूल, टेक्नॉलॉजी, त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे वगैरे नाही, ते होत. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते, त्यांचं नेचरच तसं आहे. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलिस्ट खूप आहे.
1: हो, काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल.
0: आणि मी स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा, समोरून कोण दिसलं तर स्माईल करा. तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही. तुमच्या एका स्माईलमुळे समोरच्याचा जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल
1: तो चांगला झाला. दॅट्स ट्रू सर. या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय, आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये जो बोलत नाहीये आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिएक्शन किंवा हे केलंय.
0: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी ती एकदम असं रोबोटिक तिची वॉक पण तशी होती. हा ती काही महिन्यानंतर एक्सप्रेस करायला लागली ती हसायला लागली रिएक्ट करायला लागली तर मला त्या फीडबॅकमुळे मला कळलं की अरे नाही यार मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठे व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही कंटिन्यू करा.
1: आणि
0: माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये आपल्याला का
1: बरोबर
0: जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
1: येत करता येत बरोबर. म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान. पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहेत ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेजमधून जातोच तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात. इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे कष्ट आहेत परिश्रम आहेत आणि त्यानंतर आता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय. स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची आणि ही जी एक स्पेशल फेज आहे ही तुम्ही कशी एन्जॉय करताय
0: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो असं मागे वळून
1: काय
0: कसली जर्नी आहे काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काही केलं आयुष्यात चांगल्या गोष्टी आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसतात नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना तर मग आपल्याला बोर होतं मग डिप्रेशन येणार मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही त्याचं तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःचं. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको उद्या मी जरा आराम करतो होतं मला असं कधी कधी
1: खोटं
0: का बोलू
1: मन थकत नसतं तरी शरीर
0: होतं. पण मग मला तेच मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्डमध्ये काम करतो बंद करून टाक नको काही करू मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो नाही इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे.
1: Exactly.
0: अजून माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये काय कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
1: कारण
0: की मला थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून की काही नाही आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं बाकीचं सही होगा और काही नाहीये त्याच्यात.
1: म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिव्हर्ट होत
0: होणार. मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
1: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपवणे अशा वाटतील. पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत. माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत जशा इतर स्पर्धा होत आहेत इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत तसंच माईम आर्टला मिळावं तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत काय वाटतंय.
0: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईमचे पण होतात इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतं कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला पण ते तेवढ्यापुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते मला आता हे वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग मी हे कसं जमणार तुम्हाला, कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
1: सिलेक्टिव्ह
0: माईमच करणारे फार कमी, असे मुंबईत आपले इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतंय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन, आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी, आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय पण ते अजून त्यांना ग्रो

0: करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता आम्ही पण फार मोठ्या घरातून नाही आलो आहेत. माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली. माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली. माझे मामा आयएएस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला. त्याच्यामुळे मी या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये. माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे. खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात, 2-4 इंडियातले. तर म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर म्हटलं मी हे करणार, या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला. त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत, ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत. आसामचे मोइनुल सर आहेत. हैदराबादमध्ये माई मधू आहे. आता माई मधू तर फिल्म मध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला. कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल. तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी पेंटल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे, त्यांचे व्हिडिओ ते पण मी आधी बघितलेले. तर ते एक होते. पण आत्ताच्या 21st सेंचुरीमध्ये तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्हीमध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात. पण माझा मला मी त्या याच्यात मला जायचं नाहीये. मला ग्राउंड रियालिटी मध्ये काम करायचं आहे. मला ते 4 दिवसाचं फेम
1: म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे.
0: आणि मला असं काही ऑडिशनसाठी आले तर मग मी ते देतो. जर मला स्क्रिप्ट आवडली तर काही प्रिंट असेल किंवा काही मूवीज वगैरे असतात तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो. आणि माईम हा थिएटरचा पाया आहे, अभिनयाचा बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपले येतं अंगिक शरीर, अंगिक अभिनयाला म्हणतात. तर जोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग नसेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत.
1: एक्झॅक्टली. तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचं ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरीमधून ते पॉसिबलच नाहीये, त्याबरोबर तुमचे बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजेत. कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा, तर मग पुढे इथून पुढे तुम्ही काम करू शकता.
0: आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीचं पण हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव, असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या टाईममध्ये त्यांनी माईंड प्रॅक्टिस केली 2-3 वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है, तरच ते आज त्या लेवलला पोहोचलेले.
1: बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवनघटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं माईम आर्टचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात. कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माईम आर्ट थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडतायत किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता त्या युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलकाय. सो जेन्युइनली की त्यांनी आणि बरं माईम आर्टिस्ट असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या भाषेत अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. नाही असं पाहिजे, क्या बात आहे. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माईम आर्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म, अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते.
0: थँक्यू, थँक्यू, धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं. थँक्यू सो मच.
1: आणि खरं तर आता बॅक स्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला 1-1.5 वर्ष झाला असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचा आहे. ओके, मग काही गोष्टी झाल्या, मग इकडे दुसरी कामं, नंतर सर खूप बिझी, मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 1 महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डिड इट.
0: सो एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे. माझा एक मित्र आहे विपुल काळे, तो डिरेक्ट करतो माइम प्ले, क्लिक नावाचा एक प्ले आहे. तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. खूप सुंदर प्ले, प्लीज जाऊन एकदा बघा. प्लीज प्लीज प्लीज,
1: डेफिनेटली, शुअर शुअर, वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत, स्कूल गोईंग स्टुडंट असतील, किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे किंवा या ही कला अंगी करायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल, तर डेफिनेटली सर आहेतच. तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज.
0: सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती ना सायलेंट स्टोरी टेलर
1: येस
0: तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल. आणि माझं नाव आहे कुणाल मोतलिंग, थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल.
1: डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत, मुलाखत नाही म्हणणार खरं तर गप्पा, ज्यामध्ये आपण माईम आर्ट विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माईम आर्टिस्ट कुणाल मोतलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर मी आजची कोमल कुणाल सर.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड. मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणा डाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस. मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लॅस्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचं पारंपरिक अधिवास नष्ट होत आहेत. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळण्याची झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस अॅक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाचच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचं आहे. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होतंय का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं, तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरट करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं, पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाही. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे, त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. या वर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला

ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत. फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल. आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो. तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: हवावी सपोर्ट टू सिट एकमेकांना
1: तुम्ही एकमेकांकडेच. आणि मध्येच जर असं काही वाटलं की तुम्ही ऑडियन्सला काहीतरी सांगताय तर कॅमेरा बघितलं तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल असं काही नाही. ओके रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, खरं तर वुमन्स डे जवळ आलेला आहे. वुमन्स डे मला असं वाटतं एक निमित्त आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाहीये की जिकडे स्त्रियांनी बाजी मारलेली नाहीये, अगदी कोणतंही क्षेत्र असो. आणि याच निमित्तानं आपण वुमन्स वीक स्पेशल एक खूप छान इंटरव्ह्यूज करत आहोत. त्यामधला आजचा इंटरव्ह्यू हा जास्त स्पेशल आहे, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याला घेऊन खूप जास्त क्युरियस असतो. जितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं, सध्या काय घडतंय, पुढे काय घडणार आहे याला घेऊन जितके आपण एक्सायटेड असतो, एक क्युरियोसिटी आपल्यामध्ये असते, तितकीच क्युरियस आज मी या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुची गौतम मॅडम. सुरुची मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्पिरिच्युअल सायकोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त मोर दॅन 3 decades एक्सपिरियन्स त्यांना आहे. जवळपास 25 वर्ष त्याहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडल्या की त्यांनी अगदी लहान वयामध्ये हा मार्ग निवडला होता. सो त्या व्यतिरिक्त त्या पाम रिडिंग करतात, ऍस्ट्रॉलॉजर आहेत, ग्रँड मास्टर रेके हिलिंग हिलर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत, आणि या व्यतिरिक्त त्या उत्तम वक्त्या आहेत. आज सगळ्या पालकांपुढे सो कॉल प्रश्न पडलेला आहे, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांवरती संस्कार कसे द्यायचे, धकाधकीच्या आयुष्यामध्ये शांत जीवन कसं जगायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय छान सोप्या शब्दांमध्ये उत्तरं शोधलेली आहेत, अशा सुरुची मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुची मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
0: नमस्कार कोमलजी, तुमचं आणि तुमचा टीमला. आणि आपण सुरुवात करायचं आधी ओम गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया. आपण या वास्तूला, आपण आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना आणि या युनिव्हर्सला, जसं आपण सांगतो ना, काय ना, धन्यवाद करू.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद माझा एवढं सुंदर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्याबद्दल, आणि आज मला इथे बोलवलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा.
1: नक्कीच मॅडम, मी मुलाखतीला सुरुवात मी मुलाखत म्हणणार नाही, कारण मला या ओघवत्या गप्पांमधून बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. सुरुवातीलाच मला ज्या वेळेला तुमच्याबद्दल कळलं आणि त्यावेळेला मला एक गोष्ट समजली की तुम्ही खूप कमी वयामध्ये हा मार्ग निवडला होता, किंवा पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग येतो, आणि मला असं वाटतं तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात झालं. तर अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे तुम्ही या रस्त्यावरती आलात आणि हा रस्ता निवडला?
0: हो, तर माझी ही जर्नी ना मी 3-4 वर्षाची काहीतरी असताना स्टार्ट झाली होती. म्हणजे माझे प्रथम गुरु आहे श्री राजेंद्र आचार्यजी, ते माझे मावशीचे मुलगे आहेत, ते ऑन ऑफ आमच्याकडे येऊन जाऊन राहायचे. तर मी त्यांना, माझ्या वडिलांना, माझा निवासला खूप म्हणजे असं पूजापाठ करताना बघायची, मंत्रजाप करताना बघायची. तर मी तशी लहानपणी ना खूप अशी मस्ती खोर होती. तर मग मला ना असं ग्राउंडिंग करायला थोडं असं मेडिटेशन वगैरे करणं किंवा मंत्रजाप वगैरे करणं ते सगळं स्टार्ट केलं होतं. आणि कसं झालं ना की ते करता करता कारवा पुढे हळूहळू हळू चालू झाला. मी त्यांना पामेस्ट्री करताना बघायची, कुंडली बघताना बघायची, तर त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी पामेस्ट्री शिकले. बाय द टाइम मी 8th-9th standard मध्ये होते, तर मी कोणाचा असा स्वभाव सांगणं, छोटं मोठं काहीतरी सांगणं, ते माझं ते चालू झालं.
1: बापरे.
0: आणि जसं तुम्ही सांगितलं ना की काहीतरी असं टर्निंग पण येतो, काहीतरी असं आयुष्यात घडतं की तुमचं आयुष्य पूर्ण चेंज होऊन जातो. तर दहावी आणि त्याच्यानंतर ना मी प्रचंड इलनेस मी ते सहन केले. म्हणजे माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं की ही बहुतेक राहणार नाही. मी त्या तरुणपणामध्ये बेड रिडन काय असतं ते मी बघितलंय देवाच्या कृपाने, लाईक यु नो माय ग्रँड पेरेंट्स, पेरेंट्स ह्या डॉक्टर, आणि माझा सगळं घरी उपचार झाला होता. पण जेव्हा डॉक्टरनी सांगितलं ना की आता राहणार नाही म्हणून, तर मी डॉक्टर आईला माझा विचारलं की डॉक्टर का बोलले, माझं नेमकं झालं काय? ती बोलली तुझा इम्युनिटी सिस्टम हिट झालाय. मला शांतपणे एक्सप्लेन केलं की मला ऍक्च्युली झालं काय आहे, आणि आय सर ओके फाईन. मग मी हळूहळू मेडिटेशन केलं आणि आपली आतली जी शक्ती असते, आतली जी ऊर्जा असते ती मी जागृत केली.
1: ओ माय गॉड.
0: आणि त्यांनी हळूहळू आय केम बॅक आणि तिथून माझा हे जे कारवा आहे टुवर्ड स्पिरिच्युअलिटी ते मग स्टँड झालं
1: इतक्या लहान वयामध्ये.
0: लहान वयामध्ये
1: म्हणजे तुमचं कॉलेज गोईंग एज होतं राईट. म्हणजे अगोदर शाळेत असतानाही तुम्हाला कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणूयात कुठेतरी ते बीज तुमच्याकडून फॅमिलीमधून रोवले गेले. ते कुतूहल वाटणं वेगळं आणि स्वतःला ते फील झाल्यानंतर म्हणजे लिटरली जो इन्सिडंट ज्यामधून तुम्ही गेलात त्या तो इन्सिडेंट झाल्यानंतर जी तुमची जर्नी होती ती म्हणजे ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत असं मला वाटतंय. सो मॅम तुम्ही ज्या वेळेला हा रस्ता निवडलात मग सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्या मेडिटेशन पासून केली मग काय सुरुवातीला शिकलात कुठे शिकलात मग त्यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय?
0: हो तर म्हणजे अभ्यास करता करता मी जे आहे मेडिटेशन मध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि तेव्हा म्हणजे अराउंड 96-97 रेकी सगळी लोक जाऊन शिकायची तर मला पण ते इंटरेस्ट आला आणि मी घरी बोलले की ना मला पण हे शिकायचं. सो माय पेरेंट्स दे ऑलवेज सेड ओके फाईन डू व्हॉट यू फील लाईक आणि मला खूप असं प्रोत्साहन देऊन मी मग रेकी शिकली आणि हळूहळू रेकी शिकता शिकता शिकता मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टरची पदवी पार केली आणि ती पदवी म्हणजे त्याकडे की सोपं नव्हतं घेणं म्हणजे तुम्हाला लिटरली गुरु बरोबर त्यांची सेवा करून म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते बॅचेस घेऊन आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते शिकायची गरज होती. तर माझे जे गुरु होते लेट श्री डॉक्टर गणेश शंकरजी तर ते खूप म्हणजे नॉलेजेबल होते एजेड होते आणि त्यांना भरपूर गोष्ट यायची मी त्यांच्या अंडरमध्ये मी वेगवेगळ्या होलिस्टिक अप्रोचची मी गोष्ट शिकले चक्रा बॅलन्सिंग वगैरे सांगा किंवा क्रिस्टल थेरपी सांगा सायकिक ऑपरेशन सांगा ते हे सगळं रेकीचा पार्ट असून सुद्धा त्यांनी मला एक्स्ट्रा शिकवलं माझं जे इनपुट होतं ते बघून पास्ट लाईफ रिग्रेशन सांगा किंवा आपला आकाशिक रेकॉर्डिंग कॉर्ड कटिंग तर असे नाना प्रकारची जी गोष्ट आहे ते मी शिकत बसली आणि त्याच्यानंतर हळूहळू मला हे कळलं की ओनली दिस थिंग इज नॉट इनफ आणि तरी माझी तब्येत ना वरखाली व्हायची. सो वन फाईन डे ते एक फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना तसं एक आला होता. सो खूप रडारडी केल्यानंतर लाईक यु नो आय आस्क माय गुरु राजेंद्राचार्यजी हे काय चाललं आयुष्य. मग त्यांनी माझी कुंडली काढली आणि सांगितलं की अरे बाळा तुझं राहू महाकाल चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं तुझं झालेलं आहे. बिकॉज मी त्यांना सांगितलं मी कुठे बाहेर जाऊन मी काय घाण खाल्लं नाहीये लाईक जंक फूड खाल्लं नाहीये मी काही चुकीचं केलं नाहीये देन वाय आय फॉलोइंग सो मच रिपोर्ट्स मध्ये येत नाहीये आणि मी सगळं करते होलिस्टिक अप्रोच करते. मग त्यांनी मला सांगितलं तू हे करतेस ना म्हणून तू इथे आहेस. लक्षात

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आजच्या जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रिनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं, इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा, लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे, मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल. कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे. जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं

0: आणि अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्येच आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते जे नव्हते आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि तेच झालं माझ्याबरोबर मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर पण त्यातही मी हार नाही मानली हा थोड्या दिवस मी रडली पडली खूप साऱ्या गोष्टी झाल्या पण मी हार नाही मानली माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे आणि मी त्यातून बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती मी क्लासेस केलेले केकचे वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत की एवढं तू छान बनवू शकते शॉपपेक्षाही टेस्ट वेगळीच आहे छान आहे मग तू का सेल नाही करत मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली तुला आवडला तू तिला सांगितलं ती तिला तिला तिला असं करत करत माऊथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माऊथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचनपर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला की जे जातातच जातात मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या स्वतः लोक बदलापूर पासून अंबरनाथ पासून कुर्ला पनवेल खारघर म्हणजे कुठलीही लाईन सेंट्रल हार्बर वेस्टर्न कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात
1: क्या बात खूप इंटरेस्टिंग आहे सगळं आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता
0: खूप खूप घाण होता मी म्हणेन कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी एआर व्हेंचर कडून केला अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल पण मी नाही गेली त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार आता बस बिझनेस आहे सेटल आहे एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते कॉमेंट्स होते त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता तर त्या सबटायटलमुळे मला विदाऊट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या हो मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे पण म्हणजे झालं ते म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेजंट्स पेड असतात सगळीकडे पे फी आपल्या रजिस्ट्रेशन करावं लागतं बट मला कोणी पे नाही घेतलं मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा आम्ही सांभाळू हँडल करू आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर
1: म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आले पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आलं आणि जे तुला मिळत गेलं जे तू घेत गेलीस हॅट्स ऑफ आहे म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाहीस तर अर्थात ठीक आहे पहिला पेशंट झाला यश नाही मिळाला पुढे ट्राय करून बघूयात सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली स्वातीसोबतच्या या दिलखुलास गप्पाच्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अन मॉडेल ऍज अन एंटरप्रेनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ता जसे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा घेऊयात एक छोटीशी विश्रांती ऐका आचार्य 90 FM युअर उंच

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्येच ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर, या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे, की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडस हॉट दिसणं गरजेचं आहे, खयाच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगू शकतो?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिले तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचं आहे. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. नकाशिकांचा शृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळा शृंगार ज्यावेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो तो ट्रेडिशनल असतो. आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही. मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या, जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रालाच असं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात, तरीही तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा, राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठे हिंट मिळतेच, छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचंय की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्यात आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या, तर त्यांना सांगा किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचंय. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेन करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. साथी मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात, लेडीज असू द्या म्हणजे वुमन्स असू द्या किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं आहे, मला छान दिसायचं आहे. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. आणि मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्कीस कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे आहेत.
0: सेम इयर
1: दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला त्यांच्या म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला, मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे, तिच्यापेक्षा डार्क आहे, म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा, म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं, मावशीसारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती, पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्या मागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात.
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते टीचर ती जुरी पॅनल, तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला तर एवढा जर्नी म्हणजे सांगितलीत आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचूक. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला आज सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: मी त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तू कंटिन्यू कर बघ.
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे, एवढं एवढं पेड घेतो हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन, कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केले, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझे हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातवे आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नीबद्दल पण जाणून घ्यायचंय. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्डमध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा, तर डिफिकल्टीज येतात, तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षकांनो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावटे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्डबद्दल आणि काय काय त्या मुवमेंट्स होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येतात ना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तर तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. तर ही गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझा प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही, म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असं मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूने त्यावेळी मला रिजेक्ट केलं आणि एकदा नाही चार वेळा रिजेक्ट केलं.
0: ऐकता येते
1: ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्या सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवीचे, म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई, माझं अजून इगो हर्ट होत होता. म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं, मला मी एक मॉडेल आहे. एक थोडा इगो असतो ना मुलींचा आणि त्याच्यामुळे. तर ते ममाज बॉय होते एकदम, ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा यायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, ह्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन, डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हणलं तुम्ही माझा पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना, मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा, पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाही, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक घेतलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सून नाही, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो.
0: क्या बात.
1: मी लग्न अगोदर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते. आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल त्यांनाही आवडतात मलाही आवडतात तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्यात पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात. आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो. म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी. शेवटी आमचं लग्न झालं.
0: क्या बात. सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव. सो नाईस. म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम. मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे. आणि जी तो करून दाखवली मला असं वाटतं.
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: हा सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील माहेरचे लोक असतील खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुणीतरी स्टॉप होतात लग्नानंतर. आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि जर अशी फॅमिली जर प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
1: बरोबर.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत. त्यामुळे खरंच टचवूड. आणि हे असंच राहू दे स्वाती आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाहीये. पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट एक सलॉन चालवती आहेस मेकअप आर्टिस्ट आहेस ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेस. हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेस. काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा
1: तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीस मी माझं सलॉन होतं म्हणून आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचंय की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली. आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000 तिला चार्जेस विचारले 25,000 अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं. पण असं वाटलं की यार मला का नाही येते का नाही शिकू शकत आहे मी एवढं काय आहे त्यात असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडंसं की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे डिझाईन स्वतः केलेले आहेत. आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत ते तसेच पाहिजेत इथे इथे तिथे काही मला नकोय आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी तर त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं सगळंच तुला करायचंय जरा थांब आता. लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते तुझी चेअर सांभाळा
0: चालेल
1: तुझ्यासारखं अँकर होणं नाहीये आता. म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग मी करू शकते आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन. म्हणजे मी अशीच आहे नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला. मग ते काहीही असू दे छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं मला खूप आवडतात गोष्टी शिकायला म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली. आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये कशासाठीच नाही. मी माझ्या पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
0: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची. आणि एखादी गोष्ट कराविषयी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्दी असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं खूप पॉझिटिव्ह आहेस. अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो खरं तर कप्पांचा सिलसिला न संपणारा होता. पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणे सोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा हा गप्प्यांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
1: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन. माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच मनापासून, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण रेडिओच्या माध्यमातून विविध स्तरांमध्ये पोहोचत असतो, अनेक गोष्टी आहेत त्याच्याविषयी माहिती घेत असतो आणि मुळात म्हणजे आजचा आपला जो कॉन्सेप्ट आहे हा फार वेगळा आहे. कारण असं म्हणतात की आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना मनात ठेवून अनेक लोक अनेक संस्था ज्या आहेत त्या कार्यरत असतात, काम करत असतात. पण या व्यतिरिक्त मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या रेडिओसोबत एनी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहे आणि एनी फाउंडेशनच्या माध्यमातूनच एक नवीन इव्हेंट जो आहे तो होणार आहे आणि प्रेक्षकांसाठी काहीतरी खास आणि काहीतरी आकर्षणीय असं एनी फाउंडेशन घेऊन येणार आहे. तर आज त्याचविषयी आपण बोलणार आहोत. तर एनी फाउंडेशन आणि हॉटेल लेरिडा प्रेझेंट्स नाद मराठी लावणीचा. खरं तर आपण सध्या पाहतोय की सोशल मीडियावरती लावणीला एक वेगळं स्वरूप मिळत असताना कुठेतरी पारंपरिक वेशातली साजशृंगार केलेली नखश्रीकांत श्रृंगार करून नटलेली जी लावणी आहे ती आपली लावणी, ती आपली परंपरा, आपली संस्कृती ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी. आणि लावणीचा कार्यक्रम म्हटला तर केवळ पुरुष नाही तर त्यांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा त्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी तो कार्यक्रम छान त्याचा आस्वाद घ्यावा यासाठी एनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेल एकत्र येऊन त्यांनी हा सुंदर

0: प्रोग्राम जो आहे त्याचं आयोजन केलेलं आहे. लवकरच हा प्रोग्राम येत्या 10 तारखेला होणार आहे, 10 ऑक्टोबरला. आणि त्याच संदर्भात आज आपण छान इथे दिलखुलास गप्पा मारणार आहोत सगळ्या टीम सोबत. तर आज माझ्यासोबत तुम्ही पाहू शकताय किंवा ऐकू शकताय की आज अॅनी फाउंडेशनच्या चीफ ट्रस्टी आरती पितळे मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती तुमचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर लेरिडा हॉटेलच्या आपल्या डिरेक्टर संगीता सपकाळ मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचंही खूप खूप स्वागत. त्याचबरोबर अॅडव्होकेट चैतन्य सुद्धा आपल्यासोबत आहे, सो चैतन्य तुझंही खूप खूप स्वागत आहे. आणि अर्थात कुठलाही इव्हेंट म्हटला की यु नीड सपोर्ट, किंवा मग तो मेंटली असो किंवा कामाच्या बाबतीत असो. आणि कोणताही इव्हेंट आपण ज्या वेळेला करत असतो तर तो सक्सेसफुली होण्यासाठी बऱ्याच जणांचा हातभार लागवत असतात. आणि हा इव्हेंट सक्सेसफुली होण्यासाठी एक मैत्रीणच म्हणूया जिने सपोर्ट केलेला आहे हॉटेल लेरिडा आणि एनी फाउंडेशनला, अशा पूजा देसाई मॅडम सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. तर तुमचंही खूप खूप स्वागत. तर आज तुम्ही छान सगळेजण चौघजण आलेले आहात, सध्या इव्हेंट खूप जवळ आलाय, त्यामुळे तुमच्या मेन म्हणजे मी दोघींकडे बघेन, आरती मॅम आणि संगीता मॅम, की थोडंसं टेन्शन दिसतंय कुठेतरी आता चेहऱ्यावरती की इव्हेंट जसा जसा जवळ येत चाललाय. तर आरती मॅम तुमच्यापासून सुरुवात करेन. एनी फाउंडेशन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एनी फाउंडेशनचं काम आमच्या पद्धतीने आहे समाजामध्ये, किंवा अशा सगळ्या लोकांना तुम्ही हँडल करत असताना हा एक वेगळा इव्हेंट तुम्ही करताय. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही सगळ्या श्रोत्यांना एनी फाउंडेशन विषयी थोडीशी माहिती सांगावी, आणि त्यानंतर हा इव्हेंट का असा करावा असं तुम्हाला वाटलं त्याविषयी सांगावं.
1: एनी फाउंडेशन हे एक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे.
0: येस,
1: मेनली इट इज फॉर फिमेल्स, ज्या फिमेल्स किंवा मी त्यांना इन्व्हेज म्हणतो ज्या डिप्रेशन मध्ये असतात, सुसायडल टेंडन्सीवर असतात किंवा अग्रेसिव्ह असतात, व्हायलंट असतात, समाजाचा हा असा कप्पा आहे जो खूप कमी बघितला जातो किंवा नेग्लिजेबल आहे. तर त्याच्यामुळे त्यांची केअर करणं, त्यांना ह्याच्यामधनं डिमेन्शिया, अल्झायमर, बायपोलर डिसऑर्डर्स, डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक हे सगळे फॉलो ऑन होतात. आणि त्याचा एकच डॅडी किंवा मदर म्हटलं तर सिझोफेनिया. सिझोफेनिया इज अ व्हेरी ट्रिमेंडस डिसीज विच नाउअडेज इन कॉमन इन ऑल द फॅमिलीज यू कुड से. मी ऍज अ गरीब असो की श्रीमंत, सिझोफेनिया इज रिअली हार्ट ब्रेकिंग ना. आता ह्या मुलींवर किंवा ह्या बायांवर ड्रग्स आहेत, ह्याच्यामुळे डिप्रेशन, एन्झायटी येते, त्याच्यामुळे आम्ही त्यांना रिकव्हरीची रोड मॅप देतो, त्यांना आम्ही सोबत ठेवतो, वर्षभर ट्रीट करतो, अँड देन वी सेट बॅक टू द फॅमिली. दिस इज द वर्क ऑफ एनी फाउंडेशन, अँड इट इज अ पॅशन. हे एक काम म्हणून करत नाही, बिकॉज समाजाला कुठेतरी एक धोरण पाहिजे, काहीतरी सुधारण्याची कोणाची तरी वृत्ती पाहिजे, आणि त्याच्यासाठी एक अपील असते की आम्ही करतोय, तुम्हीही पुढे या, सगळ्यांनी छोटा छोटा हातभार हवा जसं जमेल तसं, आणि ह्याच्यामधनं सगळ्यांना बाहेर काढा. दिस इज द वर्क ऑफ एनी फाउंडेशन. एनी फाउंडेशन इज रन बाय 2 ट्रस्टीज, माय सेल्फ आरती पितळे अँड द चीफ ट्रस्टी अँड फाउंडर ट्रस्टी अॅडव्होकेट नवनीत भोजने. ही इज द पिलर ऑफ अवर फाउंडेशन. लिगली जे काय आहे ते सगळी ते बनवली. नाऊ टॉकिंग अबाउट द इव्हेंट नाद लावणीचं, सो वी विल जस्ट आम्ही तिघी मैत्रिणी, संगीता महेंद्र सतपाल, शी इज गुड फ्रेंड ऑफ माईन, पूजा देसाई, शी इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन, आम्ही बसलो होतो. तर म्हटलं, विचार केला की आम्हाला फार लावणीचा नादच आहे आणि संगीताचा फार आग्रह होता की नाद लावणीचा, तर त्याच्यामुळे आमचं हे नाव आलं नाद लावणीचा. आणि आम्ही विचार केला की असा इव्हेंट, हे सुद्धा जे कलाकार आहेत लावणीचे, त्यांच्यामध्ये इतकं टॅलेंट आहे, इतकी एनर्जी आहे, बट ह्याला वेगळं स्वरूप दिलं झालंय, म्हणजे एकदम थोडा थोडा थोडा कमी लेखलं जात आहे त्यांना, आणि ही ऍक्च्युली आपली परंपरा आहे. सो वी थॉट की ह्यांना पण उठाव दिला पाहिजे, जसं आपण हे ट्रीट करतो तसे ह्यांनाही, हे लोक इंटरनॅशनल परफॉर्मर झालेले पाहिजे. तर एक आमचा खूप प्रांजळ आणि ऑनेस्ट हे आहे की आम्ही त्यांना मदतीचा हात आणि त्यांची कलाची रुचकरता लोकांमध्ये पसरवणं हा पण खूप मोठा आम्ही तिघांनी धोरण घेतलंय. आणि संगीता तर वाई साताऱ्याची आहे, लावणीमध्ये ती हे आहे, त्यामुळे आज अॅडव्होकेट चैतन्याचं तुम्ही एनर्जी बघितली असेल, ते साताऱ्याकडचे असल्यामुळे ते लावणीचे फॅन आहे. आणि आमच्या पूजा तर खूपच हे आहे, त्या ऍक्च्युली आमच्या दोघांच्या पिलर आहेत. तर असं करून, आणि अश्विक कामटे, ही इज अ इंटरनॅशनल आयकॉनिक सेलिब्रिटी एज ऑफ टुडे. अश्विक जो अटायर हे करतो आणि जे परफॉर्मन्स असतं ते एका लावणी करणाऱ्या बाईपेक्षा वर्तन आहे आणि ही इज रिअली इज हॅव्हिंग ऑल द फ्लेअर ती लकब आणि हे लोकांनी खरंच बघावं की बाईचं बाईपण हे राखून कसं ठेवायचं हे अशाकडनं शिकावं आणि त्याच्यासाठी वी चूज हिम रादर दॅन एनी अदर सेलिब्रिटी किंवा परफॉर्मर तर खूप आहे पण त्याची जी नजाकत आहे त्यांनी एखाद्या बाईला पण लाजवणं इतकी तयारी असते त्याची आणि इतकं सिक्वेन्स असतो त्याचा आणि इतका डिसिप्लिनरी परफॉर्मन्स आहे की
0: बरोबर म्हणजे एक आपण म्हणतात ना ती एक रेख असते आणि ती कुठेही ओलांडली न जाता त्या सीमेमध्ये राहून लोकांचं मनोरंजन आणि आपली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक टॅलेंट आहे
1: एक डिसिप्लिन
0: आहे एक्झॅक्टली सो म्हणून हा सगळा आणि तुमच्या म्हणतात मी असं म्हणेन की तुमच्या तिघींच्या नादामुळे हा नाद लावणीचा होतोय
1: आणि आम्ही 3 वर्षापूर्वी हा नाही होता गडकरी रंगायतांमध्ये आमचा शो हाऊस
0: आय नो
1: आणि लोकांनी इतका छान प्रतिसाद दिला म्हणजे 700-800 पब्लिक 1200ची कॅपॅसिटी 800 पब्लिक तिकडे आणि तीच पब्लिक आज आम्हाला एवढा 182 हे कमी पडतोय तीच लोक विचारतात मोठा का
0: नाही बरोबर आहे म्हणजे एक्झॅक्टली आपण असं म्हणू शकतो की लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या अशा कार्यक्रमांमुळे बदलत चाललेला आहे सो मी संगीता मॅम तुमच्याकडे येईन सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे जाणून घ्यायचंय की अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेल यांची ही भेट किंवा आरती मॅम आणि संगीता मॅम म्हणजे तुमची भेट कशी झाली आणि मग हा जो पुढचा प्रवास आहे तो कसा सुरू झालाय
1: आमची भेट खरं झाली इनर विलमुळे आणि फॅशन शो मुळे इनर विलने फॅशन शो केलेला सो त्याच्यात आमची ओळख झाली आरतीची आणि माझी आणि पूजा तर आहेच
0: सो मी असं म्हणेन की त्या एक तुमच्या मधला ब्रिज राहिला आणि ज्याच्यामुळे तुम्ही दोघी जोडल्या गेलात
1: ओके
0: सो संगीता मॅम इतकं छान आरती मॅमने सांगितलं की का हा इतिहास किंवा हे आणि मला आता म्हणजे कळालंय की सातारा आहे सो ऑफकोर्स सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी जास्त आहे कारण मी सुद्धा तिकडूनच बिलॉंग करते सो ऑफकोर्स तो एक सॉफ्ट कॉर्नर राहणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की मी बिहाइंड द कॅमेरा ज्या वेळेला तुमच्यासोबत बोलत होते किंवा मी ज्या वेळेला तुम्हाला भेटले तर तुमच्या बोलण्यातून तुमचं लावणीबद्दल असणारं प्रेम मला ते कुठेतरी दिसून येतं की तुमच्या नावातच मला असं वाटतं संगीत आहे सो तुम्हाला लावणी ही का आणि कशी आवडायला लागली किंवा आपण लावणीचाच कार्यक्रम करावा असं तुम्हाला का वाटलं म्हणजे आरती मॅमचे ज्या वेळेला तुम्ही डिस्कशन केलं असेल
1: आम्ही जेव्हा मी आणि आरती जेव्हा भेटलो आणि आरतीने मला तेव्हा सांगितलेलं की मी असा असा लावणीचा प्रोग्राम केलेला तेव्हा मी तिला विचारलं अरे मग मी सुद्धा येऊ शकते का याच्यात कारण मी स्वतः मला स्वतःला डान्स माझं भरतनाट्यम झालेलं आहे क्लासिकल डान्स सो याच्यासाठी म्हटलं की आपण करूया हा प्रोग्राम
0: आणि म्हणून मग ते
1: सांगड घातली आणि ते जुळून आलं आणि तिने सुद्धा लगेच म्हणाली हो का नाही सो त्याच्यासाठी आरतीला अगदी मनापासून थँक्यू सो मच
0: येस बरं जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः डान्सर आहात तुम्ही भरतनाट्यम किंवा कथक हे सगळं पाहिलेलं आहे केलेलं आहे लावणी म्हटलं की कुठेतरी असं होतं की स्त्रिया तो कार्यक्रम तेवढा बघतील का किंवा लावणीचा कार्यक्रम आहे तर आपल्याला ऑडियन्स पाहिजे तर स्त्रियाही तिकडे आल्या पाहिजे अशी भीती तुम्हाला होती सुरुवातीला कार्यक्रमाचं आयोजन करताना
1: नाही अशी भीती अजिबात नव्हती कारण मी अश्मिकचे जेव्हा व्हिडिओ पाहिले तेव्हा अश्मिकला बघून असं वाटलंच नाही की नक्की हा पुरुष आहे का कारण त्याच्यामधली जी डान्स करण्याची लकब आहे ती लिटरली एखाद्या स्त्रीला सुद्धा लागेल
0: दॅट्स ट्रू कारण अर्थात मी त्याविषयीच आता बोलणार आहे कारण नाथ लावणीचा हा जरी कार्यक्रम होत असला तरी हा कार्यक्रम जे सादर करणार आहेत ते बालगंधर्व पुरस्कार विजेते अश्मिक आनंद कामटे आहेत आणि अश्मिक सर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत अगदी दुबई सारख्या किंवा बाहेरच्या देशांमध्ये ज्यांनी आपल्या लावणीला प्रेझेंट केलेलं आहे एक असा कलाकार आज अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून आपल्या ठाण्यामध्ये अर्थात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये येऊन हा लावणीचा बहारदार कार्यक्रम जो आहे तो सादर करणार आहेत आणि नक्कीच आपल्याला याचाही आस्वाद घेता येणार आहे. या इव्हेंट विषयी या कार्यक्रमाविषयी अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याही जाणून घेऊयात, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा. लावणीचा विषय झालेला आहे, ऐकूयात ही पकड लावणी. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आजय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, लावणी म्हटलं की आपल्या सगळ्यांचे पाय जे आहेत ते ढोलकीची थाप ते घुंगरू हे सगळं ऐकलं की आपले पाय जे आहेत ते आपोआप थिरकायला लागतात. तर असेच काही पक्कड लावणीचा जो काही संगम आहे तो आपल्याला अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अनुभव खूप सुंदर असणार आहे, हा घेता येणार आहे. आणि हा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा 10 ऑक्टोबरला आपल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता. तर याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्या टीमशी छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. आरती मॅम, ब्रेकपूर्वी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने संगीता मॅम असेल, पूजा मॅम असेल, तुम्ही सगळे इन्वॉल्व्ह झालात, कार्यक्रम करत गेलात. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी किंवा बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत, करत आलेले आहात. कोणताही कार्यक्रम मॅनेज करताना ऑफकोर्स डिफिकल्टीज येतातच किंवा चढ उतार येतच असतात. हा कार्यक्रम नाच लावणीचा हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलात, अनाऊन्स केलात, कशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा काही डिफिकल्टीज आल्यात का यामध्ये?
1: आम्ही असा क्राऊड निवडला आहे की ज्यांना ह्याची सटक आहे, ह्याची आवड आहे आणि माहिती आहे, आणि एक इंटरनॅशनल आयकॉनिक स्टार जो आमच्यावर परफॉर्म करणार आहे. बाकीचा जो क्राऊड आहे ज्यांना आम्ही कन्व्हिन्स किंवा कन्व्हे करायचा प्रयत्न करतोय, त्यांचा बरेचसे हे आहे की मग हे असं त्यांच्या लावणी म्हणजे काही स्टोऱ्या असतात का, काही वल्गॅरिटी असते का, काही एक्सपोजर असतं का, मग आम्ही हे बघणार तर आमचं नाव काही खराब होणार का, असं म्हणजे लेडीज जास्त हे प्रश्न जास्त. मग जेंट्स परफॉर्म करतो म्हणजे त्याचं रूपांतर विचित्र असणार का, हे बरेचसे चॅलेंजेस आहेत जे आम्हाला फेस करावे लागतात. त्यामुळे तिकीट्स सेल न करता आम्ही एक सन्मानिकाच बनवलेला आहे, पासेस बनवले आहेत, जेणेकरून आमचे गेस्ट आणि डेलिगेट्स ते येऊन ह्याचा आस्वाद घ्या आणि मग तुम्ही प्रमोट करा, असं आमचं म्हणजे माझं संगीता आणि पूजा आमचं असं धोरण आहे. त्यामुळे आम्ही सेलिंगवर काही हे करत नाहीये आणि हा रिस्पेक्ट आम्ही लोकांना देतोय आणि आमच्या कलाकाराला देतोय.
0: खरंच आहे, म्हणजे इट्स गुड, कारण युजली असं होतं की मोस्टली तिकीट शोज लावले जातात आणि मग सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की तिकीट त्या सेल झाल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं आता हे डबल चॅलेंज आहे, तिकीट्स न ठेवता ओपन टू ऑल करून मग जे काही सन्मानिका किंवा पासेसच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय. अगेन मी पुन्हा येईन की लेरिडा हॉटेल आणि अॅनी फाउंडेशन दोघे मिळून हा जो काही प्रयत्न करतात, बट स्टील असं म्हणतात की सगळ्याची सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. कोणताही कार्यक्रम करायचा म्हटलं की आर्थिक पाठबळही तितकं असणं फार महत्वाचं आहे. मग या सगळ्या गोष्टी कशा जमवून आणल्यात?
1: आम्ही पहिला शब्द टाकला विदर्भ वैभव मंदिर ट्रस्टकडे, ते म्हणाले की लावणी हा आपला ट्रेडिशनल फॉर्म आहे, हा कुठेच बघायला मिळत नाही आणि ह्याच्यासाठी लोक सातारा, सांगली, वाई इथे जातात आणि हे तर आमच्यासाठी एक मेजवानीच आहे. सो आम्ही तुम्हाला हे पैशाचं पाठबळ आम्ही देऊ इच्छितो, तर त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला. दुसरं म्हणजे आमचा इनरव्हिल क्लब ऑफ मुलुंड
0: मुलुंड मुंबई मुलुंड आणि
1: ठाणे वेस्ट ह्यांनीही एक लेडीज किंवा आम्ही दोघे लेडीज आहोत, तर लेडीज पुढे कशा जाव्यात ह्याचा प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न म्हणून त्यांनी आम्हाला हा पैशाचं पाठबळ दिलं आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच. पूजानी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आम्ही हा प्रस्ताव ज्या प्रकारे मांडला त्यावेळेला त्या म्हणाल्या नाही, लेडीज लेडीजची पाय खेचते, पण इथे हे खूप एक्झाम्पल मोठं आहे की लेडीज लेडीजना
0: सपोर्ट करते,
1: हे त्यांनी आम्हाला दिलं. आमचे गिफ्टिंग पार्टनर सेनोरिटा 1 ग्राम
0: गोल्ड
1: ज्वेलरी, त्यांचे डायरेक्टर आहे भूषण वैद्य, ते आमचे रोटेरियन आहे. त्यांना फक्त मी एक फोन करून सांगितलं की मला भूषण सर मला गिफ्ट पाहिजे, ते म्हणाले तुझा प्रोग्राम काय लावणी म्हणाल्यावर ते इतके आनंदी झाले. त्यांनी आमच्या सगळ्या आर्टिस्टना गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. आमच्या मेन लीड आर्टिस्ट अश्मित कामटे त्यांना वेगळं गिफ्ट स्पॉन्सर केलेलं
0: आहे
1: आणि असं करून आम्हाला ह्या लोकांचं खूप पाठबळ मिळालं आणि वी आर हॅपी. की ते सॅटिस्फाईड आहेत त्यामुळे आम्ही सॅटिस्फाईड.
0: आणि असं म्हणतात ना की इच्छा तिथे मार्ग, आणि ही इच्छा जर प्रबळ असली किंवा आपण जर मनापासून काही ठरवलं की आपल्याला हे करायचं आणि हे आपल्याला मिळवायचं आहे किंवा आपल्याला सक्सेसफुली एखादं काम पूर्ण करून दाखवायचं आहे, तर मग हे अशा वाटा सुद्धा मला असं वाटतं खुल्या होतात. आणि आज आपल्या या स्पॉन्सरच्या माध्यमातून या वाटा मला असं वाटतं आपल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी खुल्या झालेल्या आहेत. संगीता मॅम, तुम्ही किती एक्सायटेड आहात 10 तारखेसाठी? झोप वगैरे लागते व्यवस्थित?
2: झोप नाहीये कारण आम्हाला फक्त आमचा कार्यक्रम दिसतोय.
0: येस, बट स्टील म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या फॅमिलीज मध्ये रिलेटिव्ह मध्ये ही कॉन्सेप्ट मांडली आहे, मग त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या तुम्हाला?
2: नाही नाही, त्यांच्याकडून खूपच छान प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत
0: की तू कर आम्ही
2: आहोत. माझा मुलगा
0: येस,
2: तो स्वतः
0: मी त्याच्याकडेच येणार आहे. सो चैतन्य, आफ्टर ऑल तू ऍडव्होकेट आहेस एक, आणि स्टील की फॅमिलीमधून किंवा तू जिथून बिलॉंग करते तिथून एक असा छान प्रकारचा एक इव्हेंट जो काहीतरी एक छान कॉन्सेप्ट मांडणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे ऐकायचं की तुला ज्या वेळेला या इव्हेंट बद्दल कळलं की असा इव्हेंट आई किंवा सगळेजण मिळून असे करणार आहेत, तर त्यावेळेला तुझ्या रिएक्शन्स काय होत्या, की तू कसा प्रतिसाद दिलास किंवा काय?
3: म्हणजे फर्स्ट थिंग ऍज अ जेनझी मी एक क्वेश्चन केला की ओके वल्गॅरिटी आहे की नाही, कारण आता जेनझीमध्ये तेच झालंय की आपल्या मराठी जे ट्रेडिशन आहे लावणी वगैरे त्यांना एकदम ते वल्गॅरिटी मध्ये बघतात.
0: एक्झॅक्टली.
3: तर मग मी साताऱ्याचा आहे म्हणून मला माहिती होतं की काय आहे काय नाही, पण मी जेव्हा माझ्या नॉन महाराष्ट्रीयन मित्रांना सांगितलं किंवा यु नो बाकीच्या पण मराठी मित्रांना सांगितलं, त्यांना एवढं नव्हतं याची जाण की काय आहे काय नाही. तर मग ते पण बोलले की ह्याच्यात वल्गॅरिटी आहे की नाही, मी बोललो की ऑफकोर्स नॉट, आपलं ट्रेडिशन आहे मराठी, ट्रेडिशनल हा फोक डान्स लिटरी आहे का, तर मग त्याच्यात आपण वल्गॅरिटी नसतेच, पण फक्त आपण हे आता समजा इंस्टाग्राम झालं किंवा मीडिया
0: सोशल मीडियावरती आपण
3: सोशल मीडियावर तसं पाहिलं त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अरे याच्यात वल्गॅरिटी इन्व्हॉल्व्ह केलेली आहे लोकांनी मुद्दामून, अशी ती ओरिजिनॅलिटी नाही आहे.
0: एक्झॅक्टली.
3: तर मग जेव्हा मम्मीने मला सांगितलं आय वॉज व्हेरी एक्साइटेड की चला ठीक आहे आय विल सपोर्ट यू एनी हाव, म्हणजे मी माझ्या मित्रांना कन्व्हिन्स करीन. नाव आता नॉन महाराष्ट्रीयन लोकांना सांगितलं तेव्हा त्यांना एवढी कल्पना नव्हती, पण दे आर एक्साइटेड की अरे चला आम्ही बघायला येतोय. बोला कुठे आणि कधी?
0: सो मला असं वाटतं हेच खूप गरजेचं आहे, कारण जरी आपण सी आफ्टरऑल आपल्याला हा जो मेसेज आहे हा जर आपण युथ पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवला तर तो पुढे स्प्रेड आउट तसा तो चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि जसं की चैतन्याने आता खूप छान एक्झाम्पल दिलं राहतं की सोशल मीडियावरती हे सगळं पाहत आहेत लोक आणि त्यामुळे त्यांच्या माइंडसेटमध्ये हेच झालं की लावणी म्हटलं की ते वल्गर असणार किंवा मग कुठेतरी एक ती लाईन क्रॉस केलेली असते, कारण आपण तेच बघतोय आणि तोच एक जो विचार आहे तो आपण चेंज करणार आहे. सो तू अश्मिक सरांना तू मे बी त्यांचे व्हिडिओज पाहिले असतील किंवा काय, तर तू ज्या वेळेला त्यांचे व्हिडिओज पाहिले आणि ज्या वेळेला तुला कळलं की अश्मिक सर तिकडे परफॉर्म करणार आहेत किंवा त्यांचं सादरीकरण असणार आहे, त्यावेळेला तुला त्यांचे परफॉर्मन्स बघून काय तुझ्या रिएक्शन्स होत्या?
3: म्हणजे जेव्हा मी सांगितलं की अश्मिक सर आहेत, पण मी ठीक आहे इंस्टाग्राम वगैरे मला आलेले आधीच ते व्हिडिओ वगैरे, तर मी आधी बिलीव नव्हतो केलं की अश्मिक सर खरंच येणार आहेत, पण तेव्हा जेव्हा मम्मीने खरंच सांगितलं जेव्हा आमची भेट पण झाली मम्मीने फोटोज पण टाकले की आम्ही भेटलोय, मग मी ठीक आहे ओके आहे माझी एक्साइटमेंट अजून, कारण मग माझी एक्साइटमेंट अजून झाली की चला मग तर मी पण येणार आहे बघायला 100% फर्स्ट सीट.
0: क्या बात आहे क्या बात आहे. बर, असं चैतन्य अजून असेच बरेच युथ आहेत जे आपण म्हणजे फॉरन एक्झाम्पल आपण जर बघायचं झालं तर आपण सहज छान असे कॉन्ट्रो काढून पैसे मस्त खर्च करून कुठेतरी छान पार्टीज आणि याच्यासाठी सगळे सण जात असतो, पण मग आपलं जे ट्रेडिशन आहे त्या कार्यक्रमांसाठी सुद्धा युथने आलं पाहिजे, तर तू काय एक छोटा मेसेज देशील सगळ्या युथला?
3: आय थिंक क्लबिंग पेक्षा जास्त जर तुम्ही स्वतःचं ट्रेडिशन सांभाळलं आणि एक लर्निंग भेटते तुम्हाला, आणि क्लबिंग म्हणजे बेसिकली फक्त तुम्ही गाणं तुम्ही नाचणार, पण ह्याच्यात जर तुम्ही एक आर्ट फॉर्म बघताय तर आय थिंक ते तुम्हाला जास्त लर्निंग पण भेटेल. आणि तुम्हाला
0: एक्झॅक्टली की सी बेसिकली हे असं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचं आपलं मराठी कल्चर आहे, एक्झॅक्टली ते काय ते आपल्याला कळेल.
3: आणि माझ्या मित्रांमध्ये बघितलं की नॉन महाराष्ट्रीयन जास्त एक्साइटेड होतोय.
0: सो मला असं वाटतं आरती मॅम संगीता मॅम आपण हे हा प्लस पॉइंट आहे आपल्यासाठी की आपण आपली कला आणि आपल्या कलाकारांना फक्त केवळ आपल्या भाषेपुरतं नव्हे तर इतरांपर्यंतही पोहोचव होतोय आणि म्हणजे चैतन्य असेल, चैतन्य इज वन ऑफ द पार्ट ऑफ की आता हा इव्हेंट होतोय तर त्याच्यामुळे का होईना आपण युथ पर्यंत सुद्धा आपण पोहोचतोय. सो इट्स व्हेरी म्हणजे की गुड अपॉर्च्युनिटी आहे आपल्या सगळ्यांनाच. मला असं वाटतंय छान बरीच माहिती वेगळी थोडीशी मिळाली चैतन्याकडून की युथचा सध्या काय कोणत्या दृष्टिकोनातून युथ बघतोय. आणि आफ्टरऑल आता मी पूजा मॅम तुमच्याकडे येईन. सो अर्थात या दोघींनी सांगितलं की या दोघी जर आज इथे भेटल्या किंवा एकत्र आहेत किंवा हा जो इतका सुंदर इव्हेंट होणार आहे त्याचं कुठेतरी एक ब्रिज म्हणतात तर तो तुम्ही होतात. तुम्हाला ज्या वेळेला ही कॉन्सेप्ट कळली की अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे किंवा आरती मॅम संगीता मॅम ह्यांनी ही कॉन्सेप्ट तुमच्या समोर मांडली त्यावेळेला तुमच्या काय रिएक्शन होते आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात हा इव्हेंट ह्या इव्हेंटसाठी?
4: First of all, thank you for giving this opportunity to say something here. Actually, जेव्हा मी आणि आरती इनिशियली आम्ही डिस्कस केलं, इनिशियली आम्ही असं ठरवलं होते एक सोशल आपण एक प्रोग्राम करूया वगैरे असं आमचं डिस्कशन चाललं होतं. त्याच्यामध्ये तिने हा कॉन्सेप्ट आणला की आपण लावणीचा प्रोग्राम. तेव्हा मी थोडीशी नर्वस झाली होती कारण मी जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात इट इज अ व्हेरी गुड प्रोग्राम शिवाजी महाराजांच्या काळात हे प्रोग्राम असे व्हायचे टू गेट द मोर एनर्जी. म्हणजे त्याच्या थ्रू हे ट्रेडिशनल प्रोग्राम आहे आणि जेव्हा लोक थकलेले असायचे वगैरे तेव्हा हे माझ्या डोक्यात तो कॉन्सेप्ट होता. पण आता आपण जे महाराष्ट्रात चालले वगैरे त्याच्यामुळे थोडासा नर्वसनेस होता. पण जसं जसं तिने अश्मिक कामटेवचा जो प्रोग्राम आहे असं सांगितलं आणि मी त्यांचे व्हिडिओ बघितले आणि त्यांना जेव्हा भेटले तर माझं अजून हे झालं की म्हणजे एक्साइटमेंट वाढली आणि असं म्हणजे मला पण वाटलं की आपल्या ह्या दोन मैत्रिणींना आपण खरंच सपोर्ट केला पाहिजे कारण आम्ही एनजीओला पण कनेक्टेड आहोत. मग ह्यांना पण थोडासा हातभार लावला तर आणि फर्स्ट ऑफ ऑल अॅनी फाउंडेशनला मेन माझा जो हेतू होता अॅनी फाउंडेशन ती ज्या ह्याच्यातून जाते त्यांना काहीतरी म्हणजे ह्याच्यामधून सपोर्ट मिळाला पाहिजे वगैरे हे माझं हे होतं मेन फोकस होता. पण जेव्हा जेव्हा मग आता मीटिंग होत गेलं हे होत गेलं तर जी क्युरियोसिटी आहे ना ती इंटरेस्ट आणि क्युरियस दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. माझा आता हे फर्स्ट टाइमच आहे जो हा प्रोग्राम बघण्यासाठी तर मी सर्वात पहिले तर आरतीला खरंच खूप मनापासून धन्यवाद देते की तिने हा कॉन्सेप्ट आणला. नंतर मग आम्ही संगीतासोबत डिस्कस केलं ती पण माझी खूप आधीपासूनची मैत्री आणि मला वाटलं तिला पण हा सपोर्ट होईल थोडासा असं सगळं त्या ह्याच्यामधून हा
0: येस. तर लवकरच हा इव्हेंट होणार आहे. आता फायनली त्या इव्हेंटच्या दिवशी कशा कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे किंवा एक्झॅक्टली काय असेल ह्याही गोष्टी आपण जाणून घेऊयात. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो आज आपण आचार्य 90 FM वरती खूप सुंदर मुलाखत ऐकत आहोत आणि या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून जो इव्हेंट होतोय नाद लावणीचा याविषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन शेड्यूल.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि ब्रेकपूर्वी आपण जसं की छान नाद लावणीचा या टीमसोबत गप्पा मारत आहोत. खरं तर नाद लावणीचा हा जो कार्यक्रम आहे हा एनी फाउंडेशन आणि लेरी डॉटरच्या माध्यमातून होणार आहे. आणि एकंदरीत हा कार्यक्रम त्यांना करावासा का वाटला किंवा यामागचा त्यांचा हेतू काय होता किंवा त्यांना लोकांपर्यंत काय मेसेज द्यायचा या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. पण सरतेशेवटी असं म्हणतात की कोणताही कार्यक्रम करताना जे काही चढ उतार येतात किंवा डिफिकल्टीज येतात त्या सगळ्या पार करून लोकांपर्यंत आपलं म्हणणं आहे ते पोहोचवणं हा एक खूप मोठा टास्क असतो. संगीता मॅम असू देत, आरती मॅम असू देत, सगळेजण हे काम करत आहेत. तर जाता जाता मला त्यांना थोडंसं बोलतं करायचं आहे. आणि चैतन्य, तुझ्यापासून सुरुवात करेन. काय एक मेसेज जर द्यायचा असेल युथला तर काय मेसेज देशील आपल्या कार्यक्रमाविषयी किंवा काय सांगशील?
1: मी तर तेच सांगेन की ऑल द मिलेनियल्स अँड द जेन्झी, एकदा म्हणजे तुमची पार्टी ॲनिमलची जी गाडी आहे ती एकदा फक्त ट्रेडिशन जवळ वळवा. यू विल लव इट, यू विल एन्जॉय इट.
0: एक्झॅक्टली.
1: आणि इट विल बी असं म्हणजे तुम्हाला स्वतःच कल्चर जाणता येईल जास्त.
0: बरोबर,
1: एन्जॉयमेंट असणारच
0: ते आहेच. म्हणजे काय की आनंद आहे, मिळणार आहे, तुम्ही हॅपी होणार आहात, प्लस तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळणार. सो हे एक अशी वेगळी एक सांगड आहे ही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं जसं चैतन्याने सांगितलं की युथने हा कार्यक्रम एन्जॉय करायला नक्की आला पाहिजे. संगीत पूजा मॅम तुमच्याकडे येईन. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही खूप नर्वस होतात सुरुवातीला किंवा तुम्हाला पण मनामध्ये बरेच प्रश्न होते, ज्या प्रश्नांचा उलगडा हळूहळू होत गेला तुम्ही जसं मिटिंग्स आणि या सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह झालात, तसेच बरेच जणही आहेत बाहेर की लावणी म्हटलं की थोडंसं त्यांनाही टेन्शन येतं की कसा होईल कार्यक्रम, काय होईल. तर अशा सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल?
2: ऍक्च्युली जसं मी म्हणाले होते की इनिशियली जेव्हा आमचं नाद लावणीचा प्रोग्राम तेव्हा मी थोडीशी नर्वस होती, हा म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल वगैरे हे. पण मी माझ्यावरूनच सांगते, बेसिकली मी नर्वस होण्याचं कारण हे मराठवाड्या साईड नांदेड साईडची असल्यामुळे हे प्रोग्राम एवढे आले नव्हते, त्याच्यामुळे मला थोडं वाटलं की आणि लावणी म्हणलं की थोडं हे होते. पण मला माहिती होते शिवाजी महाराजांच्या काळापासून हा एक आपला महाराष्ट्राचा ट्रेडिशनल एकदम असा हा प्रोग्राम आहे. तर मग मी तर इंटरेस्ट घेतच होती पण थोडंसं नर्वसनेस असल्यामुळे पण मला सगळ्यांना म्हणजे बेसिकली बायकांना सगळ्या सांगायचं आहे की तुम्ही ह्या प्रोग्रामला या, तुम्ही बघा, एकदा तरी बघा येऊन की किती एनर्जेटिक आणि सांस्कृतिक हा प्रोग्राम आहे. आणि असं डोक्यात बिलकुल आलं नका की लावणी म्हणजे काहीतरी असं आपण नाही बघितलं पाहिजे असं नाही, किंवा हा पुरुषांचाच पुरुषांनीच बघ असं नाही आहे. तर मला सगळ्यांना आवर्जून असं सांगणं आहे की तुम्ही ह्या प्रोग्रामला या आणि ऊर्जा घेऊन जा.
0: नक्कीच. आणि संगीतानंतर त्या स्वतः खूप जास्त एक्साइटेड आहेत कार्यक्रमासाठी, त्यामुळे तुमची एक्साइटमेंट जी आहे ती जसं जशी तारीख जवळ येईल तशी तशी ती अजून वाढत जाणार आहे ऑफकोर्स. आणि ती मला दिसते. तर तुम्ही काय एक छोटासा मेसेज द्याल सगळ्यांना आपल्या कार्यक्रमाबद्दल?
3: मी तर असं सांगेन की सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद एवढा छान द्या की पुरुष असो किंवा स्त्री असो हा फॅमिलीने बघण्याचा प्रोग्राम आहे. सगळ्यांनी आवर्जून आणि सगळ्या आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा तरी वेळ काढा आणि स्वतः एन्जॉय व्हा, लोकांना एन्जॉय करा.
0: एक्झॅक्टली. सो इन शॉर्ट काय की आपण एवढे दिवसभर थकतो किंवा एक वेगळं हवं असतं. सो मॅडमना हेच सांगायचं की या आणि एन्जॉय
3: करा. येस, बरोबर आहे.
0: येस, त्यांची एक्साइटमेंट लेवल वाढलेली आहे त्यामुळे हे सगळं होत
3: आहे.
0: आय कॅन अंडरस्टँड. आफ्टर ऑल आरते मॅम तुम्ही खरं तर सगळे असे वेगवेगळे मणी आहेत आणि या सगळ्या मनांना तुम्ही एका माळेमध्ये गुंफलंय. मग संगीता मॅम असू देत, पूजा मॅम असू देत, चैतन्य असू देत किंवा आपली बाहेरची पूर्ण टीम अश्मिक सर वगैरे सगळेच ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे चाललेले आहात. काय आता काय एकंदरीत काय मेसेज द्याल आणि या सगळ्यांनी जे काही तुम्हाला एक पाठबळ दिलेलं आहे त्यांच्यासाठी काय सांगाल?
4: इन शॉर्ट, जे माझं प्रोफेशन आहे किंवा जो माझा नाद आहे मेंटल हेल्थ इज इक्वल टू एन्जॉयमेंट लावणी. बेसिकली आय हॅव कनेक्टेड. आणि दुसरी गोष्ट, मी ह्या सगळ्या क्राऊड बरोबर गेले वर्षानुवर्ष अफिलिएटेड आहे. आणि माझं असं आहे की रस्ता दिसत गेला कारवा बढता गया लोगों को लेके साथ. आज एवढ्या प्रवासात 10 वर्ष 12 वर्ष जेवढी मी लोक जोडली आहे कोणालाच कुठे टाकलेलं नाहीये मी, आणि वर मी लोक जोडत गेली आहे. आज पूजा, मग चैतन्य, मग संगीता, सो कारवा बढता गया अँड बी हॅपी.
0: येस,
4: दॅट इज द मेसेज.
0: क्या बात आहे. म्हणजे खरं तर आरती मॅम, तुम्ही आज अँनी फाउंडेशनच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल, किंवा तुम्ही असे आपल्याकडे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या काही लोकांसाठी तुम्ही ट्रीटमेंट देता किंवा काय सध्या त्यांची परिस्थिती बघत असाल की लोक कोणत्या कोणत्या गोष्टींमधून काय काय गोष्टी फेस करतायत, तर मग एक त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर लोकांना मेसेज द्यायचा असेल तर तो काय द्याल?
4: मेंटल हेल्थ जपा. आपण पैसा कमवू शकतो, आपण इतर वेळ सुद्धा, मी म्हणते वी कॅन रिवाईव्ह. गेलेला वेळ परत येत नाही, बट वी कॅन रिवाईव्ह. बट वन्स यू डिमेंटलाइज किंवा डिमॉरलाइज युअर मेंटल हेल्थ किंवा ब्रेनला कधीही रिप्लेसमेंट नसतं. हार्ट, किडनी, लंग्स प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रिप्लेसमेंट आहे. सगळ्या सर्जऱ्या होतात, पण ब्रेनची सर्जरी कधीच होत नाही, झाली तर कधीच सक्सेसफुल नसतं. ती डोपामाइन लेवल आहे यू मेंटेन. वन्स यू लूज युअर मेंटल बॅलन्स यू आर फिनिश्ड फ्रॉम लाइफ. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ जपा आणि आनंदी राहा. त्याचं एकच सोल्युशन आहे, त्याला काहीच औषध नाही.
0: बरोबर.
4: बी हॅपी, खुद को लव युअर सेल्फ.
0: एक्झॅक्टली.
4: खुद पे प्यार करो. जब खुद पे प्यार करना सीखोगे तो दुसरों को प्यार देना सीखोगे. लव युअर सेल्फ. आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह. मला नाही जगायचंय, मला इथून जायचंय, मला हा माणूस आवडत नाही, हे आपलं काम नाहीये. आपल्याला माणसं जगवायची, त्यामुळे आपल्याला जगलं पाहिजे.
0: क्या बात आहे, एवढं मेसेज, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की इन शॉर्ट मॅम्सच वाक्य पुढे कंटिन्यू करेल की थोडंसं स्वतःला टेन्शनमधून बाहेर काढायचं असेल किंवा खूप जास्त कंटाळा आला असेल सगळ्या गोष्टींचा, सगळ्या गोष्टी सोडा आणि 10 ऑक्टोबरला नाद लावणीचा हा कार्यक्रम जो होणार आहे संध्याकाळी 8 वाजता काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर इथे होतोय, तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या, भरभरून प्रेम द्या. आपली लावणी, आपली कला, आपले कलाकार यांचा जर वारसा पुढे चालवायचा असेल तर आरती मॅम आणि संगीता मॅम यांनी सगळ्यांनी जो काही घाट घातलेला आहे आणि फाउंडेशन आणि लेरीडा हॉटेलच्या माध्यमातून नाद लावणीचा हा कार्यक्रम एन्जॉय करायला नक्की या, पाहायला नक्की या, त्याचा आस्वाद घ्या. बस इतकंच सांगेन आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि एनी फाउंडेशन आणि लेरीडा हॉटेलच्या माध्यमातून असेच चांगले चांगले प्रोजेक्ट होत राहो अशा शुभेच्छा तुम्हाला दोघींनाही आणि सगळ्या टीमला इथे देते. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट ऑल.
4: थँक्यू सो मच.
0: तर श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण ऐकलं की लवकरच नाद लावणीचा हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि पहिलं पर्व आहे आणि जर तुम्ही जर भरभरून प्रेम दिलं तर नक्कीच असे आपण अनेक कार्यक्रम घेऊन येऊ. तर याविषयीच आज आपण बरीच माहिती घेतली, तर त्यासाठी आज आपल्यासोबत अँनी फाउंडेशनच्या चीफ ट्रस्टी आरती पितळे मॅडम, त्याचबरोबर लेडीडा हॉटेलच्या डिरेक्टर संगीता सपकाळ मॅडम, त्याचबरोबर अॅडव्होकेट चैतन्य सपकाळ आणि पूजा देसाई मॅडम हे चौघेही जण जोडले गेले होते आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलकुलास गप्पा मारल्या. ही विशेष मुलाखत या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या या प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल या सगळ्या टीमसोबत इथे तुमची रजा घेतीये. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण आमंत्रित केलेले आहे श्रोत गणेश दयेकर सर यांना. गणेश सर, खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. गणेश सरांची मी थोडीशी ओळख करून देते. आवाज माझा या चॅनलचे ते संपादक म्हणून काम पाहतात, तसंच महावॉइस हे देखील त्यांचं चॅनल आहे, त्याचे ते उपसंपादक म्हणून काम पाहतात. एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि कार्यकारी निर्माते म्हणून ते काम पाहतात आणि आपल्या मीडिया क्षेत्रातच आहेत आणि अनेक सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात. आणि मुख्य म्हणजे अगदी होतकरू तरुण मुलांना मीडिया क्षेत्राची ओळख करून देणं, अभिनयाची ओळख करून देणं यासाठी आणि नवीन मुलांना तसंच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं मोठं काम गणेश दयेकर सर करत आले आहेत. तर आज त्यांच्या प्रवासाबद्दल ते कलाकार म्हणून कसे घडले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर गणेश सर नेहमी मुलाखत घेत असतात इतर सेलिब्रिटींची किंवा तंत्रज्ञानाची. पडद्या मागच्या कलाकारांना त्यांनी स्वतःच स्टेज किंवा स्वतःचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सहसा कोणी पडद्या मागच्या कलाकारांची ओळख करून देत नाही किंवा त्यांचे इंटरव्ह्यू कोणाच्या भानगडीत कोण पडत नाही. फक्त सेलिब्रिटी आणि सगळ्या टीव्ही शोज मध्ये सेलिब्रिटीलाच महत्व दिलं जातं. पण गणेश दयेकर सरांचं हे ते दोन चॅनल आहेत, आवाज माझा आणि महावॉइस, याच्यातर्फे अगदी बॅकस्टेजच्या अगदी कामगारापासून ते कलाकारापर्यंत त्यांनी सगळ्यांना संधी दिलेली आहे आणि सगळ्यांचं उत्तम असं मार्गदर्शन सगळ्या कलाकारांना मिळत असतं. तर आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार. गणेश सर, मला असं सांगा की तुम्ही कोकणातले आहात, त्यामुळे कोकणातला माणूस हा कलाकार असतोच, तर तुम्हाला अभिनयाची आवड किंवा या मीडिया क्षेत्रात यावंसं तुम्हाला कधी वाटलं त्याविषयी सांगा.
1: प्रथमतः नमस्कार आचार्य FM आणि संपूर्ण टीमला आणि तेजस्वी मॅडम, आपल्याला आपण मला आज इकडे बोलवलं, एक बोलण्याची संधी दिली आणि माझा आवाज हा प्रथमच आयुष्यात 15-16 वर्ष झाली मला इंडस्ट्रीमध्ये आणि प्रथमच आज कोणतरी इंटरव्ह्यू घेतला ते म्हणजे आचार्य FM हे प्रथमच माझा इंटरव्ह्यू घेत आहे. त्याबद्दल खूप खूप आचार्य 90 FM मी आभार मानतो आणि मला आज बोलवल्याबद्दल पण धन्यवाद. तर माझा प्रवास असा आहे की मला लहानपणापासूनच आवडत, म्हणजे माझी आई ही शिक्षिका होती आणि ती जैतापूरवरना मुंबईचा प्रवास करती शिकली आणि या मुंबईमध्ये शिकवण्यासाठी आली. ती पहिली ते चौथी शिकवायला होती लोकसेवा शाळा कुरकंडी, म्हणजे आता जे DN कुरकंडी म्हणून शिंदेवाडीला शाळा आहे लोकसेवा, तिकडे शिकवायची. नंतर ती रिटायर झाली, पण तिच्यामध्ये जी कला होती नाटक क्षेत्रात काम करणं किंवा अभिनय करणं, तिची कला आपसुकच माझ्यामध्ये आलेली आहे. आणि हा प्रवास जो सुरू झालाय माझा की तो मी लक्ष मामा, अशोक मामा, सचिन दादा, सचिन सर, महेश कोठारे यांचे अनेक चित्रपट पाहत, मग हिंदी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र असे अनेक लोकांचे सिनेमा पाहत आज मोठा झालोय आणि मला त्याची आवड निर्माण झाली की अभिनय म्हणजे काय असतो. एकदा तर मी लहानपणी आईला हा प्रश्न केला की अमिताभ बच्चनचं एका पिक्चर मध्ये की प्रेत जाळलं जातं आणि मग मी रडलो तेव्हा आणि सांगितलं की अरे अमिताभ बच्चन, आई बोबड्या भाषेत बोललो, आई अमिताभ बच्चन मेला, मला तेव्हा कळतच नव्हतं. त्याच्यामुळे ते मेला म्हटलं की अग्नी जाळतात, म्हणजे ते बघितलेलं असतं, ऐकलेलं असं, मग ते कळलं की बाबा हा ठीक आहे अमिताभ बच्चन मेला. म्हणून रडलो, खूप खूप रडलो. आई म्हणे झाले बाबा तसं नाहीये, ते पिक्चर आहे, ते कला कुठे त्यांनी सादर केली वगैरे. आईने खूप समजावलं सांगितलं, तेव्हा मला हळू त्याची आवड निर्माण झाली, कळलं. मग मी म्हणतो चला या क्षेत्रात कुठेतरी आता शिकल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे. मग ते लहानपणापासून नाटक क्षेत्रात पथनाट्य वगैरे करत मग प्रायोगिक नाटक सुरुवात केली. मी व्यावसायिक नाटकाला प्रोडक्शनला काम केलं, अभिनय थोडं करायला लागलो. मग ते करता करता मला पहिला 2011 नितेश पवार दादा आहेत आमचे डिरेक्टर आहेत, त्यांचं नाटक होतं सुपर जागते, त्याच्यावर मी प्रोडक्शनला काम करतो. काम करता करता त्यांनी त्यांच्याकडे एक सिनेमा आला, तर त्यांनी त्यांच्या एका सिनेमाच्या डिरेक्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे असं कोण आहे का की जो हिमंत प्रोडक्शन वाला आहे जो काम करेल, तर त्यांनी माझं नाव सुचवलं नितेश सर आणि मग सांगितलं की आहे ना आमच्याकडे, तो खूप इमानदार आहे, व्यवस्थित आहे, छान आहे, बोलायला चांगलं आहे, सगळ्यांना मिळून बसून काम करत. मग तो माझा आयुष्यातील पहिला सिनेमा प्रोडक्शन म्हणून 2011 आणि 2004 म्हटलं की माझी पहिली सुरुवात 2004 पासून डॉक्टर उदय कामणकर हे निर्माते होते कायद्याचं बोला मकर ननसपुरे चा पहिला सिनेमा एज अ लीड ऍक्टर म्हणून आणि चंद्रकांत कुलकर्णी साहेब यांचा डिरेक्टर केलेला तो सिनेमा. तर उदय दामलकर यांच्या प्रोडक्शनला माझं पहिली सुरुवात
0: झाली
1: 2004 पासून आणि मग नितीश पवनी दादाने दिलेला तो सिनेमा 2011
0: आणि तो चित्रपट फारच गाजला.
1: खूप गाजला आणि मकरंदादा बरोबर आम्ही कुठे कुठे नाही फिरलो महाराष्ट्रभर. मी तर अनाउन्समेंट केली, मी रिक्षा करून त्या रिक्षामध्ये माईक घेऊन अनाउन्समेंट केलेली आहे की महाराष्ट्राचा सुपरस्टार वीरचा सुपुत्र तुमचा विनोदवीर तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या परभणीमध्ये आलाय, बीडमध्ये आलाय, तर तुम्ही आवर्जून हा पिक्चर बघायला पाहिजे, कायद्याचं बोला, कायद्याने बोला वगैरे सगळं करत असं अनेक अनाउन्समेंट करत त्या पिक्चरची आम्ही केली, जाहिरात केली. तर खूप एक आनंद वेगळा होता मला. असं करता करता मग हा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत माझ्याकडे मी 9 सिनेमे केलेले आहेत मराठीमध्ये आणि प्रोडक्शन आणि कार्यकारी निर्माता आणि ॲज अ ऍक्टर असे 9 सिनेमे माझे आतापर्यंत या प्रवासामध्ये झालेले. आणि आताही मी स्वतः एक रोज करण्याच्या मार्गावर आहे. चांगला सिनेमा आहे, कन्सेप्ट पण माझा आहे, पण बघू आता त्या दृष्टीने चालू आहे प्रयत्न. आणि एक मराठी आणि एक हिंदी बच्चन नावाचा एक कन्सेप्ट आहे, त्याच्यावरही वर्कआउट चालू आहे. तो प्रवास आता सुरू आहे आणि अचानक आता मग काही ठिकाणी मी इंटरव्ह्यूज बघतो. मग अशी तुम्ही म्हणालात म्हणा आवाज माझा आणि महावाईस महावाईस हे जे चॅनल्स आहेत ह्या महावाईसचे गजानन गवई हे जे संपादक त्यांनी मला एक संधी दिली. ती संधी देण्याच्या आधी आनंद गायक म्हणून माझे मित्र आहेत आणि प्रेम इंगळे म्हणून त्यांनी ही संधी मला गजानन गवई यांना सांगितलं की या व्यक्तीला तुमच्या बरोबर घ्या, खूप तुम्हाला सपोर्ट करा. त्यांचंही नवीन चॅनल होतं म्हणून त्यांना सपोर्ट म्हणून त्यांनी मला बोलवलं, सांगितलं की तुम्ही उपसंपादक मुंबईचं सभा पहा इंटरटेनमेंट सगळं डिपार्टमेंट आणि आम्हाला मदत करा. तर मी हळूहळू ते चॅनल रन करायला लावलं. आज खूप 45-55 देशामध्ये इंडियाच्या बाहेर महावाईस बघितलं जातं आणि खूप ठिकाणी त्याचा सपोर्ट आणि लोकांना आवडत आहे. आणि इंटरनेट बातमी अशा आहेत मग अशी तुम्ही म्हणालात प्रमाणे की कलाकारांचे इंटरव्ह्यू सगळेच घेतात त्या बातम्याला किंवा चॅनल सगळीकडे दाखवत
0: टीआरपी
1: वाढवत इंस्टावर म्हणा फेसबुकला. पण तुम्ही आजपर्यंत टेक्निकली लोकांना जास्तीत जास्त कधी इंटरव्ह्यू घेताना पाहिजे, त्यांचे इंटरव्ह्यू कोणी घेतले का? तेही कलाकारच आहेत ना, त्यांचं पूर्ण टीमवरने जेव्हा काम
0: होतं.
1: हा मग मी ह्या मताचा आहे की पूर्ण टीमने जर काम होतं तर प्रत्येक टेक्निशियनचा एक थोडा थोडस वाटा आहे तर त्यांचा थोडा थोडा इंटरव्ह्यू का नाही घ्यायचा. मी ठरवलं आणि माझंही स्वतःचं चॅनल आवाज माझा या नावाने मी सुरू केलं. महाराष्ट्राचा खरा आवाज तो लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून मग ती सुरुवात झाली. आज चॅनल खूप रन होत आहे, चांगलं होत आहे, तुम्ही सपोर्ट करताय आणि तुम्ही अनेक वेळा माझ्या सपोर्टिंगला बंडीसारखे उभे राहिलात. खूप खूप बरं वाटतंय की असे व्यक्ती माझ्या पाठीशी आहेत आणि अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे आज मी आज मोठा झाले.
0: स्वतःच चॅनल केलेलं
1: आहे
0: आणि त्याचं नावही खूप छान आहे, आवाज माझा आणि टॅगलाईन पण छान आहे. आणि कसं आता सगळेजण म्हणजे किंवा तुम्ही जसं म्हणाला पडद्यामागचे कलाकार यांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळणं अगदी छोट्या माध्यमांपासून मोठ्या माध्यमांपर्यंत तर ते पोहोचण्याचा प्रयत्न करतात असं आहे. आणि तुम्हाला सगळीकडे मी पण पाहिलंय, सगळीकडे सन्मानाने वागणूक मिळून जाते. ते तुमच्या प्रामाणिकपणामुळे
1: आणि कष्ट करण्याचा कष्ट सगळ्यांशी मिळून मिसळून प्रेमाने बोलून चालून आज नाट्यक्षेत्रातही मी बऱ्यापैकी लोकांना सगळ्यांना ओळखतात. अनेक ठिकाणी नाटकाचे पण इंटरव्ह्यूज घेतलेले आजपर्यंत नाटकाचे असे इंटरव्ह्यू घेतले जातात पण ते दिसतात कमी, पण टेक्निकली पण दिसतात कमी. टेक्निकली लोकांचे इंटरव्ह्यू येत नाही, पण माझ्या चॅनलला तुम्ही बघाल ना ते जास्तीत जास्त नाटकाचे टेक्निशियन आर्टिस्ट आणि कलाकार डिरेक्टर यांचे इंटरव्ह्यू जास्त कंटिन्यू मी दाखवत असतो. मी त्याच्यामध्ये कधीच भेदभाव करत नाही, कलाकाराला जात आणि भेदभाव हा प्रकार नसतो. त्याच्यामुळे आपण आपलं काम इमानदारी करायचं, सक्सेस आहे तो सगळं होणार. स्वामी आहेत आपल्या पाठीचे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही.
0: नक्कीच. आणि आपण पूर्वी कसं होतं प्रिंट मीडिया म्हणजे पेपरमध्ये नाटकाची जाहिरात यायची तेव्हा आपल्याला कळायचं की नाटक आहे आणि हे चांगलं आणि नाटकाचं परीक्षण पेपरमध्ये छापून आलं, वर्तमानपत्रात छापून आलं की आपल्याला या नाटकाला आपण जायला पाहिजे असं व्हायचं ते. पण आता सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह झालेला आहे की लोक आता रिव्ह्यूज घेतात, आपल्या हातात मोबाईल असतो त्यामुळे लगेच मोबाईलमधनं ज्या साईट्सवर पोहोचता येतं म्हणजे जसं तुमच्या आवाज मजा आणि महावॉइसच्या चॅनल्सवर पोहोचतायत तिथे रिव्ह्यू घेऊन नाटकाकडे जाणारे नाट्यगृहाकडे जाणारे प्रेक्षक वर्ग खूप मोठा झालेला आहे. या दृष्टीने मी म्हणेन की तुमचा खूप उपक्रम हा चांगला आहे आणि नवीन कलाकारांना देखील संधी देतात. तर नवीन कलाकारांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याविषयी सांगा. कारण गावातलं म्हणजे औरंगाबाद जालना अशा बीड वरून येणारी मुलं असतात किंवा आपल्या कोकणातून येणारी मुलं असतात ते मुंबईला एकदम पाहिलं की भरकून जायला होतं त्यांना. नेमकं कोणाकडे जावं, कुठल्या संस्थेत जावं, कोणाकडनं मार्गदर्शन घ्यावं हे त्यांना फारसं माहिती नसतं. तर तुम्ही नाट्य शिबिरं म्हणा किंवा अभिनय प्रशिक्षण शिबिरं जी घेता त्याच्या माध्यमातून किंवा एक सामाजिक कार्य म्हणून तुम्ही त्या मुलांना घडवता तर मार्गदर्शन जे करतात त्याविषयी थोडस सांगा.
1: तसं आता नवीन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना नवीन लोक येतात मग नवीन कलाकारांना एक आवड असते की नाटकात काम करावं, सिनेमात काम कर, सिरियल मध्ये काम कर. तर काही ठिकाणी कसं दुकानं मांडून काही लोक ऑडिशनच्या नावाने बसलेली आहेत, शिबिरं घेण्याच्या नावाने बसलेली आहेत. पण खरोखर त्याला शिबिरामध्ये जेव्हा ते भाग घेतात पैसे घेतले जातात शिबिराचे मार्गदर्शनाचे आणि ऑडिशनचेही काही वेळेला पैसे घेतले जातात पण खरोखर काम मिळते का त्यांना? नाही. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि अंधेरी गोरेगाव अशा अनेक ठिकाणी ऑडिशन जिथे घेतात तेव्हाही खूप ठिकाणी ऑडिशन देऊन मोकळा झालेला आणि बघितलं की लगेच काम नाही मिळत. खूप धावा स्ट्रगल आहे खूप आहे पण शेवटी मी ठरवलं की आता आपण काम करायचं नाही
0: आपण
1: काम द्यायचं. हे जेव्हा मी मनामध्ये ठाम केलं तेव्हा मी सुरुवात केली की काही ओळखीतले लोकांचे ऑडिशन्स असतील काय असतील तर ते आपण घ्यायचे आणि त्यांना सांगून मग ते फॉरवर्ड करायचे. तेव्हा टाटाचा एक छोटासा मोबाईल होता सॅमसंग त्याच्यामध्ये 1500 SMS यायचे 1500 SMS महिन्याला द्यायचे. त्याचा मी खूप फायदा घेतला आणि अनेक ठिकाणी अशा ग्रुपवर आणि पर्सनली एक मेसेज एका म्हणजे 20-20 मेसेज तुम्ही एका व्यक्तीला एका ठिकाणी पाठवू शकता असं होतं. तो प्रवास मी केलेला होता. मग ते SMS पाठवून मग लोकांची ओळखी झाल्या लोकांना कळायला लागलं की रेफरन्स बाय गणेश काळेकर हे जे नाव आहे ते 14-15 वर्षांमध्ये आजही गाजते. हे माझी कृपा नाही स्वामींची तुमची सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद आहे म्हणून काही मी इमानदारीत काम करणार म्हणतोय. काही कोणाचं देणं घेणं नाही ना लुबाडणं नाहीये आणि प्रत्येका ठिकाणी मी मार्गदर्शन करतो. आता नाट्य परिषद म्हणा किंवा सिनेमा आपलं चित्रपट महामंडळ म्हणा तर काही ठिकाणी त्या लोकांना फीस किती असते काय असं माहिती नसते. काही लोक रेफरन्स माझा देतात की गणेश तयकरांना विचार तेव्हा मी सांगतो की नाट्य परिषदेची एवढी एवढी फी आहे आणि चित्रपट महामंडळ एवढी तर त्या लोकांना मार्गदर्शन मिळेल ते तयारीत जातात आपले सभासद होतात आणि तो फायदा आपल्या महामंडळ आणि नाट्य परिषदेला होतो.
0: आणि अगदी विना मोबदला असं हे काम करत आहे. कसलेही एका पैची सुद्धा अपेक्षा ते करत नाही.
1: कास्टिंग आजपर्यंत जे करत आलो आहे सिनेमा म्हणा नाटक म्हणा कोणा कोणाला ब्रेक देणं म्हणा ना आपल्या रिसोर्स कुठे पाठवणं म्हणा तर एकाकडनंही 1 रुपयाही घेतलेला नाही. आपल्याकडे एक म्हणजे नाव घेत नाहीये मी आपले डिरेक्टर एक होते एक पिक्चर होता मोठे डिरेक्टर तर त्यांनी आणि त्यांनी एक नवीन पिक्चर करत होते आणि त्या सिनेमाचं मला प्रोडक्शनचं काम मिळणार होतं. तर डिरेक्टर मला घेऊन गेले होते त्या प्रोड्युसरच्या समोर. तर प्रोड्युसर म्हणले की तुम्ही या व्यक्तीला जर आणत असाल ज्यांचं नाव मराठी हिंदी आणि साऊथ मध्ये खूप गाजत आहे आणि हा फेमस व्यक्ती आहे त्याला जर आपल्या सिनेमात तुम्ही विलन म्हणून जर विचारणा करत असाल

0: थोडंसं आले लेखक
1: असं
0: आम्ही मीटिंग केली आणि मग मीटिंग केल्यानंतर त्यांना कथा आवडली, त्याने पैशाचे वगैरे व्यवहार झाला वगैरे आणि ते काम आज त्यांना म्हणजे आज एका एवढा मोठा व्यक्ती मिळवून दिल्याबद्दल ते कामही मला मिळालं. अशा रीतीने
1: एक सद्भावना केलेला काम नक्कीच त्या कामाची भावनिक देव तुम्हाला दिल्याशिवाय.
0: आणि आतापर्यंत जेवढे नवीन नवीन कलाकार त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही कोकणातून या महाराष्ट्रातून कुठेही या, तुम्हाला मुंबईत काही हेल्प लागले मागे ऑडिशनच्या संदर्भात की माझ्या कॉन्टॅक्टवर मला कॉल करू शकता. कॉल नाही लागला तर एसएमएस करा आणि विचारपूस करा. मी प्रत्येकाचा एसएमएस वाचतो आणि प्रत्येकाला त्याचा रिप्लाय देतो आणि काम देण्याचा प्रयत्नही करतो. तुम्ही बोला की अरे आम्ही फोटो पाठवले, बायोडाटा पाठवलं, अजून काम नाही, तसं नाही. हे स्ट्रगल आहे. तुमचं ऑडिशन तुम्ही जेव्हा पाठवता, ऑडिशन लिंक पाठवता, फोटो पाठवता, बायोडाटा पाठवता, तो आम्ही प्रोडक्शनला पाठवतो. प्रोडक्शनची जे क्रिएटिव्ह टीम असते ती चेक करते तुम्ही कुठल्या कॅरेक्टर मध्ये बसता आणि मग ते चेक केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि मग प्रोडक्शन मधून किंवा आमच्याकडनं तुम्हाला कॉल येतो आणि मग तुम्ही तो कॉल घेतल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे स्क्रीनडे देऊन ते काम मिळवू शकतं. अशा रीतीने पद्धतीने काम करणं गरजेचं असतं हे मी करतो.
1: हो आणि त्यात रेफरन्स बाय गणेश तळेकर म्हटलं की त्याला फार वेटेज असतं आणि नक्कीच त्या नावाची दखल घेतली जाते. आता मी पुढे असं विचारेन, जसं तुम्ही कलाकारांना प्लॅटफॉर्म देता, भूतकरू कलाकारांना प्लॅटफॉर्म देता, तसंच जे निर्माते ज्यांना पैशांची गरज आहे आपला चित्रपट सादर करण्यासाठी, उभा करण्यासाठी, त्यांना देखील तुम्ही चित्रपट महामंडळाच्या मदतीने किंवा काही जे आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत अशांकडे तुम्ही त्यांना घेऊन जाता आणि तीही मदत त्या भूतकरू चित्रपट निर्मात्यांना करता, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं ते तुम्ही कसं करता. कारण शासनाकडनं देखील मराठी चित्रपटाला अनुदान दिलं जातं आणि चित्रपट महामंडळाकडून दिलं जातं, पण तो प्रॉपर एक पास असतो तर त्याला तो फॉलो करणं गरजेचं असतं. तर ती सगळी जी प्रोसिजर आहे ते गणेश तळेकर सगळ्या चित्रपट निर्मात्यांना समजावून सांगतात. त्यांच्याकडे जे अप्रोच होतात त्याला ते नक्कीच मदत करतात. त्याविषयी सांगा.
0: कसं आहे म्हणजे काही निर्माते ऐकणारे आपण असतात, काही निर्माते नवीन असतात ते ऐकतात, पण ऐकल्यानंतर त्यांना नाही कसं आहे आपल्या आजूबाजूचे जे सर्कल असतं म्हणजे टीम असते ती परत त्या नवीन निर्मात्याला कोणातरी भेटतात आणि मग ते कानामध्ये काहीतरी सांगतात आणि मग आपण जे सांगितलं समजा किंवा मी सांगितलं त्यांना अच्छा तुम्ही निर्माते तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला स्टार्ट टू एंड म्हणजे पिक्चर सुरू होण्यापासून ते पिक्चर विकण्यापर्यंत मी तुम्हाला काम तुमचं काम करून देऊ शकतो. कधी कधी काय होतं की नवीन निर्माता विश्वास ठेवत काय अरे हा काय करणार आहे एवढं थोडी हा करून देईल वगैरे. पण मी म्हणत असतो की तुम्ही परीक्षा तर घ्या म्हणजे तुम्ही करू शकतो की नाही ते करू शकतो नाही ते तुमचा पुढचा भाग परीक्षा तर घ्या. आणि मी जे लाईनअप सांगेन जो माझा थोडासा अनुभव आहे जे पुढे मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली मी आज मोठं झालो त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांचे व्यवहार बघितलेले आहे त्याच्यामुळे हे मला अभ्यास झालेला आहे. हा अभ्यास माझ्यासमोर आहे तो मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो. पण आता कसं झालंय की काही निर्माते ऐकतात काही निर्माते ऐकत नाही. मी सांगतो की पहिलं बॅनर आणि प्रोडक्शनचं नाव रजिस्टर करा. तुम्ही प्रोड्युसर पार्टनरशिप मध्ये आहे सिंगल आहे काय याची सगळी माहिती त्यांना दिली जाते, फॉर्म दिला जातो, सांगितलं जातं. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही कथेवर काम करा. ज्या कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या एजनुसार त्यांचे कॅरेक्टर निवडा वगैरे असं करता करता मग तुम्ही लोकेशन्स प्रोडक्शन या सगळ्या गोष्टी मग टेक्निकली टीमला बोलून मग आपण त्यांना किती पैसे द्यायला पाहिजे, किती दिवसाचं काम आहे, किती आणि एक टप्पा असतो पैसे देण्याचं. काही काही प्रोड्युसर काय करतात इकत देऊन मोकळे होतात पिक्चर थांबतो आणि मग रडत बसतात. पण तसं नाही, एक टप्पा असतो टेक्निकली टीमला पैसे देण्याचा. सुरुवातीला सायनिंग अमाऊंट द्यायची त्याच्यानंतर सुरुवातीला काम सुरू झालं की तेवढं द्यायचं आणि मग बाकीचं राहिलेलं काम पिक्चर आणि आर्टिस्ट लोकांना कसं डबिंग नंतर
1: पेमेंट
0: क्लिअर करायचं. आर्टिस्ट लोकांच्या तारखा घ्यायच्या असतात की तुमचं प्रमोशनला आर्टिस्ट हवं असेल तर त्यांना सांगणं पण काही. आर्टिस्ट कसे एका ठिकाणी थांबत नाही, दुसरं काम आलं तिसरं आलं की ते तीन लोक तिकडे जातात त्या तारखा त्यांना देतात. कधी कधी आर्टिस्ट लोकांची चूक नसते मग कधी कधी प्रोड्युसरला कळतं अरे मी एवढा पिक्चर दिला आणि आला आता माझा आला असं नसतं. कलाकार
1: हा
0: कलेचा भुकेला असतो त्याला कलेसाठी काम मिळालं तर तो तिथे जाणार. पण हे प्रोड्युसरना पण कळलं पाहिजे की बाबा हा तर आपण आधीच जर तारखा दिल्या की माझ्या ह्या तारखा बुक आहेत ह्या तारखेला तुम्ही हवंय तर तो आर्टिस्ट त्या दिवसाचं काम घेणार नाही आणि ते काम न घेतल्यामुळे तुमचा प्रमोशनला त्याचा फायदा होईल, तुमचा सिनेमा हिट होऊ शकतो. ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत.

0: त्या
1: टेक्निकल
0: फसवणूक पण होत नाही आणि कोणाकडे जायचं कोणाला कोणाकडे जाऊ नये
1: हे
0: जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते ऐकलं पण पाहिजे. आणि मग फसल्यानंतर आता माझ्याकडे अशा अनेक केसेस आले की सुरुवातीला मी आहे माहिती नसे ओळखी आहेत आपल्या पण सिनेमे करतात बादशाहवर आणि जेव्हा बंद पिक्चर मग विकायची पाळी येते थिएटरला पण नाही लागत ना प्रोड्युसर दुसरो को प्रोड्युसर थिएटर साठी कोण पैसे टाकणार पण नाही येत आणि मग थिएटरला न लागणार मग चॅनलला न विकलं म्हणून मग परत विचारला माझ्याकडे येते जरा आम्हाला मदत करा आणि असं असेल तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्याकडे किती पैसे किंवा तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळतात तर तुम्ही जर रेडी असाल तर चॅनलला विका किंवा ओटीटी आता म्हणून नवीन प्लॅटफॉर्म सुरू झाले मग तिकडे विकू शकता आणि तुमचं जे काय पेमेंट असेल ते तुम्ही आणि माझी सवय आहे की समोरासमोर करणं
1: मी
0: कमिशनवर काम नाही करत तुम्ही समोर बसा चॅनलशी बोला चॅनल जे ठरवेल ते तुम्हाला मान्य असेल तिकडे अग्रीमेंट करा पिक्चर बी कोण टाका जे काय हक्क असेल या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे ते प्रोड्युसरांना पटलं पाहिजे आणि प्रत्येक प्रोड्युसरला आज माझी काही मदत लागते एनी टाइम मी नेहमी तयार आहे केव्हाही कॉल करू शकतो मेसेज करू शकतो सदैव त्याच्या मदतीला तयार
1: नक्कीच. आणि आता तुम्ही जवळजवळ 18 वर्ष म्हणताय मीडियामध्ये आहात तर चित्रपटाच्या
0: प्रोडक्शन मध्ये सिनेमा नाट्य
1: सगळ्या
0: टोटल 18 वर्ष
1: तर ते त्याचा अनुभव गाठीशी धरून तुम्हाला असं सांगा की तुम्ही आज या चित्रपट सृष्टीकडे नाट्यसृष्टीकडे कसं पाहता त्याचं भवितव्य कसं असेल त्याविषयी सांगा. कारण ओटीटीचा आपण जर उल्लेख केला तर ओटीटीमुळे जरा थोडा नाट्य व्यवसायाला आणि चित्रपट व्यवसायाला थोडासा फटका बसला असं आपण थोडंफार म्हणू शकतो. तर तुमचा दृष्टिकोन यावर काय आहे ते जाणून घेता
0: आता नाटकाचं कसं आहे माहिती आहे काही काही जणांना नाटक करायचं असतं पण काही प्लॅटफॉर्म घेत नाही काही लोक ऑडिशन्स नाटकाचे असतात नाटकं तिथे जातात प्रयत्न करतात पण माझं काही कलाकारांना एकच म्हणणं आहे की ते प्रॉपर ऑडिशन आहे का ते बघा त्यांचं बॅनर कुठलं आहे ते बघा की त्यांची नाटकं आधी आलेली आहेत का ते बघा किंवा नवीन डिरेक्टर आहे किंवा जुना आहे ते बघ म्हणजे सगळ्या टेक्निकली बाजू जेव्हा तुम्ही सामावून घेऊन किंवा बघून मग ते ऑडिशन द्या
1: मग
0: ते नाटक सुरू होणार का तुम्ही काय करा प्रॅक्टिस म्हणजे रेसरला जात ते नाटकच आलं नसतं तुमचे 1 ते 1.5 महिना त्या रेसरमध्ये फुकट गेलं तर काय उपयोग आहे म्हणजे तुमची मेहनत तुमचा पैसा खाणं पिणं सगळं फुकट तर ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही पावलं टाका आणि नाट्यक्षेत्र यायचं असेल तर पहिला अभ्यास करा अभिनय काय अभिनयाचे नवरस काय हे पहिलं वाचन करा आणि वाचन खूप महत्वाचं आहे नाट्यक्षेत्रात यायचं असेल सिनेमात यायचं असेल पहिलं वाचन करा वाचनातून तुम्हाला आपोआप अभिनय काय आहे की कॅरेक्टर्स काय आहेत हे कळायला लागेल मग त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा चालणार तेव्हा तुम्हाला कोणी बोलले आणि स्वतःच आज मोबाईल सारखं एवढं गॅजेट आपल्या हातात आहे त्याचा उपयोग करा इकडे तिकडे न जाता मोबाईल समोर खिडकीचा उभा करा आडवा करा कसे कर त्याच्यातून तुम्ही जे जे कॅरेक्टर तुम्हाला जे आवडतं की बाबा हा एक कॅरेक्टर मला मी करू शकतो ते कॅरेक्टर वेगवेगळ्या अभिनयातून तुम्ही सादर करा आणि स्वतःच एक युट्यूब चॅनल चालू करा आणि ते युट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्राम आणि यांच्या सगळीकडे पाठवा कोण ना कोणतरी तुमच्या त्या अभिनयाची दखल घेऊन तुम्हाला बोलण्याशी राहणार आणि अभिनय तुम्ही जेव्हा व्हिडिओद्वारे करता त्याच्या खाली तुमचा नंबर टाकायला विसरू नका समोरच्या व्यक्ती कॉल कोणाला करणार हा तू आहेस कळलं नाव आहे पण ते नाव आणि नंबर जर खाली दिसत असेल तो व्यक्ती लगेच तुला बोलून घेईल तुझं माझ्या पिक्चर मध्ये काम आहे हे कॅरेक्टर आहे तुझ्यासारखाच माणूस करू शकतो सेम टू सेम तू जे केलेस आता अभिनय तो आमच्या सिनेमातला कॅरेक्टर आहे आर्टिस्ट कलाकार पाहिजेच होता पण तू आहेस असं सांगून त्यांना एक संधी मिळू शकतो.
1: प्रोडक्शन हाऊसेस 8-8 10-10 वर्षांचा त्यांच्याकडे तो डेटा असतो
0: नाही क्रिएटिव्ह टीम चॅनल मध्ये आणि प्रोडक्शन टीम ना शोधतच असते आर्टिस्ट त्यांचे माया ट्विटर इंस्टावर किंवा युट्यूबला आहेत तर आपण हा जो प्लॅटफॉर्म मला हातात आहे तर आपण त्याचा प्रयत्न काम करू नये आपण ते करणं गरजेचं आहे आपण करत नाही काही वेळा आणि मेन म्हणजे माझा आर्टिस्ट नेहमी सांगणार असतं की वाचन आर्टिस्ट अजिबात वाचन करत नाही डायरेक्ट काम मिळालं कॅमेरा समोर त्याचा बंबल झालं किंवा बंबल मग ते कळतं की याचं वाचन करतं माझं प्रत्येक आर्टिस्टने एवढं सांगणं आहे की प्रत्येकाने वाचन जास्तीत जास्त करायला पाहिजे न्यूज पेपर्स आहेत आपले
1: काही बातम्या
0: आहेत पुस्तक आहे त्याचं वाचन करत वेळात वेळ मिळेल त्याचं वाचन करत आणि ते मोठ्याने वाचा मोठ्याने वाचण्याने तुम्हाला शब्द कळतील शब्दातून कॅरेक्टर कसे काय निर्माण करायचे कसं काय येऊ ह्या सगळ्या गोष्टी होत त्याचा प्रयत्न करा.
1: आणि एक विचारायचं होतं म्हणजे ते आपल्याकडे वेगवेगळे चित्रपट येत आहेत म्हणजे ऐतिहासिक पण येत आहेत नंतर सामाजिक येत आहेत अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर कार्यकारी निर्माता म्हणून काम करताना नेमकं काय अनुभव आहे त्याविषयी थोडस सांगा.
0: कसं आहे म्हणजे की प्रोडक्शन जेव्हा हातात येतं आपल्याला तर त्याचे एक डिझाईन बनवायला लागतं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की रायटर जेव्हा कॅरेक्टर्स आणि कथा लिहिली जाते रायटर म्हणून ती अंमलात आणण्याचं म्हणजे ते उभं करण्याचं काम आपले डिरेक्टर आणि पीओपी यांच्या हातात असत. हे दोघं जे मेन आहेत टोटल तिघ आहेत या तिघांची जेव्हा गट्टी जमते तेव्हा तो पिक्चर कसा उभा करायचा काय याची रूपरेषा हे डिझाईन बनवलं जातं आणि त्याला लागणारं काही मटेरियल आहे ते मटेरियल माझ्याकडे येतं गणेशजी असं आहे तुम्हाला आम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करायचं आम्हाला कलाकारांपासून प्रॉपर्टी पर्यंत तुमचं काम हे आम्हाला तुम्ही द्या आणि ते कुठे कुठे लोकेशन आहे काय हे सांगितलं तर मग ते लोकेशनचं हंटिंग करून आम्ही मग ते लॉक करतो. लोकेशन लॉक केल्यानंतर तिथे कुठले सीन्स होणार आहेत सीन येणार आहेत पिक्चरमध्ये मग त्या पद्धतीने आम्ही ते सादर करून मग ते प्रॉपर्टी तिथे लावून आणि तो तशाचा तसा सीन म्हणजे कथेनुसार आम्ही उभा करून तो पिक्चर असा पूर्ण तयार होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो.
1: आणि मी आता असं विचारेन की आता नवीन तरुणांना तर तुम्ही एवढं मार्गदर्शन भरभरून केलेलं आहे तुमचे आता आगामी प्रोजेक्ट दोन येणार आहेत त्याविषयी थोडासा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: माझे असं नाही मी स्वतःला कधीच माझं म्हणत माझी टीम आहे सगळ्यांना मी घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो कोणी माझ्याबरोबर येऊ न येऊ हा विचार नाही करत. माझं येणारे प्रोजेक्ट कसं भवानी नावाचं एक कन्सेप्ट आहे तो एक सिरियलच्या माध्यमातून वेबसिरीजच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे किंवा सिनेमाच्या माध्यमातून त्याचं रायटिंग चालू आहे म्हणून ते थोडस दोन्ही गोष्टी करणार आहेत जसं प्रोड्युसर अवेलेबल होईल तसं आपण त्या पद्धतीने एक कन्सेप्ट तो भवानी नावाचा वेगळाच म्हणजे एक लेडीज ओरिएंटेड असं एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये म्हणजे मुलींना असं स्फूर्ती देणारा कॅरेक्टर आहे. आजच्या घडीतल्या मुलींना एक चॅलेंजिंग रोल त्या व्यक्तीचा असेल आणि अशी कोण मुलगी जी असेल ती घोडेस्वार करणारी असेल बाईक चालवणारी असेल जी धावणारी असेल जी कराटेपटू असेल आणि एक्सप्रेशन तिचे चांगले असतील हाईट चांगली असेल अशा त्या भवानीच्या मी शोधात पण आहे. जर आपल्या आपल्या जर असेल कोण आर्टिस्ट चांगली डायलॉग डिरेक्ट पण करणार असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता मी त्या शोधात पण आहे. तो एक कन्सेप्ट खूप छान आहे. दुसरं एक नाटक करण्याचं चाललंय आमचं स्वराज्याचं तोरण तुमच्याकडे आमचे सतीश जी देसाई येऊन गेले असते तर ते आणि आम्ही टीम हे नाटक व्यावसायिक करतोय तर ते महाराजांचं एक वेगळं नाटक आहे की महाराज सगळ्यांना मोठे झालेले आणि त्यांचे परफॉर्म सगळ्यांना दिसलेले पण महाराज जेव्हा मोठे होत कसे मोठे झाले आणि काय पराक्रम झाले हे कोणाला जास्तीत जास्त समोर आलेलं नाही ते आम्ही नाटक किंवा सिनेमाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन लोकांना त्या माध्यमात आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो.
1: आणि थोडं हल्ली चित्रपट सृष्टीमध्ये बोललं जातं की गटबाजी होते तर या गटबाजी बद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे आहे का की
0: आहे ना 100%. कसं आहे माहित आहे की एक टीम बनली आहे आता की त्या जुने कारण टीम बनली म्हणजे कसं ते जुने एकत्र काम करत आज टीम बनली त्या टीम मधून असं मी डिरेक्टर आहे मी मॅडम तुम्ही माझ्या खूप जवळच आपण ओळखतो तर मला कुठेतरी तुम्ही ह्या टीम मध्ये पाहिजे आणि ह्या सिनेमात पण पाहिजे सिनेमामध्ये तसं एक असतं एक बॉन्डिंग आहे त्या गोष्टीला म्हणतो बॉन्डिंग म्हणतो आपण ते सगळ्या टीम मध्ये काम करतं पण कधी कधी काय होतं की नवीन लोकांना पण संधी द्या असं मला म्हणायचं की नवीन लोकांनाही तुम्ही तुमच्या टीम मध्ये घ्या त्यांना घडवा ना उद्या तुम्ही म्हातारे झालं तर पुढे तुमची टीम म्हणून ते पण समोर समोर आले पाहिजे तर असं करणं होतं की ते आपलं तेच आपलं आपलं तेच आपलं आपलं प्रत्येक वेगवेगळ्या स्टोऱ्यांमध्ये हे पात्र चेंज होतं
1: आणि चेंज
0: आणि मग प्रेक्षकावर अरे काय याचा परिणाम काय होतो की सिरियल आणि सिनेमावर होतो त्यापेक्षा कसं अर्धी टीम नवीन घ्या अर्धी जुनी घ्या आणि यामध्ये नावारूपाला तुम्ही पण या आणि नवीन लोकांना पण असा माझा उद्देश आहे की ह्या पद्धतीने काम केलं ना सगळ्यांना मिळून मिसून एकीने आणि अडीअडचणीत पहिली गोष्ट काही काही गोष्टीला माहिती आहे की आपले चांगले काही कलाकार न सांगता मदत करतात मोठे मोठे, म्हणजे हा माझा अनुभव आहे की मला केलेली आहे किंवा माझी मी सांगितलेल्या त्या व्यक्तींना मदत पोहोचवलेली असे अनेक कलाकार आहेत. तर ह्या मोठ्या कलाकारांची नावं न घेतलेली पाहिजे, कारण की त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही मदत केली एक मित्र म्हणून, तर तुम्ही नाव कुठे येऊ नका, आमची मदत तुमच्यापर्यंत पोहोचवली. अशा अनेक कोरोना काळात अनेकांनी एवढ्या सेलिब्रिटीने मदत केलेली आहे आणि आम्ही त्या कोरोनाच्या काळात अनेक कलाकारांना म्हणजे आम्ही कधी धान्य वगैरे काय देताना एकही फोटो काढला नाही. आणि आम्ही आम्ही हे कसं टीम लेवलने काम केलं, म्हणजे तुम्ही जर दादरला राहत असेल, मी ठाण्याला राहत असेल, तर मी ठाण्यावर सांगा दादरला मॅडम तुमचे जेवढेही टेक्निकली लोक असतील आपल्या नाटक क्षेत्रात किंवा सिनेमा क्षेत्रात, तर ते किती लोक आहेत काय त्याची लिस्ट बनवा, आम्ही तुम्हाला ते धान्य तुमच्यापर्यंत पोहोचवू. मग आम्ही त्या पद्धतीने असे प्रत्येक एरियामध्ये तुमच्यापर्यंत असे मित्र मंडळी अशी मैत्रिणी आम्ही उभी केली, हात देणारे साथ देणारे, आणि त्यांच्यापर्यंत लिस्ट बनली, तसं आम्ही धान्य पोहोचवलं आणि ते टेक्निशियन लोकांपर्यंत घरामध्ये ते गेलं. असा कोरोना काळातला पण आम्ही मदतीचा हात दिलेला आहे, पण आम्ही कुठे गाजावाजा ना प्रसिद्धी मागितली ना कुठे केली, पण हे देवाने सांगितलं की साथ द्यायची. आणि आपला कलाकार आज भुकेलाय, म्हणजे तो काही भिकारी नाहीये, आज त्याला काम नाहीये म्हणून त्याच्याकडे अन्न नाही, म्हणून आपण आज मदत करू. म्हणून अशा अनेक मान्यवरांकडनं आपण मदतीचा हात घेतला आणि त्यापर्यंत टेक्निशियन
1: तुमच्या सामाजिक कार्याकडे मी येणारच होते. सरांनी बरेच रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेली आहे, ते स्वतः रक्तदान देखील करतात आणि तसंच अन्नदानाचं सुद्धा ते काम पाहतात. आणि दुसरं म्हणजे अन्नदान झालं, रक्तदान झालं, त्याबरोबरच कलाकारांना एक प्लॅटफॉर्म देणं झालं, अशा वेगवेगळ्या सामाजिक स्तरांवर देखील सरांचं फार मोठं काम आहे. आता सामाजिक कार्य आपण सांगू नये असं म्हटलं जातं तुम्ही म्हणाला, तरी फार अजून काही कुठली सामाजिक कार्य करतात त्याविषयी आम्हाला जाणून घ्या.
0: असे का अनेक कार्य करायचे, आता तुम्हाला समजा टेक्निकली कुठल्याही व्यक्तीला आपल्या
1: नाट्यक्षेत्रात
0: मानधन देण्याचा प्रयत्न चालू आहे, आता माझी बोलणी चालू आहे, त्यांचं काही जणांचे फॉर्म कसे भरायचे काय भरायचे शासनाने कसं अनुदान देतं हे कोणालाच माहिती नाही. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळाने की अशा वृद्ध कलाकारांना शोधून त्यांची एक मीटिंग घेऊन किंवा त्यांचा एक बायोडाटा हे करून त्यांच्यापर्यंत अधिकाधिक माहिती देऊन त्यांचे फॉर्म स्वतः कलेक्ट करून भरून ते शासनापर्यंत पोहोचून त्यांना मानधन देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे असं त्यांचं एक पेन्शन चालू राहील औषध पाण्यासाठी. ही एक मदत करण्याची माझी एक विनंती आहे की या दृष्टीने आज नाट्यक्षेत्र आणि नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळाने करावं अशी इच्छा आहे. दुसरी गोष्ट टेक्निकली जेव्हा कोणालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, समजा गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल ऍडमिट आहे आणि त्याला दवा पाणी औषध पाणी किंवा ऑपरेशनसाठी काही खर्च लागत असेल का, तर कृपया ऍडमिट असेल ना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटल, तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा, जरूर मला मेसेज करा, त्याच्यासाठी मी मदत करायला नेहमी तयार असेल. हे नाट्यक्षेत्रातील चित्रपट आणि अन्य कुठलेही लोक असू द्या, असं नाहीये की बाबा मी फक्त नाट्यक्षेत्र आहे, मी एक समाजसेवक असल्यामुळे मला कुठलंही हे नाहीये की गर्व नाहीये की मी एवढ्याला देणार मी तेवढा, तसं सगळ्याला देण्याचं मी मदतीसाठी नेहमी उभा आहे, माझ्या जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच गणेश सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा एकंदरीतच मीडियातला जीवन प्रवास आम्हाला उलगडून दाखवला, त्याबद्दल आचार्य 90 FM कडनं मी तेजस्वी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद आचार्य 90 FM चे, त्यांनी आज मला इथे बोलून संधी दिली बोलण्याची आणि माझा प्रथमच पहिला इंटरव्ह्यू आचार्य 90 FM ने घेतल्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य असंच प्रेम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असून धन्यवाद.
1: आणि मित्रांनो, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आमंत्रित केले होते श्री गणेश तळेकर यांना, जे आवाज माझाचे संपादक म्हणून कार्य पाहतात आणि महावॉइसचे उपसंपादक म्हणून काम पाहतात, तसंच एक उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि कार्यकारी निर्माता म्हणून त्यांची इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. पुन्हा एका नवीन गेस्टसह भेटूया पुढील गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये, तर मी तेजस्वी आपला निरोप घेते, तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. थँक्यू.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: action volunteers who will actually help us, you know. Even in fact, it is, you know, just holding the measuring tape. If it's as penny job as holding the measuring tape, to just, you know, but while they're holding the measuring tape, they will actually understand how the entire set marking works. So even if I am giving the marking and these volunteers are holding the set, he knows what kind of a technique is I am using to actually mark the entire stage, to actually mark the sound, how the sounds are plotted, how the lights are plotted, how the truss is plotted. So even there is a lot of work for this promoter, so they actually, you know, spend the entire nights at the set. But it is also fun because a lot of people doing the promoter or the doing this volunteer job forget that they are doing something while they are in college and having a lot of fun and making a lot of memories and experiences along with it.
1: Nice.
0: And that's how they actually know that if they are interested in doing this or not, because if you cannot work as a promoter, you can never work into event industry. For me, it was very smooth for me is because I didn't have to climb the pyramid. Because since I was an architect, actually, I directly joined as a designer and an architect for the firm. But actually, when I have seen a lot of people who actually started with promoting and then they were promoters, they used to do stagehands. So what stagehands usually do is when it's an award function or something, like it's a, you say IFA or something. So, you know, we see some girls or some boys who will just bring the awards on the time of the show, and then the awards are presented. These are presenters. Presenters, stage hands. These are helping hands on the stage, and then basically these are also kind of jobs that you have to do, which are on per day basis. But once you do it, first big thing is that you can do it while you are in college, because it's a weekend thing. You can just go for one weekend. You also earn while you are in college, because if you are a promoter, you are paid some XYZ amount. It's not going to be big, but you are paid some XYZ amount. Yeah. So you have a sense of, you know, earning also in that. While you are in college, you can, you know, make few thousand bucks while you are in college, and you can do your own expenses with it. So it gives you a, you know, gist of money also and the experience also that you actually need to do this or not. But after that, you can start with, if you are in college, you can also start with you know, trying to getting into softwares like Blender, softwares like Vectorworks, for that matter. Vectorworks is a very heavy software. It's a production heavy software, but Vectorworks, for that matter, if you can get a crack, I don't think so, you get a crack or something, but it's a licensed software.
1: Yeah, we can get licensed software.
0: A lot of light designers, production designers use Vectorworks. I see very less in India, but internationally, if I have worked with few international production agencies, they always use Vectorworks, AutoCAD, and you can actually start designing and planning in a way. The students, if he is very interested, he can actually start designing in a way that if he was getting married, how would he want this his entire stage to look like? How would he want his buffet area to look like? So it's a flow. It's like your gate, foyer, walkway, entrance, then your buffet area, then your VD area, and then your stage. So it's a flow. So if at all I was getting married, I know in my mind what kind of stage would I have. So even he can, you know, start doing this, because it's an AutoCAD. Whatever I do, planning and everything, with all the layouts and everything, it's an AutoCAD thing. We do it on AutoCAD, then we build it on SketchUp and all those 3D Blender, Vectorworks, all those kind of software. We do the 3D designing, make walkthroughs and everything. It's experiential, same as architecture. So rather than, you know, if you are learning your 3D softwares and everything, if rather than you want to, you know, spend your time making buildings, you can also spend your time making a simple stall. For you can just imagine, even I do this kind of exercises even now. So if I see some brand who's got a very good color, so even I did it 1 week back, if I had to show you, I could. So there was one brand, Australian brand, they had a very good royal green kind of a color and a golden kind of a bottle. It's a cosmetic brand, and I just thought that what if I would be designing a stall for this brand?
1: Mm-hmm.
0: And then because I had some free time, I got into designing, and I actually have a full stall ready for this brand. If this brand wants to, you know, do an exhibition stall somewhere, they actually have an entire stall ready with the working drawings, with the fabrication, everything ready. Because I thought that this might be a very good inspiration for my designing. So even students can, you know, actually start taking whatever, it can be just pawns.
1: Mm-hmm.
0: They can just think, if I have to design a stall for pawns, how would it look like?
1: Nah.
0: And they can, you know, just take a space which is like 20 feet by 20 feet or, you know, 40 feet by 40 feet. It would be a very good exercise, and they can just make their creativity last. And after the college, when they actually want to get into a job, they will actually have some 3D designs or layouts ready with them to show these production agencies that these are the stalls, these are the wedding layouts that I have actually been working on when I was in college. And they would actually know that you can work on AutoCAD, you can work on 3D design. Because since the time I had started, I have never shown my portfolio. I don't have a portfolio.
1: Okay.
0: I never had an architecture portfolio. I've never shown my architecture portfolio to my employers. I have always, you know, cracked my meetings, in-person meetings, and I've showed them my interest. And after that, it was always design, because since I said I had done the AR wedding, then the Coldplay, then the Ed Sheeran part, and a lot of other things, so it was always project based. So once you are into it 1 or 2 years, then you can just be like, this is the project I've done, this is the project I've done, this is, and that's how it is. But for the first, they actually need to know that you can work very well on AutoCAD. You have a good space planning and, you know, functionality of space kind of an understanding. You are creative by your side. You know how stage works. So if at all you can, you know, start with an exercise where you just have to build a concept stage. What it is going to be? It's going to be a platform. It's going to be a few steps. How the artists are going to be going up, where the band is going to sit, where the lights are going to sit, where the dress is going to sit, where the lights are going to hang. So it is just imagination, and for that you have to be on the set.
1: Yes.
0: So once you start seeing it, so it's very easy. For a student, what he can do is just attend one concert or something. You always spend a lot of money in architecture. You can just spend $2,000 and, you know, get into a concert, go as near as possible to the stage, click pictures of the stage, come back home, open the picture, and try to
1: analyze.
0: You know, analyze, and then make a 3D design of that stage, and you're through with it.
2: Yeah.
0: So because all these agencies, production agencies, actually want hands who could visualize and who could actually make a real render out of their imaginations.
1: Yeah.
0: So because they can't.
1: So that's the window which we get. So I feel, after talking to you regarding this specializations, so I think it comes for every creative space. For example, if we talk about set designing, the person should be creative.
0: Correct.
1: Okay, the person should be very much hands-on. The person should be good with software. You know? And observation is the keystone of everything, I feel. And as for choosing the career path or how to get into set designing, I think this is the very good window. For example, attend volunteer production volunteers. There you develop networking, there you develop contacts.
0: True. That's how you get
1: jobs. And you get experience. So whenever after graduation, if you directly apply to any set designing firm, you are already on the upper hand, because you already
0: do.
1: And plus you have an architectural degree as well. So that adds up to it, and you don't have to build your portfolio, you just have to
0: give
1: your
0: portfolio.
1: So that becomes a very interesting okay. So I think it was very good talking with you,
0: sure.
1: Saurabh.
0: Yeah.
1: Thank you for coming. I think many students will be contacting you after this.
0: Hopefully.
1: Sir, I want to
0: join. Actually, a lot of students have been contacting me. We can actually wrap this up and then continue.
1: No problem. Okay. So then we'll meet again.
0: Good talking.
1: Good talking to you. Thank you.
0: Okay.
3: Hello.
2: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्याला तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ह्या ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणत? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
3: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले. पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल. पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
2: बरं.
3: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आहे. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना तर करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
2: अच्छा.
3: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं
2: इन्स्पिरेशन.
4: रिस्पॉन्स मग नंतर स्टॉल सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत, अजून व्हरायटीज आणा. ऑक्टोबर्स किचन सन फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते म्हणले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा, इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले ते.
2: अच्छा.
4: तसंच आम्ही मग अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
2: अच्छा.
4: जसं की खालसा कॉलेज, रुया कॉलेज, जय हिंद कॉलेज स्टॉल सेटअप केले.
2: प्रेक्षक तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला आणि किती बघू काय बघू. इथे छान हे म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत. हो, दाखव तू. येस येस.
3: रोजेस आहेत.
2: रोजेस पण बनवले आहेत. किती
3: गोष्टी कॉलेजला किचन्स आणि रोजेस
2: हे जास्त बरोबर.
3: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही. तोरण असेल, परत आजकाल बायकांना लागतात ना काय बोलतात
2: टेबल क्लॉथ,
3: टेबल क्लॉथ असेल
2: आणि फुलं. मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
4: लिलीज, लॅव्हेंडर्स हे कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात. वॉशेबल आहे, युजफुल पण आहे. आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं तर. म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
2: हा, मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो. मग ती खरी फुलं आपण गेलो गेलो की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता, किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके, आणि हे एक फूल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल, म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा, तर त्याला फार असं छान वाटेल. कारण हे लाईफ लाँग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं, तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा, आणि किती वेगवेगळी फुलं आहेत, कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
3: डेझी आहे,
4: डेझी पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे.
2: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता करता येईल, ते कसं, थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचंय त्यांना?
3: टाइम कन्झ्युमिंग
4: आहे, पण न्यू न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये असे वेगळे झाले युनिक पॅटर्न आहे. कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या, आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे असे पॅटर्न्स असतात वगैरे, ते ऑनलाइन वरनं पण शिकलो, युट्यूब
2: अच्छा
3: कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
2: हे कसे कंचित, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच, मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता, बरोबर, आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तो स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केटिंग.
4: मार्केटिंग मोस्टली माझी दीदीच बेस्ट करते, इन्स्टा हँडल सांभाळते, आणि माझा भाऊ आहे चांगलं
2: सांगतो, तिच्या रील्स चांगल्या करते.
3: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना आपण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवल मध्ये आहे, आणि कस्टमाइज आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा. हा तर हे ह्याच्यामध्ये वेगवेगळे असतात, आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
2: एकच आहे आणि त्यात मल्टी कलर बरोबर,
3: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली, की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं,
2: युनिक असलं,
3: युनिक असलं, आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनून बनून व्हायरल करूया, आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया.
2: अच्छा,
3: तर आम्ही पहिला, आम्ही विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
2: अच्छा,
3: वडाळ्याला. हा, पहिला स्टॉल आमचा एकूण तर एक होता पहिला, मग नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेव्हा की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टी करा.
4: आणि कॉलेज एज आम्ही असे पोर आहेत, तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगला भेटेल, की तुम्ही अजून म्हणलं की दुसऱ्यांना पण वाटेल
2: करावं नक्की, कारण मुलांना मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं, आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखरपुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्त आकर्षित झालेली असते.
4: खूप यंग पीपल आणि मोस्टली ते घेऊनच जातात, कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात, बुकेज असले, टोट बॅग्स पण असतात आमच्याकडे, सनफ्लावर्स मध्ये, डेझीज मध्ये
3: बॅग
2: कस्टमाइज. बॅग आणले नाही ना तुम्ही?
3: बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच, आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे, की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जाते. असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं.
2: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
3: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे भांडुपला पण केलंय.
4: आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला. पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला, त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
3: एनकरेज करतात.
4: बरोबर. आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे जे ऑफिस कलिग ते खूप घेतात करून, मग त्या रिस्पॉन्स भेटला की किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
2: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघ

0: करता बरोबर. मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार? ते तडपण असतं ना. आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात, तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता 1 इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
1: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना,
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय, थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम 3
2: गावी 1-2 महिने आम्ही शिकलो आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1 तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाईड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाऊ काम करतोय,
0: ते
2: हळूहळू होणारच आहे. तर तुम्ही बघत राहा इन्स्टा
0: क्रोशाज ऑफिशियल,
1: इन्स्टाची आयडी आहे क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात. पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट्स हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते हा वाला, हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात. हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणारे मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटीमध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटीमध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स पण आहेत, कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटर्डे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस ह्याचं हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेज कॉलेज वगैरे कॉलेजले असतो, मॉर्निंगला असतो 10 to 1 PM.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे म्हणजे 2 महिने रात्र आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात. सो
2: विचार की ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day असं एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन्स नॉर्मल स्मॉल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th, ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला शिकायचं, जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगला आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते, पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर्स आहेत ज्यांनी आमच्याकडनं 6-7 बुके घेतले आहेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट्स पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, तर लक्की पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत होऊ आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांना नाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्की आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि त्या अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90FM यू ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90FM.
1: थँक्यू सो
2: मच फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करा. हो
0: बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच. बाय
2: बाय. थँक्यू.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोतेहो आणि प्रेक्षक, मी अर्जय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोतेहो, आपला सेगमेंट फॅशनिस्टा, या सेगमेंटच्या अंतर्गत आपण एक आज खूप सुंदर अशी मुलाखत इथे घेणार आहोत. खरं तर फॅशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो लोकांचा बदलत चाललेला आहे, आणि हाच बदललेला दृष्टिकोन आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. कारण म्हणजे आतापर्यंत मी खूप फार क्लिअर बोलणारी मुलगी आहे. आतापर्यंत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की बऱ्याचदा मराठी माणूस मागे असतो. पण आता जे मी नावं इथे घेणार आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की अर्थात मराठी माणसाने सुद्धा अगदी अभिमानाने या फॅशन इंडस्ट्रीमध्ये उडी मारलेली आहे, आणि ते काहीतरी केवळ हलकं फुलकं असं नाही तर काहीतरी धमाकेदार घेऊन आलेले आहेत. तर अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत ज्वेल वन पेशंट, हा जो एक खूप सुंदर आणि भव्य दिव्य असा फॅशन शो होणार आहे या संपूर्ण फॅशन शोची, या ब्युटी पेजंटची टीम. तर आज आपल्यासोबत स्मृती एंटरप्राइजेसच्या फाउंडर आणि द ज्वेल वन ब्युटी पेजंटच्या ऑर्गनायझर स्वतः स्मृती बुणगे मॅडम आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM.
1: थँक्यू.
0: त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला की या इंडस्ट्रीमध्ये आपण काहीतरी वेगळं करू शकतो, तर तो निर्णय घेतलेला कशा पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण करायचा याचं उत्तम उदाहरण अर्थात आपले दुसरे ऑर्गनायझर आहेत आधार शिंदे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत.
2: थँक्यू.
0: त्याचबरोबर असं म्हणतात की कोणतीच गोष्ट ही एका किंवा दोघांनी पूर्ण होत नाही, पुढे जायचं असेल तर आपण नेहमी एकमेकांची साथ, एकमेकांना साथ देऊन, एकमेकांचा हात धरून पुढे गेला पाहिजे. आणि असं म्हणत या संपूर्ण प्रवासामध्ये द ज्वेल वन ब्युटी पेजंट सोबत जोडलेले आहेत चंद्रकांत जयबाळे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. तर एकंदरीतच द ज्वेल वन ब्युटी पेजंटचे हे 3 ज्वेल आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत.
1: थँक्यू कोमल.
0: तर आता स्मृती मॅम, नावच वरती लागलेलं आहे स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत, तर का म्हणजे असं का म्हटलं की आपण हा फॅशन शो घेऊन यावा? मिस महाराष्ट्र, मिसेस महाराष्ट्र ही एक जी वेगळी संकल्पना आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडताय, तर का?
3: जेव्हा आम्ही हा

0: म्हणजे जी जेव्हा आम्हाला ही संकल्पना सुचली तेव्हा आम्ही आम्हाला थोडी भीती वाटली की फॅशन मध्ये आपलं तर काही गोल नाही, म्हणजे आपल्याला काही नाही, जास्त अनुभव नाही किंवा एक्सपिरियन्स नाही, तर कसं करायचं. बट आमचं जो आमचा जो विजन होता ना की नाही हे आपण सर्वसामान्य महिलेसाठी करतो की फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिनेच पाऊल ठेवायचं का की जिची फिगर 24, 36, 24 असं काही ते असतं
1: बरोबर
0: ते तसंच असायला हवं की ती सुंदरच असली हवी की तिने ते जे आपण जे नाईट रुटीन करतो तिनेच
1: स्किन केअर रुटीन
0: जे करतो ते तिनेच करायला हवं का. नाही असं आम्हाला वाटलं की नाही हे सर्वसामान्यासाठी हवं आणि म्हणूनच आम्ही ही संकल्पना अशीही रचली की नॉट ओनली ऑनलाईन ऑडिशन्स. आता कसं आहे की ऑनलाईन ऑडिशन्स जसे आपले घरगुती महिला असतात तिला ऑनलाईन ऑडिशन्स कसं जमणार, म्हणजे तिला आपण एक आपण तिला स्लॉट दिला की ह्या स्लॉटमध्ये आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, पण समजा तिचे मुलं आहेत तिला नाहीच जमलं, ती स्वयंपाक तिचा स्वयंपाकाचा टाइम आहे किंवा तिच्या घरी कोण आजारी आहे कसं जमणार. म्हणून आम्ही असा विचार केलो की आम्ही प्रत्यक्षात फिजिकल ऑडिशन्स घेणार ज्याच्या मागे हाच उद्देश आहे की ही एव्हरी वुमन म्हणजे ही प्रत्येक महिला सगळं सोडून थोडा वेळ सगळं सोडून म्हणजे नेहमीसाठी सगळं सोडून म्हणजे थोडा वेळ
1: स्वतःसाठी
0: का होईना थोड्या वेळासाठी ती बाजूला येऊन आपलं हे ऑडिशन्स देऊया आणि नंतर फिनालेसाठी प्रिपेअर करण्यासाठी तिच्याकडे खूप टाइम आहे.
1: तर म्हणजे खरं तर ही कॉन्सेप्टच मुळात खूप चांगली आहे कारण युजली असं होतं की खरं तर हाऊसवाईफ सुद्धा खूप अशा आहेत की ज्यांना समोर टीव्हीवरती एखादी छान मॉडेल बघितले की असं वाटतं मी अशी चालू शकेल का, माझ्याकडे कधी असा क्राऊन येईल का. तर मला असं वाटतंय द ज्वेलवन त्या सगळ्यांसाठी आहे
0: जिला कोणाला असं वाटत असेल की नाही आपल्यालाही असं काहीतरी करायला पाहिजे की म्हणजे टीव्हीवर किंवा कुठेतरी आपला एक व्हिडिओ असायला पाहिजे जे आपण जोपासू
1: बरोबर
0: भले क्राऊन मिळो ना मिळो तो एक एक्सपिरियन्स ना मिळायला हवा म्हणून हा आम्ही घाट घातलाय.
1: पण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषासोबत एक स्त्री असते. आज आय कॅन प्राऊडली से की स्मृती मॅम सोबत आधार सर उभे राहिलेले आहेत आणि आधार सरांचा खूप मोठा आधार त्यांना मिळालेला आहे
0: नक्की
1: सो हा इव्हेंट सक्सेसफुल होण्यासाठी. सर आज फॅशन इंडस्ट्री बघितलं की पुरुष आहेत पण ते प्रोफेशनली फक्त तेच काम करतात किंवा प्रोफेशनली ऍज अन ऍक्टर म्हणून मॉडेल म्हणून जे काहीतरी करत आलेले आहे असे पुरुष जोडले गेलेले आहेत. तर तुम्हाला असं का वाटलं की आपण पण हा जो फॅशन शो आहे असं आपण करूयात किंवा स्मृती मॅम आणि तुम्ही दोघांनी येऊन एकत्रित येऊन तो विचार मांडला असेल तर मग यामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं.
2: आम्ही थोडासा असा विचार केला की ज्यावेळेस आपण अनेक निर्णय उद्योगधंदे करत असतो किंवा इतर समाजासाठी समाजातल्या इतर घडामोडींमध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह असतो कोणत्याही गोष्टीमध्ये तर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो मग कुणा ना कुणासाठी तरी आपल्याला पुढे येऊन एक कार्य करण्याची गरज आहे. मग त्या दृष्टिकोनातून स्मृती मॅडमनी ज्यावेळेस ही संकल्पना आमच्या समोर मांडली त्यावेळेस आम्ही असा विचार केला की ठीक आहे मग आपल्याला जर स्त्रियांसाठी गृहिणींसाठी काहीतरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे तर मग आपण याला रोटेट करताना थोडंसे वेगळ्या पद्धतीत रोटेट करू. मग आम्ही याचा थोडासा या क्षेत्रांमधला थोडा अभ्यास विचाराधीन घेतला की आम्ही थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये आज साधारणतः अशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या पेजंट्स होतात किंवा हे फॅशन शोज होतात ते फक्त निर्णय शहरांपुरते मर्यादित असतात. समजा पुणे शहर म्हणा मुंबई शहर म्हणा नाशिक नागपूर या शहरांपुरते मर्यादित होतात तिथूनच महाराष्ट्राची सुंदरी म्हणा किंवा इतर भारताच्या सुंदरीपासून निवडले जातात. मग इतर महिलांना पण याच्यामध्ये कसं सहभागी होता येईल याचा आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रिपरेशन चालू केलं विचार चालू केला की आपल्याला कसं याची कनेक्टिव्हिटी आणता येईल की संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला बऱ्यापैकी जोडता येईल. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करून असा शेवटी निर्णयापर्यंत आलो की किमान आपण महाराष्ट्रातली 6 मोठी शहरं तरी किमान आपण याच्यामध्ये जोडू की ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या शहरांच्या साधारणतः 100-150 किलोमीटरचा जो परिघ असेल त्या शहरातील लोक तिथं ऑडिशनसाठी येतील आणि त्याच्यातील काही ज्यांच्यामध्ये कला आहे ज्यांच्यामध्ये काही वाव आहे की ज्याच्यामध्ये त्यांना पुढे जायची इच्छा आहे त्या लोकांना एक असं स्टेज निर्माण होईल की ज्यांना महाराष्ट्र पाहिजे.
1: वाव खरं तर सर ही संकल्पनाच खूप सुंदर आहे, कारण आज आपण अनेक रियालिटी शो बघतो ज्याच्या ऑडिशन होतात, पण त्या ऑडिशन ज्या शहरामध्ये होतात, आणि मला असं वाटतं फॅशन शो म्हटलं की केवळ मुंबई हे आपल्या पटकन डोळ्यासमोर येतं, किंवा मग अगदीच आउट ऑफ महाराष्ट्र जावं लागतं, पण ज्या त्या प्रत्येक शहरामध्ये त्यांना येणं इथे प्रत्येकीलाच पॉसिबल आहे असं नाहीये, की मुंबईमध्ये असू देत किंवा बाहेर असू देत, त्या सगळ्या महिलांपर्यंत तुम्ही स्वतः पोहोचताय.
2: yes.
1: म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शहरं जी आहेत ती तुम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करताय, तर मी असं म्हणेन की लोकांना तर इंटरेस्ट आहे, लोकांना यायचंय, पण तुम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचताय त्यांच्या शहरात जाऊन.
2: त्यांना आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो की तुम्हाला तुमच्या शहरात येऊन आम्ही प्लॅटफॉर्म
1: देऊ देणार आहे. बरोबर.
2: yes.
1: म्हणजेच हेच की असं होणार की जो प्रवास त्यांचा जो इतका लांबचा प्रवास होता, आज होताना ऑलरेडी कुठेतरी प्रत्येकीचं शेड्यूल बिझी असतं, प्रत्येक जण आपल्या कामामध्ये ऑलरेडी कुठेतरी अडकलेला असतो, तर अशा सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी आपण असं म्हणूयात की ठीक आहे आम्ही तुमचा प्रवास जो आहे तो थोडा कमी करतोय, म्हणजे नाशिकच्या बाहेर जर तुम्हाला जाणं पॉसिबल नाहीये तर आम्ही नाशिकमध्ये येतोय, तर एकंदरीत असं झालंय. पण आता येईन सरांकडे, चंद्रकांत सर, खरं तर असं म्हणतात की एखाद्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल, बदल घडवायचा असेल, तर तो आपल्यापासून बदल जो आहे तो झाला पाहिजे. अर्थात हा बदल करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आदर सरांसोबत आणि श्रुती मॅमसोबत जोडून, तर तुम्हाला असं का वाटलं की आपण यांच्या दोघांसोबत एकत्रित येऊन काम केलं पाहिजे किंवा काय?
3: कारण की आदर सर माझे मित्र आहेत, मित्रच नाही तर माझे मोठे बंधूच आहेत. तर त्यांनी जी संकल्पना माझ्यासमोर मांडली तर मलाही असं वाटलं की नाही यार, हे त्यांचे जे काही बिझनेस आहेत ते बिझनेसच्या बाहेर जाऊन एक आपल्या महाराष्ट्राच्या महिलांसाठी जर काही करत असतील तर आपण का नाही सहभाग घ्यावा, कारण त्यांच्या माध्यमातून आपलेही बोलतात ना खारीचा वाटा एक छोटासा, तर चला आपणही त्यात भाग घ्यावा आणि आपल्या हातातून सुद्धा काही महिलांची महाराष्ट्रातल्या महिलांसाठी काही प्लॅटफॉर्म वगैरे आपण काय अवेलेबल करू शकत असेल तर करूया आपण. तर त्यांच्यासाठी आपण मी पण त्यांच्या बरोबर सहभाग झालो आलेलो आहे आणि आम्ही महाराष्ट्रात जाऊन जे काही गृहिणी संधी की जे आम्ही करत आहोत, तर एक असं आहे की प्रत्येकाने स्वप्न असतात, आता एखादी मिस असेल किंवा मिसेस असेल तर मिस तर ते ऑलरेडी आई वडिलांच्या ह्याच्यावरती ती करू शकते, म्हणजे
1: सपोर्ट
3: फ्युचरमध्ये ती काही पण निर्णय घेऊ शकते. पण एखादी महिला आहे की तिचं लग्न होऊन गेलेलं आहे, तिच्याकडे खूप सारे जर टॅलेंट होतं वगैरे, पण तिला ऑपॉर्च्युनिटी भेटण्यासाठी प्लॅटफॉर्मच अवेलेबल नाही झाला.
1: बरोबर.
3: तर तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करण्यासाठी यांनी जे निर्णय घेतलेले आहेत, तर मलाही असं वाटलं की नाही मुंबई हे जे कार्य चांगलं करत आहे तर आपणही त्याच्यात सहभागी दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याही भागातल्या काही महिला असतील की ज्यांना हे प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल ह्या मार्फत यांच्या मार्फत पण अवेलेबल करून देऊ, यामुळे मी यांच्याबरोबर सहभाग झालेला आहे आणि मला खूप आनंदी आहे की स्मृती मॅम आहेत, आदर भाऊ आहेत, की यांच्याबरोबर मी जोडलोय, तर मी स्वतःला खूप म्हणजे भाग्यशाली समजतो की माझ्या
2: सरांची साथ आहे म्हणून हा सगळा प्लॅटफॉर्म आज आपण पहिलं ऑडिशन नवी मुंबईमध्ये आज जर आपण घेत आहोत तर सरांचे सर्व काही प्रयत्न आहेत.
1: जेवढं काही ओढलंय ते त्यांनी सोडलंय, त्यांनी पूर्ण नवी मुंबई.
3: म्हणजे कसं माहितीये मॅम की म्हणजे आधार सर आहेत तर हे म्हणजे बंधुराज आहेत, म्हणून मी तिथे कसली गोष्टीचा विचार न करता की नाही हे पार्टनरशिप नाहीये किंवा मी ऑर्गनायझर आहे म्हणून नाही, हे माझे बंधू आहेत, त्या बंधूसाठी मी काम करत आहे, आपल्या घरातला विषय आहे हे समजून मी माझं पूर्ण बोलतो ना म्हणजे पूर्ण झुकून दिलेलं आहे.
1: अजून काय पाहिजे म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जर मराठी माणसाने ठरवलं की एकत्र यायचं आणि काम करायचं आणि चांगलं काहीतरी करायचं तर बदल आणि ते चांगलं काम नक्की होणार आहे, जसे तुम्ही सगळेजण एकमेकांसोबत जोडलेले आहात. बऱ्याच गोष्टी आहेत, नक्की हे ब्युटी पेशंट कसं आहे काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत, कारण आतापर्यंत आपण फक्त जाणून घेतलं की हे ब्युटी पेशंट का होत आहे, तर आता ते कसं होणार आहे हेही जाणून घेऊयात. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोत्या, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, अर्थात फॅशनिस्टा या सेगमेंटच्या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत होणारा इव्हेंट अर्थात ज्वेल वन ब्युटी प्रेझेंट मिस महाराष्ट्र द ज्वेल आणि मिसेस महाराष्ट्र द ज्वेल. खरं तर त्या सर्वसामान्य महिलांसाठी किंवा खरंच ज्यांच्याकडे खूप छान पॅशन आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, अशा सगळ्यांसाठी द ज्वेल वन प्लॅटफॉर्म घेऊन आलेले आहेत. आणि त्याच्याच माध्यमातून आज आपण स्मृती मॅम, आधार सर आणि चंद्रकांत सर यांच्यासोबत छान दिनकुलास गप्पा मारत आहोत. स्मृती मॅम, ब्रेकपूर्वी पाहिलं की ही कॉन्सेप्ट का सुचली किंवा आपण का हा प्रयत्न घेतलाय किंवा का हा घाट घातलाय, तर आता तर सुरुवात झालेली आहे पण कशी होणार आहे, कसा होणार आहे हा संपूर्ण द ज्वेल वनचा प्रवास आणि काय कशी कॉन्सेप्ट आहे तुमची?
1: आमचे जे ऑडिशन्स आहेत, जसं आपण बोललो की आपण ऑनलाईन ऑडिशन्समध्ये नाही जास्त इन्वॉल्व्ह होत, तर आता फिजिकल ऑडिशन्स आहेत. तर फिजिकल महाराष्ट्रभरात 6 ऑडिशन्स होणार आहेत, 2 मुंबईमध्ये, जे के आहे नवी मुंबई आणि ठाणे. नवी मुंबई इथे सीबीडी बेलापूरला आणि पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर इथे आपण एक एक ऑडिशन्स घेणार आहोत. आणि ऑडिशन्सची जी हे असेल त्याच्यासाठी तुम्हाला कशी तयारी करायची आहे, तुम्हाला काय घालायचं आहे, तुमचा मेकअप कसा हवा, तुमचं वॉक कसं असलं हवं आणि बाकीची सगळी तयारी. तर कोणतीही ब्युटी पेजंट हे करत नाही, आपण करतो आहे की आपण महिलांना थोडंसं एज्युकेट करतोय की हाऊ डू यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ इन एन ऑडिशन ऑर अ ब्युटी पेजंट ऑडिशन.
0: येस,
1: की तुम्ही तर त्यांचा कॉन्फिडन्स थोडा वाढेल आणि दे कॅन परफॉर्म बेटर.
0: येस,
1: सो हे आहे. सो त्यांचं कसं असणार आहे की ते रॅम्पवरून चालत येणार, मग ते थांबणार, मग त्यांचं इंट्रोडक्शन घेणार, मग ते म्हणजे ज्युरी वगैरे त्यांना काहीतरी प्रश्न विचारतील, त्यानंतर ते आपल्या कोणत्या तरी एक सगळ्यांकडे एक टॅलेंट असतो काही असेल, कविता करणे, डान्स असेल, सिंगिंग वगैरे, तर ते काही ते असेल तर ते तिथे प्रदर्शित करू शकतात आणि मग ते एक्झिट घेऊ शकतात असं आहे. आणि प्लस ते हे सगळं होताना म्हणजे त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट हॅम्पर्स पण आम्ही ठेवले आहेत. आणि नंतर हा तर व्हिडिओ आपण ऑडिशनच्या आधीच देणार आहे, पण प्रत्येक महिला आमच्यासाठी फार स्पेशल आहे. आणि परत मी सांगते की परत कोणतीही पेजंट कंपनी

0: आपल्याकडे उपस्थित असणार आहे. सो त्यांना जर कोणतीही कंटेस्टंट्स किंवा तिचा परफॉर्मन्स किंवा तिचं जे काही त्यांना असं वाटलं की ओके शी इज सुटेबल फॉर आर नेक्स्ट प्रोजेक्ट, तर त्यांना तोही चान्स आहे.
1: वाव, क्या बात आहे.
0: हो,
1: सो हे सगळं आपण देतोय. बर, आता त्यालाच लागून एक महत्वाचा प्रश्न आहे की मी आपलं पॅम्पलेट पाहिलं ज्याच्यावरती फक्त लिहिलंय की एंट्री फी ही 599 आहे, तर इतक्या माफक दरामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी देत, त्याविषयी काय सांगा.
0: कमर्शियली खरं सांगू कोमल मॅडम, तर आम्ही विचार केलाच नाही कमर्शियल की आम्हाला एवढे, आम्ही जो हे आम्ही जे काही करतोय हे ऑर्गनाईज करतोय ह्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे हा विचारच नाही केला. आमची संकल्पनाच ती होती की महिलांसाठी काहीतरी, म्हणजे जी सर्वसामान्य आहे ती गृहिणी असो, वर्किंग वुमन असो, किंवा रिटायर्ड असो, किंवा काही असो, किंवा एक स्टुडंट असो, ती काही असो, ती त्या म्हणजे त्या 599 मध्ये तिला ते हे जे आहे चार गोष्टी आम्हाला सगळं द्यायचंय. सो दॅट यु नो, जरी ती ते क्राऊन नाही मिळाला तरी तिला ते तिथे ओके तिथे नेहमीच ठेवेन मनात किंवा डोक्यात, किंवा हा एक मेमरी सजवून ठेवेल. येस, की एक छानस आपला ऑडिशन झाला. आणि फक्त ऑडिशन्स नाही, ऑडिशन्स मध्ये पब्लिक जी असते ती लवकर बोर होऊन जाते, तर आपण थोडंसं एंटरटेनमेंट पण ठेवलंय. थोडे डान्स, हा थोडे डान्स आहे, थोडे स्टँड अप आहे, काय काय आहे जे आपण करू शकतो त्यांना एंटरटेन करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे.
1: म्हणजे याचाच अर्थ काय की तुम्ही ऑडिशन तर देणारच आहात, आणि मी असं म्हणेन की एक दिवस तुम्ही खास स्वतःसाठी काढताय. म्हणजे तिथे आल्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, पण त्याबरोबर तुम्ही छान थोडस रिलॅक्स होणार आहात.
0: हो,
1: जिकडे तुम्ही मस्त
0: एन्जॉय
1: छान बसून कार्यक्रम एन्जॉय करणार आहात. हा, आता तुमच्यासाठी दिलेला जो वेळ आहे तो तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय, कसं करताय, तर त्या व्यतिरिक्त इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही देताय. सर, तुमच्याकडे येईन आता, कारण कोणताही ब्युटी पेजंट म्हटला की सगळ्यात महत्वाचं जर कोणतं पॅनल असतं तर ते ज्युरी पॅनल असतं. आणि आपण ऑन कॅमेराही ही गोष्ट बोलतोय, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींमध्ये इंटरफिअर होताना दिसतात, तर आपण ती पारदर्शकता जपण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि हे जे आता ज्युरीज ठेवलेले आहेत ते कोण आहेत, कोणत्या फील्डमधून आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या होणार आहेत ऑडिशन तिथे ज्युरीज कसे असणार आहेत?
2: बऱ्याचशा ठिकाणी जे ज्युरीज असणार आहेत ते वेगवेगळे आहेत, जे इतर शहरांमध्ये असणार आहेत. नवी मुंबईतलं जे ज्युरी पॅनल आहे ते जवळपास 6 लोकांचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं नाव येतं ते श्री जयेश पाटील म्हणून आहेत, ज्यांचा जेपी स्टुडिओ म्हणून आहे स्वतःचा. तर ते ऑलरेडी फॅशन कोरिओग्राफर आहेत, आंतरराष्ट्रीय फॅशन कोरिओग्राफर आहेत, त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर अश्मिक कामटे सर आहेत की ज्यांचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठी छाप आहे, आणि ते बालगंधर्व लावणी आर्टिस्ट आहेत, बालगंधर्व पुरस्कृत आहेत, त्यामुळे त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर डॉक्टर डिम्पल पडावे मॅडम म्हणून आहेत, ज्या मिस इंडिया 2025 देखील राहिलेल्या आहेत ऑलरेडी, तर त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर सौम्या नायर मॅडम आहेत, त्या मिस हेरिटेज इंडिया 2025 त्याही राहिलेल्या आहेत, त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यासोबत जे येणार आहेत ते मिस्टर किशोर यशोद म्हणून आहेत, ज्यांचा रॅम्बो फिल्म स्टुडिओ म्हणून त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, ते डायरेक्टर्स आहेत, तर ते स्वतःही या याच्यामध्ये उपक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत. त्यासोबत मिस्टर सोपान शेडगे म्हणून आहेत, जे खूप मोठे तज्ज्ञ आहेत, वक्ते आहेत, प्रवक्ते, तर तेही याच्यामध्ये पर्यवेक्षक म्हणून येणार आहेत. तर असं हे 6 जणांचं मोठं ज्युरी पॅनल आपण केलेलं आहे तयार, की जिथे कोणालाही वाव नाहीये की ते कुणीतरी कुणाची तरी पर्सनॅलिटी एकाच्याच नावाने कुणा तरी सिलेक्शन होईल किंवा काय असं कोणतेही व्यक्ती नाहीये. सर्वजण वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत, त्याच्यामुळे तुमचं ऑडिशन हे सिलेक्शन खूप छान पद्धतीत होणार,
1: म्हणजे ती पारदर्शकता असेल तिथे. आणि त्याचबरोबर हे सगळे पॅनल असे आहेत, हे सगळे दिग्गज आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये. पण सर, त्याबरोबर आम्ही पॅम्पलेटवरती अजून एका अभिनेत्रीचा फोटो बघतोय, आणि ती अभिनेत्री ऑलरेडी तिने सगळ्या प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलेलं आहे, तर स्वतः सोनाली मॅम सुद्धा येते, तर काय सांगाल?
2: आमची संकल्पना अशी होती की आम्ही, जसं मी तुम्हाला ब्रेकच्या अगोदरही सांगितलं की आम्ही 6 शहरांमध्ये आम्ही हे ऑडिशन घेत आहोत, पण याच्यातलं मुख्य आकर्षण जे ठरणार आहे ना, ते 6 शहरांमध्ये 6 सेलिब्रिटीज तुमच्या भेटीला येत आहेत, पूर्ण 6 शहरांमध्ये. त्यातल्या पहिले जे शहर आहे नवी मुंबई, येथे सोनाली

0: कुलकर्णी जी मॅडम स्वतः येत आहेत की ज्या तुम्हाला ऑडिशन बघणार आहेत, जज करणार आहेत, त्यासाठी खूप वेळ ते उपस्थित राहणार आहेत या प्रोग्रामला. आणि एक सेलिब्रिटी आकर्षण जे म्हटलं जातं की सर्वसामान्य गृहिणींना फक्त एक चित्रपटामध्ये पाहिलं जातं, टीव्हीवरती ज्यांना पाहिलं जातं त्यांना भेटण्याची एक सुवर्ण संधी देखील याच्यामध्ये आपण त्यांच्यासाठी घेऊन येत आहोत.
1: नक्कीच, कारण असं असतं ना की ज्या अभिनेत्रींना आपण पाहिलेलं असतं, त्यांचं काम पाहिलेलं असतं, आणि त्यांचं काम जेव्हा आपल्याला आवडतं आणि त्यांच्या समोर आपली कला सादर करण्याची एक संधी मला असं वाटतंय आपण या ब्युटी पेजंटच्या माध्यमातून दिलेली आहे. तर आता वळूयात सर, फायनली काय म्हणतात त्याला, शुभारंभ होतोय. पहिली ऑडिशन ही आपल्या हक्काच्या ठिकाणी नवी मुंबईत होती. नवी मुंबईच्या ऑडिशन विषयी काय असतं?
2: विषय असा आहे की आम्ही नवी मुंबईसाठी, म्हणजे आता आम्ही खूप शहरांमध्ये वगैरे पाहिले की म्हणजे नवी मुंबईच्या वाशीच्या पलीकडे आपण जर गेलो तर मुंबई सिटीमध्ये बरेचसे होतात, म्हणजे फॅशन शो होतात वगैरे. पण आमच्या नवी मुंबईच्या जे गृहिणी आहेत किंवा महिला आहेत यांच्यासाठी अजून एवढे ग्रँड म्हणजे शो कोणीही ऑर्गनाईज केलेले नाहीये किंवा असे कोणीही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले नाहीत. होतात म्हणजे फॅशन शो होतात, पण ते कुठे होतात, कधी लॉन्च करतात आणि कधी संपतात हे आम्हाला समजलं
1: पर्टिक्युलर.
2: तर आमच्या नवी मुंबईत म्हणजे पूर्ण रायगड जिल्हा मला लागतात की पूर्ण रायगड जिल्ह्यांच्या ज्या गृहिणी आहेत की ज्या खेडोपाडी आजूबाजूला जे गावं आहेत तिथे जे राहणारे ज्यांचे ड्रीम्स आहेत की आम्हाला कुठेतरी असा एक प्लॅटफॉर्म हवा की जिथे आम्ही आमचं टॅलेंट शो करू, जिथे जाऊन आम्ही प्रेझेंट करू आणि अशा मोफत म्हणजे दरामध्ये असावं की जे आम्हाला म्हणजे हे होईल परवडण्यासारखं आहे, त्यांचे आम्ही प्रयत्न केलेले आहेत की 599 मध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तो प्लॅटफॉर्म की त्यांनी यावं, आपलं टॅलेंट दाखवावं. आणि ही जी आपली जी ब्युटी पॅजेंट आहे, जो फॅशन शो आहे, याचे विनर व्हावे हे आमचे स्वप्न आहे. आणि पहिली ऑडिशन जी आहे नवी मुंबईमध्ये आपण 21 फेब्रुवारीला सीबीडी बेलापूर के स्टार हॉटेलला ठेवलेली आहे. त्याचा टायमिंग जो आहे 10 ते 5 असेल.
1: नक्कीच, तर पहिली ऑडिशन अगदी जवळ आलेली आहे. आपल्याला ऐकणारे सगळे श्रोते, युट्यूबवरती पाहणारे सगळे माझे प्रेक्षक, जर तुम्ही नवी मुंबई रायगड इथून बिलॉंग करत असाल
2: रायगड जिल्हा,
1: तर नक्की मला असं वाटतं सहभागी व्हा. सिलेक्शन होणं न होणं हा पुढचा भाग आहे, पण स्वतःला एक्सप्लोअर करण्याची एक खूप चांगली संधी सगळ्या महिलांना मुलींना इथे मिळतीये, त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. मॅम, तुमच्याकडे येईन पुन्हा एकदा, कारण आपण फक्त ऑडिशन पुरते मर्यादित नाही राहणार आहोत. ऑडिशन झाल्यानंतर फिनाले सुद्धा असणार आहे, तर ऑडिशन झाल्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस काय?
3: ऑडिशन्स नंतर आम्ही आमचे फायनलिस्ट निवडणार आहोत आणि मग आमचा ग्रँड फिनाले जो होणार आहे तो एखाद्या छानशा हॉटेलमध्ये होणार आहे मुंबईच्या. हो, आणि तिकडे म्हणजे ते 3 दिवसाचा तो एक स्टे मिळणार आहे. जे काही आमचे फायनलिस्ट असतील त्यांना 2 नाईट्स 3 डेजचा स्टे मिळणार आमच्यावर, आणि प्लस त्यांचं एक ग्रूमिंग सेशन्स असणार आहे. 2 दिवसाचे त्यांचे प्रोफेशनल प्लस लाईफस्टाईल ग्रूमिंग सेशन्स असतात, प्लस थोडंसं एंटरटेनमेंट असणार, डान्स वगैरे, छोटीशी आफ्टर पार्टी. मग 3rd डेला त्यांची फिनाले होणार, त्यात असणारे 2 राऊंड आणि सेमीफायनलचा 1 राऊंड आणि मग फायनल्सचा 1 राऊंड असे.
1: तर म्हणजे हा फिनाले ही लवकरच होणार आहे. तर मला असं वाटतं की जे 6 वेगळी ठिकाणं आहेत त्यांचं सिलेक्शन होऊन सगळे जे आहेत आपला फिनाले होणार आहे. सर, आता तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो बक्षीस काय मिळेल, बरोबर? कारण असं असतं की मला मिस महाराष्ट्र द ज्वेल हे टायटल तर मिळणार आहे, मिसेस महाराष्ट्र द ज्वेल हे टायटल मिळेल, पण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की तुमच्या बक्षिसांचं स्वरूप काय. तर प्रेक्षकांच्या मनातला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते, बक्षिसांचं स्वरूप काय आहे?
0: आता त्याच्यामध्ये असं आहे की आपण फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे 3 रँक त्याच्यामध्ये निवडलेले आहेत. मिसमध्ये 3 आणि मिसेसमध्ये 3 असे 6 कंटेस्टंट आपण निवडतोय. ज्या फिनालेसाठी फायनलिस्ट असतील त्यातले जी फर्स्ट असेल तिला 3 लाख, सेकंड असेल तिला 2 लाख आणि जे थर्ड असेल तिला 1 लाख, याप्रमाणे 3, 2 आणि 1 याप्रमाणे मिस आणि मिसेस ह्या सगळ्यांना मिळून 12 लाखाचे आपण बक्षीस वितरित करत आहोत. ते वर 3 रुपीज असणार आहे. भले त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लाखाचे कोणते कोणते गिफ्ट मिळतील मोठेवाले, अथवा तुम्हाला फॉरेन ट्रिप्स मिळतील, अथवा तुम्हाला त्याचे प्राइजिंग मिळेल. या कोणत्याही सेक्टर मध्ये
1: प्रॉपर तेवढ्या पॅकेज
0: मध्ये. यस यस यस यस यस.
1: क्या बात आहे. म्हणजे एकतर हे खूपच माफक देण्यास सुरुवातीला होते, पण त्यानंतर जे मिळणार आहे ते खूप मोठं आहे, ते खूप छान आहे. आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला एकदा स्वतःला एक्सप्लोर करायला मिळतंय. तुम्ही अशा दिग्गजांच्या हाताखाली तयार होणार आहात जे ऑलरेडी इंटू इंडस्ट्री आहेत, म्हणजे जे ग्रूमिंग आपल्यावरती होईल.
3: इंटरनॅशनल
1: इंटरनॅशनल कोरिओग्राफर आहेत. कारण आपण एक खूप रॉ असतो आणि या रॉला कुठेतरी पॉलिशिंग करणंही तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय हे पेजंट झाल्यानंतर तुम्ही प्राऊडली इंडियाला अगदी बाहेर जाऊनही तुम्ही प्रेझेंट करू शकाल. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला या ब्युटी पेजंट मधून मिळेल. सो सर तुमच्याकडे येईल. खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलोय. आपलं काम इतकं मोठं आहे पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला उत्तरार्धाकडे यायचंय. म्हणून मी आज तुम्ही संपूर्ण नवी मुंबईचा भात आहे. सरांनी आल्याला सांगितलं की नवी मुंबईमध्ये जर सरांची पकड बसली असेल तर तुमचा मोठा हात आहे. तसेच बाकीचेही शहरं आहेत, इतर सगळ्या महिलांना काय अपील कराल?
2: माझं एवढंच अपील असेल की आमच्या कार्यक्रमाला सर्वांनी, महाराष्ट्रातले जे पण आम्ही शहरं निवडलेली असतील, सर्वांनी जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाला सहभाग पार्टिसिपेट करावं, हीच माझी इच्छा आहे.
1: नक्कीच. स्मृती मॅम, तुम्ही स्वतः छान पॅशनेट लेडी आहात.
3: थँक्यू.
1: बऱ्याच शुअर शुअर. सो बऱ्याच लेडीज असतात पॅशनला मागे सोडतात जस्ट बिकॉज ऑफ सम रिझन. त्यांना आपलं पॅशन मागे सोडावं लागतं आणि मग कुठेतरी ती मनात खंत राहून जाते, अरे यार हे करायचं राहिलं तर काय सांगाल अशा सगळ्या लेडीजना.
3: मी आय विल माझ्याकडे एकच मेसेज आहे त्यांना द्यायला की जे लाईफ किंवा जीवन आयुष्य जिंदगी हे आपण जे काय बोलतो हे फक्त एकदाच मिळते. येस, ही फक्त एकदाच मिळते. पुढच्या जन्मात तुम्ही काय आणणार आणि पाठच्या जन्माचं काय घेऊन आलात हे आपण या जन्मात तर आपल्याला काहीही माहीत नाही. जे माहीत आहे ते आजचं आहे, प्रेझेंट आहे. आणि आज तुम्हाला हा मौका आहे, आज तुम्हाला एवढा खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय की जिथे तुम्ही तुमचं ब्युटी, स्टारडम, टॅलेंट, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही शोकेस करू शकता. सो वी गिव्ह यू अ प्लॅटफॉर्म, यू गिव्ह अस टॅलेंट. थँक्यू.
1: क्या बात आहे. आणि ऑफकोर्स टॅलेंटला ही एका प्लॅटफॉर्मचीच गरज असते आणि हा प्लॅटफॉर्म आपण देतोय. सो खरंच थँक्स. आणि ओव्हर टू यू सर. आज अनेक महिला असतील ज्यांच्यासाठी ही खरंच सुवर्ण संधी आहे. नंतर असं नको व्हायला की अरे यार मी करायला हवं होतं, माझी संधी चुकली. तर असं नको व्हायला. म्हणून महिलांना काय सांगाल?
0: मी सर्व महिलांना एक असं आवाहन करेन की भले आता सध्या नवी मुंबईमध्ये ऑडिशन्स होत आहेत, तर सध्या नवी मुंबईतील महिलांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आपण घेऊन येत आहोत. तरी मुंबईतील सर्व महिलांनी, जेवढ्या महिलांना याच्यामध्ये सहभागी होता येईल तेवढ्या महिलांनी आमच्याशी संपर्क साधून सहभागी होता यावं या कार्यक्रमात. तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला स्वतः आल्यानंतर स्वतः कशा निर्माण होत आहे हे तुम्हाला स्वतःही सिद्ध करून दाखवता येईल आणि मिळतील. तर तुम्ही स्वतः सहभागी व्हा. हा भले नवी मुंबईत आहे, पुण्यात आहे, ठाण्यात आहे, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, हे जरी 6 ऑडिशन दिसत असतील तरी असं समजा की या 6 भागातील गृहिणी एकत्र येऊनच हा ताज घेणार आहे.
1: नावात बरंच काही दडलंय तुम्हाला नंतर कळेल. तर याच नोटवरती मी सुद्धा ऑन बिहाफ ऑफ स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्वेलवन ब्युटी पेजंट यांच्या माध्यमातून सगळ्या मुलींना, महिलांना एकच सांगू इच्छिते, मॉडेलिंगची भाषा बदलू लागलेली आहे. मॉडेलिंगची चौकट जी घालून ठेवलेली होती ती कुठेतरी बदलू पाहते. आणि तुमच्या जर मनामध्ये इच्छा आहे की तुम्हाला हे करायचंय तर अशा सगळ्या महिलांना, मैत्रिणींना, मुलींना, सगळ्यांना आवाहन आहे नक्की सगळ्यांनी पार्टिसिपेट करा आणि तो ताज तुमच्या नावाचा तो ताज तो क्राऊन तुमचा हक्काचा क्राऊन घ्यायला तयार व्हा इतकं सांगेन आणि याच नोट वरती तुमच्या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा खूप ऑल द बेस्ट आणि सर फक्त एक रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही असेल तर प्लीज
0: आमचे 3 मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती आपण संपर्क साधू शकता त्यातला एक मोबाईल नंबर आहे 9167673663 दुसरा नंबर आहे 9152223663 तिसरा नंबर आहे 9096150750 या 3 नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तसंच आमचं द ज्वेल वन पेजंट .com म्हणून आमची वेबसाईट आहे तसंच मिस अँड मिसेस द ज्वेल वन म्हणून आमचं एक पेज आहे जे इन्स्टा पेज आहे इथे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपलं नाव आजच बुक करा आणि आपली नाव नोंदणी करून घ्या
1: तर नक्कीच रजिस्ट्रेशन सध्या अजूनही सुरू आहेत तर नक्की ज्या महिलांनी इंस्टाग्राम वरती कंटिन्युअसली या ऍड येत आहेत तुमच्यापर्यंतही काही वेळा त्या पोहोचल्या असतील तर ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका इंस्टाग्राम सध्याचं अगदी युजफुल मीडियम झालेलं आहे तिकडेही ऍड अवेलेबल आहे वेबसाईट आहे कॉन्टॅक्ट नंबर सरांनी सांगितलेले आहेत नक्की सगळ्यांनी पार्टिसिपेट करा आणि बस इतकंच आवाहन करेन आणि तुमच्या तिघांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि
0: धन्यवाद मॅडम धन्यवाद
3: कोमल मॅडम तुमचे पण खूप खूप खूप आभार थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस अँड थँक्यू फॉर गिव्हिंग अस दिस प्लॅटफॉर्म की आम्ही सर्व महिलांना कन्व्हे करू शकू की आम्ही त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म घेऊन आलो आहे
1: नक्की
3: थँक्यू सो मच
1: थँक्यू सो मच मॅम आणि याच नोटवरती मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांची इथेच रजा घेतलीये ही मुलाखत महिलांसाठी केलेला एक आगळा वेगळा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा आणि कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ धन्यवाद

आचार्य नाईटी एफ एम वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्यासमोर करत आहोत. आज मी चित्रा आचार्य आपल्यासमोर पत्रावळ ही कथा सादर करत. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटाने ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडले. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको की काही नको. वडील सकाळी शेतावर जावायचे. इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने कुण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे. मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असतो. ताज्या पानांची हिरवीगाळ पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला इचावून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटवळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ थोडी मुद्दामून लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरवी. श्याम, तू पत्रावळ लावायची नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते.

ज्या गावात रामभटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत नसत. कसेही पान असो रामभटजीच्या पात्रावळीत त्याला स्थान आहेच. कुणाकडे लग्न मुंजी असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ही पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई उद्या तो लावेल हो, वाढ आज त्याला, असे अक्का म्हणू लागले. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार जा, मला नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी नाही, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर खरं भूक लागली होती. कोणी आणखीन चमचूत घालावयास येते का याची वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. उठ चल, लहानसे ठिकोळे ला व त्यावर बस जेवावयास. तीन पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. पानांच्या पत्रावळीस चव, चार पानांच्या पत्रावळीस चवफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात. त्यात कसली काटकसरता करायची. विस्तीर्ण पानम भोजनम, जेवा वयास मोठे पान घ्यावे, असे ते म्हणे. अक्काच्या शब्दांनी मी विरघळले. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले पण डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे आता खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी एका हाताने चोय घेतली व टाका लावला. परंतु चोय फार रोचट होती, टाका तुटे ना. श्याम ही दुसरी चोय घे, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जोडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हणाले. हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. हो, केव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाहीस पण तू सुसू तर करतो आहेस, नाक शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव उगीच हट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावायची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करी ते उत्कृष्ट करी, असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाढत घाले तर कशी खाली सारखी घाली, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करी. ते इतकी छान धुणी वाळत घाले की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपित, हाताने धार धरून शिंपित, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टी नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली.
आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावा याचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेवू नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकले. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामून वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून या वयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेव्हा वयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लागीत बसलो. शेवटी साधला, मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो, मग मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्र आचार्य तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

रेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।